नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 MHz अर्थात 1143 kHz ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्याच्या प्रभातकालीन सभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 25 श्रावण शके 1948 अर्थात 16 ऑगस्ट 2026. 5:58 होत आहेत. पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

1143 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. 6 वाजतायत. आता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: यति करहि चित।
1: पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेली भूपाळी आता आपण ऐकूया। गीत आहे पी सावळाराम यांचं आणि संगीत दत्ता डावझेकर।

श्रोते हो, आता संत नामदेव महाराज यांचा अभंग आपण ऐकूया. गायक आहेत स्वप्नील गोरे, संगीत पंडित अवधूत बाम यांचं आहे.

श्रोते हो, मंगल प्रभात. भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता संत नामदेव महाराज यांची आणखी एक भक्तिरचना आपण ऐकूया. नीरज करंदीकर यांनी संगीत दिलेली ही रचना गायले देवकी पंडित यांनी.

श्रोते हो, देवकी पंडित यांच्या मुख्य स्वरात संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत दिलं होतं नीरज करंदीकर यांनी. कार्यक्रमात आता सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली वसंत बापट यांची गीतरचना ऐकूया. संगीत दिलंय मधुकर पाठक यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता एक हिंदी भक्तिगीत ऐकूया. गीत आहे पंडित नरेंद्र शर्मा यांचं, संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलं आहे आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

या गीताबरोबरच मंगलप्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: 6:40 झाली आहेत श्रोते हो, यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: राणी पूजेचं सर्व साहित्य आणि सुगंधित अगरबत्ती आणायला दोघे जाऊया.
2: हो पण कुठे?
1: एकच ठिकाण, जोशी अगरबत्ती उद्योग निवडी फाटा रत्नागिरी.
2: संपर्क 70283-07-89.
0: श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित होतोय कृषी वाणी. यामध्ये ऐकूया म्हशीन मधील दुग्धज्वर आजाराविषयीची माहिती. माहितीचं वाचन केलंय रुचा गद्रे यांनी.
3: नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, दुग्धज्वर हा आजार दूध उत्पादकतेशी निगडीत असा आजार आहे. हा आजार प्रामुख्याने विण्यापूर्वी काही दिवस विताना आणि व्यायल्यानंतर रक्तातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो.

0: जरी हा आजार जास्त दूध उत्पादन असणाऱ्या संकरित गायींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असला, तरीही या आजाराचा प्रादुर्भाव काही प्रमाणात देशी गोवंशात तर मोठ्या प्रमाणात दुधाळ म्हशींमध्येही आढळून येतो. या आजाराची लक्षणं जर बघितली तर पहिल्यांदा बाधित जनावरं काही काळासाठी अतिसंवेदनशील बनतात. त्यांच्या चालण्याफिरण्यातही उत्साह दिसत नाही. त्यांचं खाणंपिणं मंदावतं. दूध उत्पादन घटतं. त्यांच्या मागच्या पायांमध्ये जडत्व येतं. अशी जनावरं चालताना काही वेळा अडखळून पडतात. तसंच जनावरांमध्ये भीतीसदृश्य भाव दिसून येतात. जसं की डोकं हलवणं, जीभ बाहेर काढणं, दातांचा आवाज करणं इत्यादी. ही लक्षणं खूप कमी कालावधीसाठी दिसून येत असल्याने बऱ्याच वेळा ती पशुपालकांच्या निदर्शनालाही येत नाहीत. अशी जनावरं आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात जातात. या टप्प्यामध्ये आजारी म्हशी अशक्तपणामुळे पोटावर बसून मान पोटाकडे वळवून सुस्थपणे बसून राहतात. त्यांच्या नाकपुड्या कोरड्या पडतात. अंग थंड पडायला सुरुवात होते. शरीराचं तापमान कमी व्हायला सुरुवात होते. त्यांचा श्वसनाचा वेग आणि नाडीचे ठोके वाढतात. शेण आणि लघवी बंद होणं, डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या आणि स्थिर होणं हे देखील दिसून येतं. रवंथ बंद करतात आणि त्यांचं पोट फुगतं. पोटाची तसंच अन्ननलिकेची हालचाल मंदावल्याने दुसऱ्या टप्प्यातील बाधित मशीनमध्ये पोटफुगीसुद्धा आढळून येते. मंडळी, दुग्धज्वर आजाराचा तिसरा टप्पा हा तीव्र असून यामध्ये बाधित म्हशी अशक्तपणामुळे आडव्या पडतात. त्यांचं शरीर थंड पडतं. डोळ्याला हात लावला असता जनावर प्रतिसाद देत नाही. दुग्धज्वर आजाराच्या प्रतिबंधासाठी काय करायचं? तर मंडळी, दुपत्या तसंच गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यातील म्हशींना थंडीपासून संरक्षण द्यावं. त्यांना उबदार निवारा उपलब्ध करून द्यावा. गाभण म्हशींना काही प्रमाणात चालण्याचा हलका व्यायाम नियमितपणे करावा. गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात आणि व्यायल्यानंतर सुरुवातीचा आठवडा या कालावधीमध्ये जनावरांची लांब पल्ल्याची वाहतूक करू नये. या आजाराचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा विण्यापूर्वीचा काही काळ आणि व्यायल्यानंतरचा काही काळ असल्याने विण्यापूर्वी 48 तास आणि व्यायल्यानंतर 48 तास म्हशी चांगल्या देखरेखीखाली ठेवाव्यात. विण्यापूर्वी 2 ते 3 आठवडे अगोदर आहारातील कॅल्शियमचं प्रमाण कमी करावं, जेणेकरून हाडातील कॅल्शियम शोषण करण्याची प्रक्रिया उत्तेजित राहील आणि दुग्धज्वर आजाराला आळा घालता येईल. विण्यापूर्वी साधारणपणे 1 आठवडा अगोदर इंजेक्शनद्वारा किंवा आहारातून ड जीवनसत्व देण्यात यावं. आतड्यातून तसंच हाडातून कॅल्शियमची शोषण प्रक्रिया अबाधित राखण्यासाठी आहारात अमोनियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट इत्यादी क्षारयुक्त उत्पादनं वापरण्यात यावीत. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलेले प्रतिबंधात्मक उपाय जर आपण अंमलात आणले तर म्हशींमधील दुग्धज्वर हा आजार आपण नियंत्रणात राखू शकू. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: म्हशींमधील दुग्धजर आजाराविषयीची माहिती शोधू हो आपण ऐकलीत आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये. माहितीचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि हाच कार्यक्रम दुपारी 2 वाजता आम्ही पुन्हा प्रसारित करू. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा तर 6:50 परिसर पर्यावरणविषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हे 2 कार्यक्रम प्रसारित होणार आहेत. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, स्तनामध्ये गाठ जाणवली की अनेक महिलांच्या मनात येणारा पहिला प्रश्न तो म्हणजे कॅन्सर तर नसेल ना. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्तनातील प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सरच नसते. महिलांच्या स्तनामध्ये अनेक प्रकारच्या गाठी आढळतात, त्यामध्ये सर्वात सामान्यतः आढळणारी गाठ ती म्हणजे फायब्रोएडिनोमा. यावर आज आपण चर्चा करूया. सर्वप्रथम फायब्रोएडिनोमा म्हणजे काय ते जाणून घेऊया. फायब्रोएडिनोमा म्हणजे स्तनातील एक सौम्य गाठ जी ग्लँडुलर आणि फायब्रस टिश्यू पासून तयार होते, यालाच ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. साधारणतः ही गाठ 15 वर्षापासून ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये आढळते. आता प्रश्न पडतो, ही गाठ नेमकी का होते? याचे नेमके कारण अजून पूर्णपणे समजलेले नाही, मात्र शरीरातील हार्मोन्स विशेषतः इस्ट्रोजन हार्मोनचा प्रभावामुळे ही गाठ तयार होते. म्हणूनच ही गाठ प्रामुख्याने तरुण वयात आढळते. लक्षणे बघायला गेली तर पेनलेस लंप म्हणजेच यात कुठलेही वेदना होत नाही. गाठ ही आकाराने गोल किंवा अंडाकृती असते. ही गाठ गुळगुळीत व स्पर्शास मऊ असते, हाताने सहजपणे हलवता येते, म्हणूनच याला ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. ही गाठ एका स्तनामध्ये किंवा दोन्ही स्तनामध्ये आढळू शकते, संख्येने एक किंवा अनेक असू शकतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच गाठ जाणवली तर करायचे काय? सर्वप्रथम घाबरू नका. इंटरनेटवरील माहिती किंवा इतरांच्या अनुभवावर अवलंबून राहू नका. तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार डॉक्टर स्तनांची तपासणी करतात. सोनोग्राफी किंवा काही महिलांमध्ये मॅमोग्राफी तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. गरज भासल्यास FNAC म्हणजेच फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी किंवा बायोप्सीचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे आपल्याला गाठीचे स्वरूप निश्चित करण्यास मदत मिळते. जर तपासणीमध्ये ही गाठ ही फायब्रोएडिनोमाच आहे हे स्पष्ट झाले आणि गाठ ही 2 सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराची असेल व ज्यात कोणत्याही प्रकारची वेदना नाही आणि आकाराने वाढतही नसेल, तर अनेक वेळा फक्त नियमित तपासणी करणे आणि तिच्यावर लक्ष ठेवणे एवढंच केलं जातं. परंतु गाठ ही आकाराने मोठी असेल, म्हणजेच 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, आकाराने वाढत असेल, वेदना होत असतील किंवा सौंदर्यदृष्ट्या खराब दिसणे इत्यादी समस्या असतील, तर लहान शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मी सर्व महिलांना एक महत्वाचा सल्ला देऊ इच्छिते. दर महिन्याला एकदा स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याची सवय लावा. कोणतीही नवीन गाठ, स्तनांच्या आकारामध्ये बदल, स्तनावर सुरकुत्या पडणे, तसेच निप्पलमधून रक्त किंवा इतर स्त्राव दिसणे इत्यादी असे लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टराचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, गाठ म्हणजे कॅन्सरच असे नाही, पण प्रत्येक गाठीची तपासणी आवश्यक आहे.
2: आज कार्यक्रम दुपारी 2:05 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. सहा वाजून 50 मिनिटं होत आहेत.
3: परिसर.

0: परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण शासन आणि लोकसहभाग हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
1: श्रोते हो नमस्कार. मानवाने प्रगल्भ मेंदूच्या वापराने अन ज्ञानविज्ञानाच्या आधारे लावलेल्या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुकर सुसह्य आणि आनंदी झालेला आहे. परंतु मानवाच्या आधुनिक आणि आत्ममग्न जीवनशैलीमुळे सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास झालाय आणि समतोल बिघडून गेलाय. माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला पर्यावरणातूनच हवा पाणी आणि अन्न प्राप्त करावं लागतं. प्रत्येक माणसाच्या चुकीच्या कृतीमुळे पर्यावरण जर बिघडत असेल तर या प्रचंड बिघडलेल्या पर्यावरणाला दुरुस्त करणे केवळ शासन यंत्रणेला त्यामुळे अवघड जाते आणि बऱ्याचदा अशक्य देखील बनते. आपल्या देशात आणि जगात अनेक ठिकाणी लोकसहभागातून पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्याचे अनेक यशस्वी उपक्रम आपल्यासाठी प्रेरक ठरतात. खरं तर शासन आपल्या परीने विविध प्रकारचे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाचे कार्य करतच असते. परंतु त्यामध्ये जर प्रत्येक लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला तर अशा योजनांचे यश मग मोठेच असते. अर्थात शासनाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घकालीन आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशा योजना आखल्याच पाहिजेत. त्यासाठी पुरेशी तरतूद केलीच पाहिजे. कारण पर्यावरण जर स्वच्छ असेल तरच देशातील नागरिकांना सुदृढ असे आरोग्य प्राप्त होणार आहे. आज आपण शासनासोबतच लोकसहभाग यांच्याद्वारे आपल्या परिसराचं संवर्धन करण्याबाबतची चर्चा करूयात. शासनाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कायद्यांच्या आधारे कठोर भूमिका घेणे आता अपेक्षित आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी जलसंधारण करणे, नदी पुनर्जीवन करणे यासाठी नियोजन आता आपल्याला करावे लागेल. वृक्षतोडीवर नियंत्रण आणून जैवविविधता संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मोकळ्या जागा लोकसहभागातून विकसित करण्यासाठी नियमित कराव्या लागतील. शहरातील प्रचंड गर्दी, हवा प्रदूषण दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार आणि पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आग्रहाने करावी लागेल. कठोर प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी केली तर हवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. भावी पिढीमध्ये पर्यावरणीय साक्षरता निर्माण व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि निसर्गाचं महत्व त्यांना कळावं यासाठी इको क्लब स्थापन करून वनस्पती आणि प्राणी पशुपक्षी आणि जैवविविधता याविषयी महत्व विद्यार्थ्यांना आग्रहाने सांगावे लागेल. निसर्ग भ्रमण, वृक्ष दत्तक योजना, पर्यावरण ऑडिट, ऊर्जा बचत अभियान यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यामध्ये पर्यावरणीय सजगता निर्माण करावी लागेल. पर्यावरणीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कृती संशोधन करण्यासाठी बालवैज्ञानिकांना प्रोत्साहित करावं लागेल. शालेय आणि महाविद्यालयातील युवक विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांनी आपल्या संस्थात्मक मांडणीतून आयोजित केलेल्या विविध उपक्रमातून आपल्या परिसरामध्ये नक्कीच अपेक्षित सकारात्मक बदल घडून येऊ शकतात एवढी शक्ती या विद्यार्थ्यांमध्ये असते. अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली होळी, विविध शाळा महाविद्यालयात होणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीची वेगळी प्रेरणा आणि जाणीव देतो. देश म्हणजे देशातील माणसे असे मांडले जाते. या अर्थाने जर देशाचा विकास घडवायचा असेल तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या वर्तनामध्ये आता पर्यावरणीय साक्षरता आणून काही एक बदल घडावे लागतील. आपल्या जीवनशैलीने जर पर्यावरणाला हानी झाली असेल तर आपल्याच पर्यावरण स्नेही जीवनशैलीने त्यामध्ये उपयुक्त बदल देखील घडून येऊ शकतात हा विश्वास त्यातून निर्माण होईल. यासाठी जमेल तसे प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावणे आणि त्यासाठी कृतिशील होणे हे गरजेचे आहे. आपण सर्वांनीच एक गीत ऐकले असेल की हा देश
0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सादर करते होते रोशन जाधव. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली.
2: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर पर्यावरण विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेले हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 kHz. 6:55 आणि 8 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:20 दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती संकलन आणि निवेदन वैष्णवी रिसपूड. सादर करते विवेक वानखडे.

0: लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण काल सकाळी 9 वाजता 9:30 बालजगत आजच्या कार्यक्रमात भरतनाट्यम या नृत्यकलेविषयी अनन्या मगदूम हिची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण काल कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल 10 वाजता 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवादनात सादर केलेला राग ललित आपण ऐकाल. 11:05 श्रोत्यांची मनपसंत गीतं आणि प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम आपली आवड. यानंतर पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ते याप्रमाणे 12:00 वनिता मंडळ भगिनींसाठीचा कार्यक्रम, यामध्ये आपण ऐकाल ज्ञान भारतम या उपक्रमांतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियंका मुजुमदार भिडे यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत. तसंच आला श्रावण, श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम, सहभाग स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी. 1:05 गीतबहार, 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसे अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून होईल, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात MS लावण्या यांचं सेक्सोफोन वादन राग कल्याणी आपण ऐकाल. तर असे असतील आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या सायंकाळच्या सभेतील कार्यक्रमांविषयी. ही सभा सुरू होईल 5:00 5:02 गीतसंध्यामध्ये आज आपण काही मराठी चित्रपटातली गाणी, तर 6:10 प्रसारित होणाऱ्या गीतबहार या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपटातली गाणी ऐकणार आहात. दरम्यान 5:30 युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम, यात UPSC परीक्षेत IFSमध्ये देशात 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग, निवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके, निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 6:30 गंमत जम्मत, आजच्या या कार्यक्रमात पावसाच्या सरी आनंदाच्या घागरी पाऊस गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. सहभाग केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश स्कूल, गीत आणि संगीत वैशाली काळे, निवेदन मदालासा कानडे, सादरकर्ते नयन पवार. हे युववाणी आणि गंमत जम्मत हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा, 7:15 वृत्तविशेष, 7:30 आमचं घर आमचं शेत शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात लेकुरे उदंड झाली या विषयावर जानकीबाई पोद्दार यांनी सादर केलेलं कीर्तन. 8:15 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नभोनाट्यांच्या अखिल भारतीय कार्यक्रमात नभोनाट्य दोघे, लेखक प्रदीप तुंगारे. रात्री 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभा, यामध्ये रितोम सरकार यांचं गिटारवादन. श्रोते हो, हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. याचबरोबर विविध बातमीपत्र वेळोवेळी आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली तास दिवसभरातल्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: श्रोते हो, आता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होतोय.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
5: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
6: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
5: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
4: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय

0: कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी।
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
5: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपल्यापैकी अनेक जण कोल्हापूरला गेली असतील आणि कोल्हापूरला आपण एक सर्वसामान्य उल्लेख ऐकतो, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये खासबाग मैदानाची निर्मिती केली आणि खासबागमध्ये कुस्त्या होत असत। शाहू महाराजांनी कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कुस्त्यांच्या स्पर्धा दरवर्षी आयोजित करायचे आणि त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळे मल्ल घडले। त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरचे मल्ल जे होते हे कोल्हापूरमध्ये कुस्ती खेळण्यासाठी यायचे। आता कुस्ती हा शब्द जो आहे हा मूळ कुस्ती अशा फारसी शब्दावरून तयार झालेला आहे, म्हणजे त्याचा अर्थ दोन मल्लांच्या मधलं युद्ध किंवा अंगाचं युद्ध किंवा बाहुयुद्ध असा त्याचा अर्थ आहे। पूर्वीच्या काळी इराणमध्ये असं द्वंद्व खेळताना कमरेला पट्टा असायचा आणि दोरी असायची, तेव्हा त्या पट्ट्याला किंवा दोरीला कुस्ती असं म्हणायचे आणि त्याला धरायचे दोन मल्ल आणि एकमेकांच्या पट्ट्याला धरून द्वंद्व खेळलं जायचं, त्यामुळे त्याला कुस्ती असं नाव पहिल्यांदा मिळालं। आता फारसी भाषेतला हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये कुस्ती हे जो शब्द आहे हा कशावरून आला, तर कुस्त याचा अर्थ एखाद्याला मारणं म्हणजे मृत्यू देणं किंवा कत्तल करणं आणि शक्ती आणि युक्ती या दोघांचा वापर करून एखाद्यावरती मात करणं आणि त्याला नमोहरम करणं, पराभूत करणं, असा कुस्ती या शब्दाचा अर्थ उत्क्रांतीत झाला। पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत आत्मसंरक्षणासाठी आपण अनेक प्रकारची शस्त्रास्त्र वापरतो, तर जेव्हा शस्त्र नव्हती काही नव्हतं तेव्हा कुस्तीचाच वापर अधिक प्रमाणात होत असे। मग कुस्ती हे शास्त्र झालं, कुस्ती हा एक शास्त्रशुद्ध खेळ झाला, त्याच्यामध्ये कुस्ती शिकवणारी आखाडे आले, कुस्ती शिकवणारे गुरु आले, कुस्तीवरती मेहनत करणारे, शरीर सौष्ठव बनवणारे मल्ल आले। आपल्या देशाबरोबर ती ह्या जगात पण अनेक ठिकाणी कुस्ती खेळली जाते, खास करून इजिप्त आहे, ग्रीस आहे, ह्याच्यामध्ये कुस्तीचा खेळ आपल्या पूर्वीपासून खेळला जात होता। पूर्वीच्या काळी ऑलिम्पिकमध्ये पण मल्लयुद्धाचा समावेश होता आणि त्यामध्ये ठार मारणं हा प्रकार होता, पण नंतर ही विकृती समजली गेली आणि त्यामध्ये बदल झाला आणि निरुपद्रवी चितपट करणारी कुस्तीचा प्रकार अस्तित्वात आला आणि चितपटीची कुस्ती खेळली गेली ऑलिम्पिकमध्ये। पूर्वीच्या काळी म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी मंगोलिया असेल, चीन असेल किंवा जपान असेल या देशातही कुस्ती अस्तित्वात होती, कुस्तीचा खेळ खेळला जात होता आणि तिथे धार्मिक उत्सवामध्ये कुस्ती खेळत असत लोक। त्यावेळी कुस्तीगिरांना अटी नव्हत्या आणि वजन ठराविक असावं असं बंधन नव्हतं। आता आजकाल वजनाचे गट असतात त्यानुसार कुस्ती खेळली जाते। आपल्याकडे बजरंग बली हे त्याचं आराध्य दैवत मानतात, तसं जपानमध्ये साकुने नावाचा जो मल्ल आहे त्याला कुस्तीचा देव मानतात। विजयनगरचं राज्य असेल किंवा मुघल काळ असेल, शिवछत्रपतींचा काळ असेल किंवा पेशवाईचा काळ असेल, याच्यामध्ये या सगळ्या कुस्तीगिरांना राजाश्रय होता, त्यांना इनामं मिळायची, त्यांना बक्षिसं मिळायची आणि याच्यावरती कळस म्हणून राजर्षी शाहू छत्रपतींनी कुस्तीला वैभव प्राप्त करून दिलं राजाश्रयाने। भारतीय मल्लविद्या किंवा भारतातला मल्लविद्येचा इतिहास आणि त्याच्यातून श्रेष्ठ मल्ल अनेक तयार झाले, परंतु त्याच्यामध्ये जगामध्ये भारतीय मल्लविद्या पुढे आणणारे गामा नावाचे जे कुस्तीगीर होते ते फार प्रसिद्ध होते। त्यांचे जे धाकटे भाऊ होते इमाम बक्ष ते तर खूप मोठे कुस्तीगीर होते, तसंच गुलाम अलिया होते, अहमद बक्ष होते, हे पूर्वीच्या काळातले खूप प्रसिद्ध कुस्तीगीर होते। ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशातले अनेक कुस्तीगीरांनी नाव काढलेलं आहे। पहिला हिंदकेसरीचा मान श्रीपती खंचनाळेला मिळाला, त्यांनी पहिल्यांदा हा मान मिळवला आणि त्यानंतर गणपतराव आंदळकर असतील किंवा मारुती माने असतील यांनी कुस्तीचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव मल्लविद्येमध्ये अजरामर केलं। आजसुद्धा जी उत्कृष्ट कुस्तीगीर आहे त्यांना दरवर्षी महाराष्ट्र केसरीचा बहुमान दिला जातो।
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: श्रोते हो, गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्झवर आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे। श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधारा शक्तींची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात. तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडला. त्यांच्या आगमनानंतर लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं. त्यानंतर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं. एकेकाळी कमकुवत अर्थव्यवस्थांच्या यादीत असलेल्या भारतानं आता जगातील एक प्रमुख आणि सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून स्थान निर्माण केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचं मोठं उद्दिष्ट भारतानं निश्चित केल्याचं त्यांनी नमूद केलं. विविध क्षेत्रांमधील देशाच्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला. पुढील एका वर्षात 1 कोटी तरुणांना AI कौशल्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचं मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं. या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था आणि निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे. सप्तधारांचा उपयोग करण्याचं आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले,

0: आज उस युग को भी याद करना चाहूंगा जब देश भारत का सामर्थ्य सप्त सिंधु के रूप में हम जानते थे, हम समझते थे, हम सुनते थे। अब विकसित भारत बनाने के लिए हमें नई धारा चाहिए। आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आह्वान करता हूँ। आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ, वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे। और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यावेळी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले।
2: महाराष्ट्राचा विकास जो आहे हा सर्वांना सोबत घेऊन कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे। मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल। आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून या आपल्या स्वातंत्र्यदिनी एवढाच निर्धार करूया की सर्वांना आपले अधिकार या ठिकाणी माहिती आहेत, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, पण त्याचवेळी आपण सगळे आपल्या कर्तव्याची आठवण देखील करूया। ती कर्तव्य देखील आपल्या संविधानानेच आपल्याला सांगितली आहेत। सर्व नागरिक मिळून आपल्या कर्तव्याचं भान ठेवूया आणि आपला तिरंगा हा सदैव उंचच उंच राहील अशा प्रकारचं संकल्प आज करूया।
1: महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणं हेच विकसित भारताचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे। सध्या 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून पुढील वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। ऐंशीवा स्वातंत्र्यदिन काल राज्यात उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा हा वृत्तांत।
3: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यातल्या विधान भवनात ध्वजारोहण झालं। पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ऐतिहासिक शनिवारवाड्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण झालं। ठाण्यातल्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, महिला यशकथा या विषयावरील स्त्री दर्पण या ई बुकचं प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येही मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत स्मारकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल, तसंच वीर प्रेरणास्थळ देखील साकारण्यात येईल अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मधल्या कार्यक्रमात केली। रत्नागिरी, अकोला, जळगाव, नवी मुंबई इथं अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळवलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। पुण्यासह भंडारा, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, जालना जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, यवतमाळ, बुलढाणा इथल्या कार्यक्रमात उपस्थितांना जलसंधारणाची तसंच नशामुक्तीची शपथ देण्यात आली। रायगड जिल्ह्यात देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचा जतन करण्याचा संकल्प करण्यात आला। सोलापूरमध्ये महापालिकेच्या 4 ई-बसेसचं उद्घाटन करण्यात आलं। राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकरी शास्त्रज्ञ उद्योजक मंचाचा प्रारंभ कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथली 15 ऑगस्ट सुरू होताच रात्री 12:01 ध्वजारोहण करण्याची गेल्या 80 वर्षांपासूनची अनोखी परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली। पालघर जिल्ह्यातल्या दाभोसा धबधबा इथं उभारण्यात आलेल्या आकर्षक ग्लास स्कायवॉकचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। तिरंगा रॅली, रक्तदान शिबिर, मॅरेथॉन, देशभक्तीपर गीतं

0: असे विविध कार्यक्रम काल दिवसभर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह सुरेखा जोशी, पुणे.
1: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या 29 नवीन योजना काल महाडीबीटीवर उपलब्ध करून देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं. शासनाच्या महाडीबीटीवर नसलेल्या उर्वरित सर्व योजना टप्प्याटप्प्यानं या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता 105 झाली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासंबंधी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आता आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती संगणकाद्वारे मिळवली जाणार असून लाभार्थी तिचे माता पिता यांची EKYC करण्यात येणार असल्यानं वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज नसेल. तसंच पुढील टप्प्यातील लाभांसाठी देखील पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. मातीचं संवर्धन आणि पाण्याचं शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणं ही काळाची गरज आहे. याच विचारातून मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यात यंदा 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा दिवस महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरेल असं मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात शपथेचं वाचन आणि जलसंधारण अभियानाच्या संकेतचिन्हाचं प्रकाशन करताना ते बोलत होते. पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विविध पायाभूत सुविधांच्या कामात बनावट वर्क ऑर्डर देण्याच्या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी 2-3 आरोपी असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिकमध्ये दिली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये श्रीलंकेतील ग्वाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या 2 बाद 288 धावा झाल्या. देवदत्त पडिलकल यानं नाबाद शतक ठोकलं. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी देवदत्त पडिलकल 131 तर ऋषभ पंत नाबाद 27 धावांवर खेळत होते. विश्वचषक हॉकी स्पर्धेला काल नेदरलँड्समध्ये प्रारंभ झाला. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना काल अॅम्स्टेलविन इथं वेल्स संघाबरोबर झाला. या सामन्यात भारतानं वेल्सवर 3-1 अशी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधारा शक्तीची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्ज वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही आपण आमचं प्रसारण ऐकताय. 7:20 आणि 36 सेकंद झाले आहेत.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
4: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या

0: दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099 सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
0: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम अटी लागू.

श्रोते हो, आज 16 ऑगस्ट आजचे काही दिनविशेष आता आपण जाणून घेऊया. भारताचे माजी पंतप्रधान आणि कवी अटलबिहारी वाजपेयी यांचा आज स्मृती दिन आहे. 16 ऑगस्ट 2018 त्यांचं निधन झालं. संत चरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म 16 ऑगस्ट 1879 साली झाला. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांचा जन्मदिवस. 16 ऑगस्ट 1952 कीर्ती शिलेदार यांचा जन्म 16 ऑगस्ट 1952 सालचा.

अभिनेत्री मनीषा कोईराला तसंच अभिनेता सैफ अली खान यांचा जन्म 16 ऑगस्ट 1970 सालचा. सोळा ऑगस्ट 2010 साली कवी नारायण सुर्वे यांचं निधन झालं. श्रोते हो, आत्ताच आपण आजचे काही दिनविशेष जाणून घेतले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा आयोजित केली जाते. याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोशातील विद्याव्यासंगी सहाय्यक प्रीती साळुंके सकुंडे मॅडम यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मॅडम नमस्कार, आपलं या कार्य

0: कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा जी घेतली जाते तर या स्पर्धेचं उद्दिष्ट किंवा स्वरूप याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आणि त्याबरोबरच या स्पर्धेची सुरुवात कशी झाली किंवा त्याची कल्पना कुणाला सुचली, कशी सुचली, आणि आपण शाळा, विद्यार्थी, पालक यांच्यापर्यंत कसं पोहोचता याविषयी जरा आम्हाला सविस्तर सांगा.
1: मराठी भाषा विभागाचं अंतर्गत कार्यालय महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केलं जातं. ज्याप्रमाणे इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये विश्वकोशाला अनुसरून पाठ आहे, त्या पाठाला अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचं आयोजन करत असतो. शालेय अभ्यासाला समांतर अशा पद्धतीने हा उपक्रम राबवण्यासाठी संपादकीय स्तरावरून आणि प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न करण्यात येतात. यापूर्वी सन 2023 सालापासून माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या परीक्षेचं आयोजन करत होतो, आणि जेव्हा त्या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर तेव्हा आपण माननीय भाषा सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात मागच्या वर्षीपासून राबवायला सुरुवात केली. आणि याच्यासाठी आपण सध्या तांत्रिक यंत्रणेसाठी पुणे विद्यापीठ यांच्या विभागाची मदत घेत आहोत.
0: मॅडम, आता या परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय असतो आणि तो कोण निश्चित करतं, किंवा ह्या प्रश्नपत्रिका ज्या असतात त्यांचं स्वरूप कसं असतं याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
1: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी जो अभ्यासक्रम आहे तर त्याची निश्चिती विश्वकोश कार्यालयातर्फे करण्यात येते. त्याच्यासाठी कुमार विश्वकोशातील निवडक नोंदींचा जो संग्रह आहे तर तो आपण आपल्या साईटवरती PDF स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना पुरवत असतो, आणि त्याच्यानंतर त्या अभ्यासक्रमावर आधारित आपण परीक्षा घेत असतो. मग साधारण परीक्षा जी डिसेंबर जानेवारी दरम्यान असते तर त्याच्या 2 ते 3 महिने अलीकडे हा अभ्यासक्रम आहे, तर तो आपण साईटवर प्रसिद्ध करत असतो. आणि या अभ्यासक्रमावर आधारित 50 प्रश्नांची बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका घेण्यात येते, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या पद्धतीने 100 गुण असतात. परीक्षा कालावधी हा 1 तासाचा असतो. 1 तासामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा देणं अपेक्षित आहे, आणि कोणत्याही माध्यमातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. इयत्ता 9वीचे विद्यार्थी फक्त ही परीक्षा जी आहे ती मराठी माध्यमातूनच घेतली जाते, आणि संगणक किंवा मोबाईलचा वापर करून विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी अभ्यासक्रम जो आहे तर त्यामध्ये मराठी विश्वकोशाची प्रस्तावना आणि कुमार विश्वकोशातील निवडक नोंदी यांची माहिती विश्वकोशाच्या साईटवर आपण देत असतो. या व्यतिरिक्त मराठी वर्णानुक्रमाबद्दलही विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं अपेक्षित आहे. शुद्ध लेखनाला अनुसरूनही आपण यामध्ये प्रश्न विचारत असतो.
0: मॅडम, तुम्ही म्हणालात आत्ता की ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेतली जाते, तर मग एवढ्या मोठ्या महाराष्ट्रभर पोहोचणं आणि प्रत्यक्ष परीक्षा राबवणं, प्रक्रिया ही राबवणं हे खूप कठीण असेल, पण मग ही परीक्षा कशा प्रकारे घेतली जाते किंवा ही परीक्षा पद्धती कशी राबवली जाते?
1: मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी जी नोंदणी आहे तर ती मराठी विश्वकोशाच्या साईटवर www.marathiwishwakosh.org या साईटवरती आपण त्याची माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना पुरवत असतो. नोंदणी प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते, आणि ज्या वेळेला नोंदणीची तारीख आपण साईटवर देतो त्यानंतर ठराविक कालावधीसाठी आपण नोंदणी त्या साईटवरती करू शकता. नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने, समन्वयकांनी कशा पद्धतीने त्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे तर या संदर्भातला मार्गदर्शक व्हिडिओ सुद्धा आपण तिथे साईटवरती दिलेला आहे. आणि नोंदणी करताना शाळेचा UDIS क्रमांक जो आहे त्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे, आणि त्याच्यानंतर ती सर्व परीक्षेला जे बसणार आहेत विद्यार्थी त्यांची यादी तयार होते आणि तिथून तुम्हाला परीक्षेमध्ये नोंदणी करता येते.
0: मॅडम, तुम्ही सांगतायत हे खूप छान यंत्रणा जरी राबवली तरी ऐन वेळेला काहीतरी अडचणी येत असणारच, तर विद्यार्थी, पालक, शिक्षक, समन्वयक या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग असतो, तर या आयोजनादरम्यान ज्या अडचणी येतात तर त्या अडचणींचं निवारण मग अशा प्रसंगी कसं केलं जातं?
1: विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा म्हटलं की थोडंसं त्याचं माध्यम बदल असतो, लेखी परीक्षेपेक्षा व्यतिरिक्त थोडंसं येतं.

0: त्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांना पूर्वतयारी करता यावी किंवा परीक्षेचं स्वरूप कळावं याच्यासाठी आपण ना दोन टप्पे ठेवलेले आहेत. एक आहे मॉक टेस्ट, जी अभिरूप चाचणी आहे, पहिली पायरी म्हणता येईल ह्याला विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेची. तर मॉक टेस्टिंगच्या दरम्यान आपण विद्यार्थ्यांची जी नोंदणी करून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी त्यांना आपण लॉग इन आय डी जनरेट होतो आणि त्याच्यानंतर त्यांना त्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने परीक्षा द्यायची आहे तर याचं स्वरूप कळावं म्हणून एक अभिरूप चाचणी देण्याची आपण त्याच्यामध्ये सूचना करतो. आणि त्यामधून त्यांना मुख्य परीक्षेच्या वेळी कोणती काळजी घ्यायची आहे तर त्याची एक त्यांना संकल्पना कळते की अशा पद्धतीने त्यांना मुख्य परीक्षेला बसायचं आहे. आणि मॉक टेस्टिंगसाठी त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर सहभाग दिला तर त्यांना मुख्य परीक्षेला ज्या तांत्रिक अडचणी येतात तर त्यांचा आधीच अंदाज येतो. आणि जर आल्याच तांत्रिक अडचणी तर त्याच्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांक जो आपण आपल्या साईटवर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधायचा आहे आणि तिथून त्यांच्या हर तऱ्हेच्या म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणा, पालकांना म्हणा किंवा समन्वयकांना कोणत्याही तऱ्हेच्या जर अडचणी आल्या तर त्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क केल्यावर त्या दूर केल्या जातात.
1: हां, म्हणजे त्यांनी आपल्या www.marathiviswakosh.org सगळं माहिती त्यांना मिळू शकते, तिथे कायम संपर्कात राहणं उचित राहील.
0: आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही विश्वकोश कार्यालयाला देखील संपर्क करून जर काही शंका असेल तर त्या पद्धतीने तुम्ही संपर्क करून त्याचा शंकानिरसन करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त नोंदणी केल्यानंतर समन्वयकांचा जो आपण माहिती घेणार आहोत शाळेच्या शिक्षकांची तर त्याचा आपण एक व्हॉट्सअप प्रणालीद्वारे ग्रुप तयार करतो आणि त्यावरही वेळोवेळी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने ज्या सूचना द्यायच्या असतात त्या समन्वयकाच्या माध्यमातून आपण पुरवत असतो.
1: मॅडम, ह्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्यानंतर त्याचा निकाल घोषित होतो, त्यानंतर त्यांना काही पारितोषिकं दिली जात असतील, कारण विद्यार्थ्यांना प्रेरणा पारितोषिकातूनच मिळते, तर कशा स्वरूपाचं ह्या पारितोषिकांचं स्वरूप असतं एकंदरीत आणि ती केव्हा दिली जातात साधारणतः याविषयी जरा सांगा.
0: हो, नक्कीच मॅडम. स्पर्धा दिल्यानंतर आपण लगेचच निकाल जाहीर करत नाही. परीक्षा समिती आणि संगणक विभाग यांच्या समन्वयातून योग्य परीक्षणानंतर आपण त्याचा संकेतस्थळावरती निकाल जाहीर करतो. जे संकेतस्थळावर निकाल जाहीर करतो तर त्याच्यामध्ये आपण राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय असे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीने गुणांकन पद्धतीच्या नुसार आपण त्याच्यामध्ये क्रमांक देत असतो. आणि ग्रामीण व शहरी विभाग या पद्धतीने आपण शाळांचं वर्गीकरण करतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण पारितोषिकं देत असतो. पारितोषिकाचं जे स्वरूप आहे तर त्याच्यामध्ये विश्वकोशाचं सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ही विद्यार्थ्यांना दिली जाते आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विश्वकोशातर्फे प्रमाणपत्र दिलं जातं. समन्वयक शिक्षकालाही आपण प्रमाणपत्र देत असतो आणि त्याच्यानंतर पारितोषिक वितरणाचा जो दिनांक आहे तो आपण साईटवरती जाहीर करतो आणि त्या पद्धतीने ती प्रक्रिया राबवण्यात येते. यावर्षी जिल्हास्तरीय पारितोषिकं जी आहेत तर त्यांचं वितरण माननीय जिल्हाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आलं. त्यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि राज्यस्तरीय विद्यार्थी जे आहेत त्यांचा गुणगौरव समारंभ माननीय मंत्री महोदय यांच्यातर्फे प्रस्तावित आहे.
1: मॅडम, एकंदरीतच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही परीक्षा घेतली जाते तर या स्पर्धेची म्हणजे ज्ञानवर्धन स्पर्धेची एकंदरीत उपयुक्तता काय आहे किंवा तिला कसा प्रतिसाद आत्तापर्यंत लाभलेला आहे?
0: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेची उपयुक्तता जर बघायला गेलं तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीला चालना मिळावी हा त्याचा मुख्य उद्देश राहील. कारण विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमातून अभ्यास होतच असतो, त्यातून ते वाचन करतच असतात, त्या व्यतिरिक्त ते अवांतर वाचन सुद्धा करत असतात. पण संदर्भ ग्रंथ कशा पद्धतीने हाताळावेत आणि त्यांच्या वाचनाला विद्यार्थ्यांनी प्रवृत्त झालं पाहिजे, एक प्रकारे वाचन संस्कृतीची जोपासना जी आपण म्हणतो तर ती या उपक्रमातून त्याला चालना मिळेल असं आम्हाला वाटतं. आणि यासाठी विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत आहे.
1: नक्कीच मॅडम, ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधक वृत्ती आणि त्या अनुषंगाने होणारा अभ्यास यासाठी होईल आणि आपण कुमार विश्वकोश तर उपलब्ध करून दिलेले आहेतच, त्यामुळे त्यांना त्याचा उपयोग भावी जीवनात वेळोवेळी होईलच. मॅडम, आज आपण इथं आलात आणि आम्हाला विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा या विषयावर खूप छान माहिती सांगितलीत, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला

0: या ईमेलवर नक्की संपर्क साधा आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. नवीन विषय आणि नवीन तज्ज्ञांसह पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: आपण ऐकत होता तर
1: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 किलो हर्ज वरून. श्रोते हो, यानंतरचा कार्यक्रम 7:40 वाजून 40 मिनिटांनी.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघरांनी अवघ्या 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून विक्रम नोंदवलाय. या अनुषंगाने पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नवीन सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कोणी केला नव्हता. जे आधी नेलामंगलला झालं रेकॉर्ड ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. आम्हाला त्या अडचणी आल्या. मग कोणीतरी म्हणाला 8:30 महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्य डिव्हिजनचा डे एंड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल. मग 9 वाजता होईल, 9 वाजताही झालं नाही. मग कोणीतरी म्हणाला 12 वाजता प्रॉपर डेट बदलली की होईल, 12 वाजताही झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. 2 माणसं आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
0: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
1: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
0: अरे वा. तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत. 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
2: श्रोते हो, आता ऐकूया प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार जाधव सर.
8: नमस्ते.
7: फर्निचर मध्ये खूप सारी व्हरायटी उपलब्ध

0: असते किंवा दर 5 वर्षांनी फर्निचरचा ट्रेंड बदलत असतो, फॅशन बदलत असते. या निमित्ताने लोकांना त्याची खरेदीही करावीशी वाटते. पण अडचण अशी असते की घरातलं जे फर्निचर असतं त्याचं काय करावं, कारण फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर उपलब्ध नसतात. याबद्दलच आज बोलायचंय. काय नेमकं कारण असतं फर्निचरमध्ये एक्सचेंज का होत नाही?
1: तर याच्यामध्ये काय राहतं, मेन डिफरन्स तुम्ही बघाल तर एक्सचेंज तुमच्या गाड्यांमध्ये चालतो, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये एक्सचेंज चालतो. त्याचं रिझन आहे की त्याला समोर सेकंड हँड मार्केटमध्ये कस्टमर आहे. फर्निचरमध्ये तसं होत नाहीये. आणि फर्निचरचा प्रॉब्लेम काय आहे की व्हॉल्यूम आहे. ज्याला नवीन घ्यायचंय त्याला जुन्या फर्निचरचा त्रास आहे, आणि ज्याला जुनं घ्यायचंय त्याला प्राईस आणि हँडलिंगचा त्रास आहे. ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा मिसमॅच होतात, त्यामुळे शक्यतो आम्हाला पण एक्सचेंज ऑफर काढणं अवघड पडतं. का तर नवीन मटेरियलचा स्टॉक ठेवायला आम्हाला गोडाऊन नाही पुरत आहे, तर आम्ही जुनं मटेरियल घेऊन कुठं स्टॉकला ठेवणार? आणि जरी घेतलं तरी त्याची प्रॉपर विल्हेवाट लागली पाहिजे, आणि ती जरी करायची जरी झाली तर त्याला कॉस्ट भरपूर लागते. या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रॉपर एका याच्यामध्ये साच्यामध्ये बसत नाहीत, त्यामुळे शक्यतो फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर येत नाही. आता त्याला ऑप्शन आम्ही काय कस्टमरला सांगतो की तुमचा बेड तुम्हाला माहिती आहे चांगला आहे काय आहे, तर तो तुम्ही तुमच्या रेफरन्समध्ये कोण असेल तर त्यांना तुम्ही देऊन टाका, भले तुम्हाला कॉस्ट कमी मिळेल. तो शिफ्टिंग कॉस्ट, इन्स्टॉलेशन कॉस्ट तो बेअर करेल. आपण डिप्रिसिएशन कॉस्ट म्हणतो ना, त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं तर 1-5 वर्षामध्ये नील झाले. मग 7 वर्षानंतर जर तुम्हाला काय तुमचा 25,000 रुपयाचा बेड आहे, तर तुम्ही एक्सपेक्ट अननेसेसरी त्याला 15-20 हजार रुपये करून चालत नाही.
0: बरोबर,
1: त्याला तुम्हाला 5-7 हजार रुपये मिळाले तरी भरपूर झाले.
0: राईट.
1: त्या प्राइसला तुम्हाला कोण मिळत असेल रेफरन्सला, तर तुम्ही तो देऊन क्लिअर करून नवीन गोष्टीकडे जाऊ शकता.
0: आणि म्हणूनच श्रोते हो, या सणासुदीच्या दरम्यान तुम्हाला सुद्धा घरामध्ये नवीन फर्निचर घ्यायचं असेल तर तुम्ही देखील हा पर्याय अवलंबू शकता. तुमचं जुनं फर्निचर काढू शकता आणि त्या जागी नवीन फर्निचर घेऊ शकता. अर्थातच या नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी आणि उत्कृष्ट क्वालिटीसाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, हंडेवाडी चौक पुणे आणि सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे सुद्धा. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, जसं तुम्ही आता म्हणालात की खूप एक्सपेक्टेशन्स ठेवणं जुन्या फर्निचरच्या बाबतीत हे चुकीचं आहे, कारण एकदा यूज करून झाल्यानंतर ते ज्या किमतीला येईल त्या किमतीला काढावं आणि मग नवीनचा विचार करावा. हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला एक नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये असतं की आधी नवीन फर्निचर बुक करावं का आधी जुनं फर्निचर काढावं, याबद्दल काय सांगाल?
1: त्याच्यामध्ये तुम्ही नवीन फर्निचर बुक करा. एकदा बुक केलं की तुम्हाला कन्फर्मेशन झालं की माझं जुनं काढलं तरी माझ्या नवीन मटेरियल येणार आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही जुन्या फर्निचर कोणाला देता येईल तो त्याचा शोध घ्या. नाही झालं तर नॉर्मली काही वेबसाईट पण आहेत की ज्या जुन्या फर्निचरसाठी काम करतात, त्याच्यावरती तुम्ही त्याचे फोटो अपलोड केले तर ते मे बी तुम्हाला सेल आउट करून देतात, मग तो एक ऑप्शन आहे. अदरवाईज तुमच्या कलिग्स मध्ये तुमच्या रेफरन्समध्ये कोणाला असेल ज्याला गरज आहे त्याला तुम्ही ते देऊन क्लिअर करू शकता. ज्या दिवशी तो घेऊन जाईल सेम डे तुमचं नवीन फर्निचर पण येईल.
0: बरोबर.
1: प्रॉब्लेम ह्यात हाच राहतो की जुनं नेलं, समजून जरा माझा बेड जुना घेऊन गेला आणि मला नवीन बेड यायला 4 दिवस लागणार आहे, तर तो 4 दिवसाचा मला खाली झोपता येत नाही. मग त्याच्यामध्ये प्लॅनिंग तुम्ही असं करू शकता की नवीन फर्निचर बुक करा आणि तुमच्या जुन्या फर्निचरसाठी कस्टमर बघायला चालू करा. ते ज्या दिवशी घेऊन जाईल त्या दिवशी तुम्ही दुसरं नवीन फर्निचरचा प्लॅन करू शकता.
0: इतक्या सहज आणि सोप्या होणाऱ्या या गोष्टी आहेत आणि याच द्वारे आपण आपलं नवीन फर्निचर आपल्या घरामध्ये घेऊ शकतो. अर्थातच या नवीन फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्कृष्ट क्वालिटीसाठी, टॉपमोस्ट ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सांगली कोल्हापूर रोड सांगली आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय. ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी.

0: राणी पूजेचं सर्व साहित्य आणि सुगंधित अगरबत्ती आणायला दोघही जाऊया.
1: हो पण कुठे?
0: एकच ठिकाण, दोषी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
1: संपर्क 70283-0789.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू. शब्द

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

श्रोते हो, हे होतं साधना सरगम यांनी गायलेलं सुधाकर नेर्लेकर यांचं गीत. संगीत दिलं होतं सुरेंद्र अकोलकर यांनी. याबरोबरच भावधारा भावगीतांचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक. आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं. या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गती शक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था, निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्ल्यू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेच भाग म्हणून यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले हा उपक्रम भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात आला. काल स्वातंत्र्यदिनी सॅन फ्रान्सिस्को मधील भारताच्या

वाणिज्य दूतावासाद्वारे ध्वजारोहण करून या रिलेची सांगता झाली. 54 देश आणि विविध कालक्षेत्रातून प्रवास करत पूर्वेकडील फिजीपासून पश्चिमेकडील अमेरिकेपर्यंतचा हा प्रवास पूर्ण झाला असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. फिजीमधील भारताच्या उच्चायुक्तालयातून सुरू झालेल्या या उपक्रमातून एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत विविध देशांमध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. जगभरातील भारतीय समुदाय आणि भारताच्या मित्र राष्ट्रांना एकत्र आणणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. या सर्व उपक्रमात परदेशस्थ भारतीयांनी मोठ्या उत्साहानं भाग घेतला. यामुळे त्यांची तिरंग्याशी भावनिक जवळीक होऊन भारताशी राष्ट्रभक्तीनं जोडल्याची अनुभूती या उपक्रमाद्वारे घेता आली. तसंच भारताच्या राष्ट्रीय भावनेचं आणि अभिमानाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरमचा चिरंतन वारसा साजरा करत या रिलेद्वारे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याचंही अधोरेखित करण्यात आलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी काल शुभेच्छा संदेशाद्वारे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वैयक्तिक संबंधांमुळे भारत अमेरिका संबंध सातत्यानं वृद्धिंगत होत आहेत आणि ते पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाले आहेत असं रुबिओ यांनी म्हटलं आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू, नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि स्लोवाक प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आदी जागतिक नेत्यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण आणि द्विपक्षीय संबंधांबद्दलही त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच केंद्रीय मंत्री, प्रमुख राजकीय नेते आणि सरकारी योजनांचे निवडक लाभार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील पारंपरिक लोककलांचं सादरीकरण करण्यात आलं. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 8वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभर त्यांना विविध उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा होत असून काही वेळापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आदरांजली अर्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात पंतप्रधानांनी समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेल्या संदेशात आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तामिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून या दरम्यान ते चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवरूर आणि तंजावर इथं आयोजित विविध शैक्षणिक, स्मृतीपर आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज चेंगलपट्टू इथं एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या 22व्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती उपस्थित राहतील.

0: आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानमधील अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघाच्या प्रक्रिया प्रकल्पांचं आणि पशुखाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात राजस्थानमधील 17 जिल्ह्यांमधील 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची ई पायाभरणी आणि ई उद्घाटन देखील शहा यांच्या हस्ते होणार आहे. बलुच नेते मीर यार बलुच यांनी पाकिस्तानी लष्करावर युद्ध गुन्हे केल्याचा आणि नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. सुरबमधील गिदार गोधन भागात मंगळवारी पाकिस्तानी लष्करानं केलेल्या कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही मीर यार बलुच यांनी म्हटलं आहे. या कारवाईत महिला मुलं आणि लहान बालकांसह 30 नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. नेदरलँड्समध्ये सुरू झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्सवर मात करत विजय सलामी दिली आहे. नेदरलँड्समधील एम्स्टेलविन इथं झालेल्या FIH हॉकी विश्वचषकाच्या ड गटातील सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग यानं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. पुरुष क्रिकेटमध्ये भारत श्रीलंका दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या 2-288 होती. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडिक्कलनं नाबाद 131 धावा केल्या तर KL राहुल 77 धावांवर असताना दुखापतीमुळे निवृत्त झाला. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर
2: 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:41 झाली आहेत. श्रोते हो, यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.
2: श्रोते हो, रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती आम्ही आता प्रसारित करतोय. संकलन आणि निवेदन वैष्णवी रिसबुड, सादर करते विवेक वानखडे. ऐकूया कार्यक्रम अवतीभवती.
5: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती. वैष्णव.

0: राहुल सादर करते विवेक वानखडे.
1: नमस्कार श्रोते हो, रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती मध्ये मी वैष्णवी तुमचं स्वागत करते. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी. रत्नागिरीत 80व्या स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण, जिल्ह्याच्या विकासाचा आलेख सादर, भगवती बंदरात अत्याधुनिक क्रूज टर्मिनल, रत्नागिरीच्या पर्यटनाला आणि रोजगाराला मिळणार गती, मंत्री नितेश राणे, ब्लू इकॉनॉमी कोकण विभागाची जीवनरेषा ठरेल, 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या शुभेच्छा. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते ध्वजारोहण, हर घर तिरंगा हर मन तिरंगा, रत्नागिरीत भव्य तिरंगा रॅलीचा देशभक्तीचा महासागर, शहरात सैनिक उद्यान आणि सैनिक भवन उभारणार पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, रत्नागिरी प्रशासनाच्या ताफ्यात 3 नवीन वाहने दाखल, पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते हस्तांतरण, रानभाज्या 365 दिवस उपलब्ध होण्यासाठी कृषी विद्यापीठाने संशोधन करावे, प्रकल्पाला निधी देणार पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, पर्यटन स्थळे आणि पर्यावरण संवेदनशील भागात संपूर्ण प्लास्टिक बंदी, जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचे निर्देश, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे टॉप 100 मध्ये, फेम इंडिया एशिया पोस्टच्या यादीत समावेश. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रत्नागिरीतील पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. या सोहळ्यात त्यांनी जिल्ह्याच्या विकास कामांचा आलेख मांडत रत्नागिरीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. येत्या 2-3 महिन्यात रत्नागिरीतून मुंबई पुण्यासाठी विमान सेवा, भाट्यामध्ये सी प्लेन आणि हाऊसबोट सेवा, MIDC 30 कोटींचे क्रीडा संकुल आणि 25 कोटींचे अद्ययावत मत्स्यालय उभारले जाणार आहे. तसंच अवकाळी ग्रस्त आंबा काजू बागायतदारांच्या खात्यात 98.44 कोटी रुपये भरपाई थेट जमा करण्यात आली आहे. या प्रसंगी उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. सोहळ्यास जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत.
2: उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि रत्नागिरीचं नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी असेल आणि माझ्या प्रशासनातले सगळे सहकारी असतील, हे जीव ओतून काम करतील हा शब्द स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देतो आणि माझं मनोगत संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: रत्नागिरीतील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रूज टर्मिनल उभारणीच्या कामाला गती देण्यात येत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच हॉटेल, वाहतूक आणि स्थानिक उद्योगांच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम करण्याचे काम सुरू असून पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या तत्वांवर हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
3: परवा मी त्याचं प्रेझेंटेशन घेतलं, सगळं आम्ही तयार आहोत. आता जे काही इंटरनॅशनल जे क्रूज असतात ते सरळ मुंबईवरून गोव्याला जातात, येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्या रत्नागिरीमध्ये थांबणार आहेत. त्याच्यामुळे असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल. रत्नागिरीमध्ये स्वतःचं टर्मिनल असल्यामुळे त्याचं वेगळा महत्व निर्माण होईल. मोठ्या क्रूज, लहान बोटी, प्लस जो आम्ही वॉटर ट्रान्सपोर्टचा प्रोजेक्ट जो आम्ही सुरू करतोय जल वाहतुकीचा, त्याच्यासाठी पण आम्ही तो टर्मिनल वापरणार आहे.
1: स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या विशेष संदेशात कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल म्हणाल्या, नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच विकसित महाराष्ट्र घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोकण विभागाला लाभलेला विस्तीर्ण समुद्र किनारा पाहता ब्लू इकॉनॉमीवर लक्ष केंद्रित केले जात असून त्यासाठी प्रशासन सर्वतोपरी कार्यरत आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आजपासून जलसंधारण सप्ताहाला सुरुवात करण्यात आली असल्याची घोषणा विभागीय आयुक्तांनी केली. तसंच या मोहिमेचा आणि जनजागृतीचा एक भाग म्हणून येत्या 21 ऑगस्ट रोजी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून एक भव्य महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये

0: जागरूकता निर्माण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. ऐशिव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर घर तिरंगा अभियानांतर्गत रत्नागिरीत पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली मारुती मंदिर ते जयस्तंभ चौकादरम्यान भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि हुतात्म्यांना अभिवादन करत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ सामंत यांनी सैनिकांच्या सन्मानार्थ रत्नागिरीत अत्याधुनिक सैनिक उद्यान आणि जिल्हा सैनिक भवन उभारण्याची मोठी घोषणा केली. तसंच पुढील वर्षी 15 ऑगस्टला माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात येईल आणि ही रॅली 1,00,000 नागरिकांच्या सहभागाने काढली जाईल असा संकल्प त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात प्राणांची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवणाऱ्या साहसी तरुणांचा विशेष सत्कार करण्यात आला. गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या विशेष योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात दाखल झालेल्या 3 नवीन वाहनांचे हस्तांतरण पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. महसूल मंत्री यांनी विशेष बाब म्हणून या वाहनांच्या खरेदीस परवानगी दिली होती. या नवीन वाहनांमध्ये 1 टोयोटा फॉर्च्युनर आणि 2 टोयोटा क्रिस्टा इनोव्हाचा समावेश आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी मनोज जिंदल, निवासी उपजिल्हा जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कृषी विभाग आणि आत्मातर्फे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2026 उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी आरोग्यास अत्यंत गुणकारी असलेल्या रानभाज्या वर्षाचे 365 दिवस उपलब्ध व्हाव्यात आणि यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करावे असे सांगत या प्रकल्पासाठी पूर्ण निधी देण्याची घोषणा केली. तसंच कार्यक्रमात आमदारांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी पालकमंत्री म्हणाले,
1: एवढी चांगली चव महाराष्ट्रामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याच्या आपल्या महिला मंडळींच्या हाताला. मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो की रान भाजी महोत्सव करून फक्त थांबायचं नाही, तर पुढच्या वर्षी असा प्रयोग करून बघू की रान भाजी महोत्सव झाल्यानंतर सलग 8 दिवस त्या महिला मंडळींना एखादं कॅन्टीन जर चालवता देत आलं किंवा कुठेतरी एखादं उपहारगृह चालवता देत आलं आणि तिथं फक्त रान भाज्यांवरच आधारित जेवण मिळेल अशा पद्धतीची संकल्पना पुढच्या वर्षी जर राबवता आली तर ती राबवण्याची भूमिका देखील राज्याचा मंत्रिमंडळ.
0: घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 अंमलबजावणी बैठकीत जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी जिल्ह्यातील बीचेस, पर्यटन स्थळे आणि सह्याद्री पश्चिम घाट या पर्यावरण संवेदनशील ठिकाणी संपूर्ण प्लास्टिक बंदीसाठी तातडीने नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी पर्यटन स्थळांवर वॉटर ATM, व्हेंडिंग मशीन आणि कचरा कुंड्यांची सोय करणे, तसंच पुढील 5 वर्षाचा 4-वे सेग्रिगेशन आणि कचरा वाहतुकीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे फेम इंडिया एशिया पोस्टने प्रसिद्ध केलेल्या देशातील सर्वोत्तम 100 पोलीस प्रमुखांच्या मानाच्या यादीत समावेश झाला आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण, कायदा सुव्यवस्थेचे प्रभावी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीतील निर्णय क्षमता आणि पोलीस नागरिकांमधील विश्वासार्हता अशा विविध निकषांवर त्यांची ही निवड झाली आहे. पुढील टप्प्यात या 100 अधिकाऱ्यांमधून टॉप 25 पोलीस प्रमुख निवडले जाणार असून या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. रत्नागिरी शहरातील सुमारे 10,000 महानगर गॅस ग्राहकांसाठी भारतीय डाक विभाग आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक बिल भरण्याची

0: नावाची नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. 10 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या सामंजस्य कराराद्वारे ही अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने सुरू झाली आहे. या सुविधेअंतर्गत रत्नागिरी प्रधान डाकघर, शिवाजीनगर, MIDC यासह शहरातील सर्वच पोस्ट ऑफिस मध्ये गॅस बिल स्वीकारलं जाईल. डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी आणि महानगर गॅसचे GM आशिष प्रसाद यांनी ग्राहकांना या सुलभ सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन केले आहे. याबद्दल माहिती देताना डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी.
1: नमस्कार. आपल्याला माहितीच आहे की भारतीय डाक विभागाचे पूर्ण भारतामध्ये टपाल कार्यालयाच्या मार्फत एक मोठं व्यापक नेटवर्क आहे. प्रत्येक गावातील पोस्टमन हा एक नागरिकांची जिव्हाळ्याचं नातं असलेला एक घटक आहे. आणि रत्नागिरीमध्ये 10 ते 12 हजार महानगर गॅसचे ग्राहक आहेत. त्या ग्राहकांना महिन्याचं बिल भरताना ऑनलाईन बिल भरावं लागत होतं आणि त्यासाठी प्रचंड अडचणी गैरसोय होत होती. ही अडचण ओळखून भारतीय डाक विभाग आणि महानगर गॅस यांच्यामध्ये MOU झालेला असून महानगर गॅसच्या ग्राहकांना आता जवळच्या कोणत्याही टपाल कार्यालयामध्ये महानगर गॅसचं बिल भरून घेण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि याचा रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे मी अधीक्षक डाकघर या नात्याने आवाहन करत आहे. धन्यवाद.
0: रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक पोस्ट ऑफिस मधील आधार केंद्रांना मोठे प्राधान्य देत आहेत. चालू वर्षात डाक विभागाने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत 5584 विद्यार्थी आणि 552 नागरिकांना आधार विषयक सेवा दिल्या आहेत. डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी.
1: नमस्कार. नागरिकांना आता आधार कार्ड नवीन काढणे व अपडेट करणे यासाठी बराच वेळ जातो आणि गैरसोय पण होते. हे ओळखून रत्नागिरी डाक विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील टपाल कार्यालयामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, बाल आधार व आधार कार्ड अपडेट करणे या सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या असून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो. धन्यवाद.
0: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर मंडणगड तालुका सर्वात मागे राहिला. जिल्ह्याचा एकूण निकाल 28.89% लागला आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीची चिंता वाढली आहे. रेल्वेचे आरक्षण आधीच फुल झाले असताना आता मुंबई आणि ठाणे विभागातून सुटणाऱ्या ST नियमित फेऱ्यांचे आरक्षणही पूर्ण झाले आहे. गणेशोत्सव 14 सप्टेंबर पासून सुरू होत असून 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान मुंबई ठाण्यातून कोकणात जाणाऱ्यांची मोठी गर्दी असणार आहे. यामध्ये मुंबई विभागातील 260 तर ठाणे विभागातील 302 फेऱ्यांचा समावेश आहे. रेल्वे आणि नियमित ST या दोन्ही प्रवासाचे पर्याय हाऊसफुल झाल्यामुळे आता परिवहन महामंडळ अतिरिक्त जादा बसेस कधी जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. धामणसे येथील सोमगंगा नदीवर अर्धगोलातील कॉजवे बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून यामुळे परिसराच्या विकासाला नवीन दिशा मिळाली आहे. या बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढली असून निसर्गरम्य देखावा पाहण्यासाठी आणि पोहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाले होते तर उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचेही या कामासाठी मोलाचे सहकार्य लाभले. आमदार किरण सामंत यांनी या पुलाची पाहणी करून पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी, बचत गटाच्या महिलांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू केल्याने स्थानिक महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हा पूल केवळ वाहतुकीसाठी नसून ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना देणारा महत्वाचा टप्पा ठरत आहे. ग्रामपंचायतीने आवाहन केले आहे की पर्यटकांनी कचरा करू नये, पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी जरूर घ्यावी. शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ तळागाळातील पात्र घटकांपर्यंत पोहोचवून आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर विजय कंदेवाड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन आरोग्य सुविधा आणि कामकाज

0: कामांचा सविस्तर आढावा घेतला. आपल्या दौऱ्यात त्यांनी चिपळूण तालुक्यातील रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र, गुहागर ग्रामीण रुग्णालय आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी औषध साठा, मनुष्यबळ, स्वच्छता आणि रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या सेवांची तपासणी केली. आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता राखणे, उपलब्ध साधन सामुग्रीचा पूर्ण क्षमतेने वापर करणे आणि सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. या पाहणी दौऱ्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आगामी सण उत्सव, विविध संघटनांची आंदोलने आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात 14 ते 28 ऑगस्ट 2026 दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. या काळात कोणतेही मोर्चे, मिरवणुका किंवा सभा आयोजित करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. तालुक्यातील निवेंडी येथे साकारल्या जाणाऱ्या प्रदूषण मुक्त मँगो, कॅशू आणि फिश पार्कच्या भूसंपादनासाठी MIDC कडून 120 कोटी रुपयांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यामुळे निवेंडी आणि तळेकरवाडी परिसरातील 446 खातेदारांना लवकरच थेट मोबदला वाटप सुरू होणार आहे. रत्नागिरीतील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी आता लिफ्टची सुविधा उपलब्ध होणार आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी होणारी पायऱ्यांची चढाई लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि भाविकांसाठी ही सुविधा सोयीची ठरणार आहे. सध्या या लिफ्टचे सुमारे 50% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे. लिफ्टची सुविधा सुरू झाल्यानंतर भाविक आणि पर्यटकांना भगवती देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर पोहोचणं अधिक सोपं होणार आहे. यामुळे पर्यटन चालना मिळेल. तसंच लिफ्टच्या सुविधेमुळे मंदिराच्या आवारातून समुद्राचे विहंगम सौंदर्य पाहणे भाविक आणि पर्यटकांसाठी अधिक सुलभ होणार आहे. राजापूर तालुक्यातील डोंगर रांगा आणि कातळसड्यांवर काचेच्या कंदिलासारख्या दिसणाऱ्या दुर्मिळ कंदील पुष्प वनस्पतीची फुलं फुलली आहेत. ही वेल पावसाळ्यात उगवत असून कीटकांना आकर्षित करून परागीकरण करण्याची यात खास रचना असते. मात्र वाढता मानवी हस्तक्षेप आणि अधिवास नष्ट होत असल्याने ही दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे निसर्ग साखळी टिकवण्यासाठी या प्रजातीचे तात्काळ जतन आणि संरक्षण करणे गरजेचं असल्याचं अभ्यास धनंजय मराठे यांनी सांगितलं आहे. श्रोते हो, आपण ऐकलात रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभोवती. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. तोपर्यंत मी वैष्णवी तुमचा निरोप घेते. नमस्कार.
1: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभोवती. निवेदिका वैष्णवी रिसबुड. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, अवतीभवती हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय.

श्रोते हो, उदित नारायण आणि अलका यांनी यांच्या आवाजातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. नदीम श्रवण यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि चित्रपट होता हंगामा.

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

0: श्रोते हो, हे होतं बागबान या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं आदेश श्रीवास्तव यांनी.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग

0: देशवर फ्लॅट 30% सूट,
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
0: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघरांनी अवघ्या 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून विक्रम नोंदवलाय. या अनुषंगाने पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
3: नवीन सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कोणी केला नव्हता. जे आधी नेलामंगलला झालं रेकॉर्ड ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. आम्हाला त्या अडचणी आल्या.
2: बरोबर.
3: मग कोणीतरी म्हणाला 8:30 महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्य डिव्हिजनचा डे एंड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल. मग 9 वाजता होईल. 9 वाजताही झालं नाही. मग कोणीतरी म्हणाला 12 वाजता प्रॉपर डेट बदलली की होईल. 12 वाजताही झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. 2 माणसं आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
2: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
3: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
2: अरे वा. तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत. 1143 kHz 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
4: श्रोते हो, लखलक चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: हे होता हम तुम पे मरते हैं या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही शब्दरचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीतकार होते उत्तम सिंग.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
0: कार्यक्रमात शेवटी ऐकूया अलका याज्ञिक आणि कैलाश खेर यांनी गायलेलं दिवार या चित्रपटातलं गीत. नुसरत बद्र यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे आदेश श्रीवास्तव यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 1143 किलोहर्ट्झवर 9:30 आणि 32 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, बालजगत हा कार्यक्रम आम्ही काही वेळातच प्रसारित करणार आहोत.
1: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: श्रोते हो, आता बालजगत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय. यामध्ये आपण ऐकणार आहात भरतनाट्यम या नृत्यकलेविषयी अनन्या मगदुम हिची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत.
4: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.

बालदोस्तांनो नमस्कार. बालजगत या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बालमित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी गोष्ट ऐकल्यानंतर या गोष्टीमधून नक्कीच तुम्ही काहीतरी शिकणार आहात. ही गोष्ट आहे गावात राहणाऱ्या एका छोट्याशा मुलाची, ज्याचं नाव होतं गणू. गणू वयाने लहान होता, पण जबाबदाऱ्यांनी मात्र मोठा होता. त्याच्या घरामध्ये पैसा कमी होता, पण संस्कारांची संपत्ती मात्र खूप होती. त्याचे वडील सतत आजारी असायचे. आई रोज सकाळी शेतावर मजुरीला जायची आणि गणू मात्र शाळा संपली की दुसऱ्यांच्या घरची कामं करायचा. जे मिळेल ते काम करून थोडेफार पैसे तो कमवत होता. दररोज रात्री आई त्याला जवळ घ्यायची आणि थकलेल्या हातांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणायची, गणू बाळा, आपल्याकडे पैसे नसतील, पण जो प्रामाणिकपणा आपल्याकडे आहे ना, तो जर आपण सोडून दिला तर मात्र आपण नक्कीच गरीब होऊ. त्यामुळे तुझा प्रामाणिकपणा नेहमी जपून ठेव. आईचे हे शब्द गणूच्या मनावर कोरले गेले होते. गणूची स्वप्न काही फार मोठी नव्हती. त्याला राजवाडा नको होता, पण फक्त आई वडिलांना त्रास नको म्हणून त्याला शिकून एक चांगला माणूस व्हायचं होतं. एके दिवशी गावातल्या धनाजी सावकाराने त्याला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं, हे पैसे घे आणि बाजारातून सामान घेऊन ये. गणू बाजारामध्ये गेला त्यावेळी बाजारामध्ये भरपूर गर्दी होती.

0: त्याने गडबडीत सामान घेतलं आणि दुकानदाराचे पैसे देऊन टाकले. दुकानदार सुद्धा घाईत होता. दुकानदाराने दिलेले पैसे गणूने घेतले आणि तो दुकानाच्या बाहेर आला. सवयीप्रमाणे त्याने पैसे मोजले तेव्हा मात्र त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला, कारण दुकानदाराने त्याला जास्त पैसे दिले होते. क्षणभर तो तिथेच थांबून राहिला. त्याचे हात थरथरायला लागले. मनात विचारांचं वादळ सुरू झालं. हे जास्तीचे पैसे ठेवून घेतले तर बाबांच्या औषधांसाठी वापरता येतील. या पावसाळ्यात घराचं छप्परसुद्धा गळतंय, ते दुरुस्त करून घेता येईल. पण तेवढ्यात त्याच्या कानामध्ये आईचा आवाज घुमला. आई म्हणते ना, चुकीच्या पैशांमध्ये समाधान नसतं. त्याने पावलं वळवली आणि तो दुकानदाराकडे जाऊन शांतपणे म्हणाला, काका, तुम्ही मला जास्त पैसे दिलेत. दुकानदारसुद्धा स्तब्ध झाला. दुकानदार म्हणाला, आजच्या काळात असं कुणी नाही करत रे बाळा, तू खूप प्रामाणिक आहेस. ही गोष्ट दुकानदाराच्या मार्फत धनाजी सावकारापर्यंत पोहोचली. त्यांनी गणूला बोलावून घेतलं आणि काहीच न बोलता त्याच्याकडे बघत राहिले. म्हणाले की आज तू मला जाणीव करून दिलीस की माणसाचं मूल हे पैशाने नाही तर त्याच्या चारित्र्याने ठरतं. धनाजी सावकारांनी गणूच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी स्वीकारली. गणू शिकला, मोठा झाला. एका झोपडीतल्या शाळेमधल्या मुलांना तो शिकवू लागला आणि त्याने त्या मुलांना शिकवलं की प्रामाणिकपणा हीच खरी श्रीमंती आहे. बालमित्रांनो, या गणूच्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? बघा, विचार करा. या गोष्टीमधून तुम्ही काय बोध घेतलात हे आम्हाला नक्की कळवा. बालदोस्तांनो, तालावर थिरकणारं पाऊल, मुद्रांमधून व्यक्त होणारी भावना आणि छोट्या छोट्या हालचालींमधून सांगितली जाणारी एक कथा म्हणजे भरतनाट्यम. आपलं 10वीचं वर्ष सुरू असतानासुद्धा ही नृत्याची साधना करणारी एक बालमैत्रीण आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेली आहे. तिचं नाव आहे अनन्या योगेश मगदूम. तिचा हा सगळा भरतनाट्यमचा प्रवास कसा आहे हे आज तिच्याकडूनच जाणून घेऊया. हाय अनन्या.
1: हाय.
0: सगळ्यात आधी आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुझं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू.
0: अनन्या, आमच्या बालदोस्तांना तुझी थोडक्यात ओळख करून देशील?
1: हो, नमस्कार. मी अनन्या योगेश मगदूम. मी आता इयत्ता 10वीमध्ये आहे आणि मी GGPS गुरुकुलमध्ये शिकते. मी गेली 10 वर्ष भरतनाट्यम करते आणि माझी गुरु सौ प्रणाली तोडणकर धुळप यांच्याकडे मी भरतनाट्यम शिकते.
0: अच्छा, आता तू म्हणालीस की भरतनाट्यमचं शिक्षण तुझं चालू आहे. तुला आठवतंय वयाच्या कितव्या वर्षीपासून तू शिकायला सुरुवात केली?
1: हो, मी वयाच्या 5व्या वर्षीपासून शिकायला सुरू केलं.
0: मग तुला आवड कधी निर्माण झाली?
1: जेव्हा त्याच्यामध्ये मला अभिनय करायला मिळाला, कारण मला लहानपणीपासून ऍक्टर व्हायचं होतं. कारण मालिकांमध्ये हिरोईन बघून, त्यांचा मेकअप बघून मला खूप आनंद व्हायचा की मी पण असं कधीतरी करायचं. आणि जेव्हा भरतनाट्यमला गेल्यावर तिथे तुला कथा सादर करायची आहे असं जेव्हा सांगायचे तेव्हा मला खूप आनंद व्हायचा. तेव्हापासून मला भरतनाट्यममध्ये इंटरेस्ट वाढायला लागला.
0: अच्छा.
1: मला आपण कितीही मॉडर्न झालो तरी आपण आपल्या कल्चरसोबतच असलं पाहिजे, आपल्या कल्चरशी रुटेडच असलं पाहिजे काहीही झालं तरी. हे लहानपणीपासून आईबाबांनी ठरवलंच होतं. आणि लहानपणी मला वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायचा छंद होता, चित्रकला किंवा असंच घरातल्या घरात काहीतरी मोनोलॉग सादर करायचा. मग आईबाबा बोलले की क्लासिकल काहीतरी करायचं म्हणून भरतनाट्यमला करूयात. माझ्या ताईची आणि आईबाबांची ओळख आधीपासून होतीच. मग ताई जेव्हा क्लास सुरू करणार हे सांगितल्यावर आईबाबांनी म्हटलं की बघूया अनन्या किती वेळ करते. मग तिला असं बऱ्याच गोष्टी करायचा छंद आहेच. आणि जसं जसं अभिनय करायला मिळाला, स्टेजवर परफॉर्म करायला मिळालं, ते छान छान दागिने घुंगरू घालायला मिळाले, तेव्हापासून मग माझा इंटरेस्ट त्याच्यात अजून वाढत गेला.
0: अच्छा. तुला आठवतोय तू पहिल्यांदा स्टेजवर कधी परफॉर्म केलंयस?
1: हो, खरं तर हा खूप फनी किस्सा आहे. मी जेव्हा 5 वर्षाची होते जेव्हा नुकतंच क्लासला जायला सुरू केलं होतं, एक जवळ 3-4 महिने झाले होते, तेव्हा ताईने सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे, या या कार्यक्रमात आपल्याला परफॉर्म करायचंय. ताईने जवळजवळ महिनाभर प्रॅक्टिस घेतली. दिवस रात्र आम्ही प्रॅक्टिसच करत होतो. त्या दिवशी सकाळीही प्रॅक्टिस झाली, सगळं येत होतं, मेकअप केला, दागिने घातले, साडी नेसली, सगळं करून झालं. आणि जेव्हा स्टेजवर यायची वेळ आली तेव्हा मी खालून बघितलं की स्टेजवरती ते फॉग सोडतात, ती मशीन आहे आणि त्याच्यातून ते फॉग सोडतात. आणि मला इतकी भीती वाटायला लागली, खूप रडायला लागले. तरीही ताईने मला अजिबात ओरडली नाही किंवा तू नको करूस असं कधीही बोलली नाही. तिने मला तेव्हा शांत केलं, जवळ घेतलं, प्रोत्साहन दिलं आणि मग मला परत स्टेजवर पाठवलं. त्या दिवशी मी थोडी रडत थोडी हसत अशी स्टेजवर परफॉर्म केलं.
0: अरे वा. भरतनाट्यम हा एक शास्त्रीय नृत्य प्रकार आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण यापेक्षा अधिक या प्रकाराबद्दल आम्हाला माहिती देऊ शकतेस का? यामध्ये नक्की काय काय असतं?
1: हो, भरतनाट्यमचा शब्दशहा अर्थ

0: म्हणजे भ म्हणजे भाव, र म्हणजे राग, त म्हणजे ताल आणि नाट्यम म्हणजे अभिनय, या सर्वांचे मिळून भरतनाट्यम बनते. भरतनाट्यम हे मूळ तमिळनाडू प्रदेशातील आहे आणि ख्रिस्तपूर्व संगम राजवटीपासून ते चालू आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच देवदासी परंपरा आहेत. नंतर जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होत भारतावर, तेव्हा त्याच्यामध्ये काही नृत्यांगनांना तुम्ही नृत्य करता तुम्ही चुकीचं करता असं काहीतरी थोडा हे झालेला, त्यामुळे देवदासी ज्या होत्या ज्या मंदिरात नृत्य करायच्या त्या देवांच्या दासी होत्या, त्यांना जो राजाश्रय मिळालेला होता तो त्यांच्याकडून काढून घेतला गेला की हे काहीतरी चुकीचं करतात आपल्यासमोर. मग त्या दारोदारी फिरायच्या, नृत्य करायच्या, मग शेवटी त्या मंदिरात राहायला लागल्या. असं सगळं झाल्यावरती आता हळूहळू गुरु रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्यासारख्या नृत्यांगनांनी भरतनाट्यमला पुन्हा तो सन्मान, पुन्हा तेवढा दर्जा मिळवून दिला. भरतनाट्यममध्ये तीन प्रकार असतात, नृत्य, नृत्य आणि नाट्य. नृत्य ह्या प्रकारामध्ये शुद्ध नर्तनाचा भाग असतो, मागे गाणं सुरू असतं किंवा एखादा ताल असतो, एखादा राग असतो, त्याच्यावर आम्ही पदन्यास, हावभाव आणि हस्तमुद्रांचा वापर करून एखादी रचना सादर करतो. त्यामध्ये एखादी कथा सांगितली जात नाही. दुसरं असतं ते नाट्य, त्यामध्ये कथा सांगितली जाते, त्याच्यामध्ये जास्त पदन्यास नसतो. म्हणजे आता आम्ही करताना रामायण, महाभारत किंवा कार्तिक स्वामी, गणपती यांच्या सगळ्यांच्या कथा सादर करतो नाट्य प्रकारामध्ये. नृत्य म्हणजे नृत्य आणि नाट्यचा संगम, जिथे तुम्ही नृत्यही करता आणि नाट्यही करता. तुम्ही पदन्यासही सादर करताय, तो पदन्यास सादर करता करता तुमच्या भावभावनांनी समोर प्रेक्षकांकडे एक कथा सांगण्याचा प्रयत्न करतात असं असतं.
1: अच्छा, आता तू म्हणालीस की हस्तमुद्रांचा तुम्ही वापर करता, तर हा वापर कशा प्रकारे करता तुमच्या नृत्यामध्ये?
0: आता नृत्यामध्ये बऱ्याच प्रकारचे हस्त वापरतो आम्ही. म्हणजे ऐकून माहिती असतं तर पताक, त्रिपताक असे असतात. तर ती कधी कधी कुठल्या गोष्टी ज्या अस्तित्वात स्टेजवर नसतात पण ते बिल्ड करायच्या असतात स्टेजवर, म्हणजे झाड दाखवायचं असतं, ढग आलेले दाखवायचे असतात. किंवा आता नृत्य करताना बोलू शकत नाही म्हटल्यावर तू आत ये असं जर सांगायचं असेल तर ते आम्हाला हातांनी, आमच्या डोळ्यांनी आणि भावांवरून दाखवायचं असतं की तुला आत यायचंय किंवा तुला हे हे करायचंय किंवा असे ढग आलेत, असे झाड आहे, नदी वाहती आहे, किंवा कुठलीही कथाचा जो बॅकग्राऊंड असतो की अशी अशी कथा आहे रामायणामध्ये आहे की हनुमान आणि त्याचे बाकीचे वानर सेना जी असते ती दगड उचलून त्याच्या नाव करून समुद्रामध्ये टाकतात, तर तेव्हा त्याच्यावरती तर खरंच दगड आपण आणू शकत नाही.
1: बरोबर.
0: तर त्यावरती ते हातांनी आणि भावांनी दाखवायचं असतं की दगड जड आहे, उचलायचा आहे तो.
1: बरोबर.
0: आणि एक ठराविक हात ठरलेले असतात की ह्या पलीकडे तुम्ही तुमच्या मर्जीचं असं करू शकत नाही.
1: अच्छा, त्याला नियम आहेत.
0: नियम आहेत काही.
1: अच्छा, तू जेव्हा शिकायला सुरुवात केलीस भरतनाट्यम त्यावेळी सगळ्यात पहिली अशी कोणती गोष्ट होती तुला शिकवली गेलेली?
0: भरतनाट्यममध्ये पहिल्या दिवशी गेले तेव्हा मी पूर्ण कन्फ्यूज होते की काय चाललंय, मला काही समजत नव्हतं, सगळं नवीन होतं माझ्यासाठी. त्या दिवशी ताईने मला पहिली गोष्ट शिकवलेली म्हणजे बेसिक एक्सरसाइज, की ह्या एक्सरसाइज केल्यामुळे तुझी अरई मंडी, तुझी स्टेबिलिटी, तुझी कोर स्ट्रेंथ वाढेल आणि डोळ्यांचे हालचाली वर खाली. नंतर भरतनाट्यमधला सगळ्यात बेसिक तट्ट नावाचा अडवू असतो. अरई मंडी म्हणजे आपल्या शरीराच्या उंचीच्या अर्ध किंवा निम्म बसायचं आणि त्यामध्ये पूर्ण भरतनाट्यम करतात.
1: अच्छा,
0: भरतनाट्यमचा बेसच त्या अरई मंडीवर असतो. किंवा मुरई मंडी म्हणजे पूर्ण पायाच्या बोटांवर खाली बसायचं, त्याच्यामध्ये भरतनाट्यम केलं जातं. तर अरई मंडीमध्ये कसं बसायचं, ते उभं राहून हात कसे ठेवायचे, पाय कसे मारायचे, पायांचा आघात कसा करायचा, हे सगळं आम्हाला ताईने पहिल्या दिवशी शिकवलेलं.
1: अच्छा, भरतनाट्यम बाबतची तुझी सगळ्यात आवडणारी गोष्ट कोणती आहे?
0: सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे माझे घुंगरू. जेव्हा जेव्हा मी घुंगरूंकडे बघते आणि जुने घुंगरू, आत्ताचे घुंगरू, म्हणजे पहिली जेव्हा शिकायला सुरुवात केलेली तेव्हा आणि आत्ता, दोन्हीमध्ये एक घुंगरू असे थोडे जुने झाले आहेत, त्यांना थोडासा गंज लागल्यासारखं झालंय, पण तरीही त्याची कळत की मी अजून पण स्टुडंट आहे, मी कुठेही पुढे नाही गेले अजून, मला सगळं येतं असं नाही आहे, मी अजून पण शिकते. आणि जे आत्ताचे जे नवीन घुंगरू आहेत ते मला नेहमी अजून पुढे जात राहा अशी प्रेरणा देतात. त्यामुळे ते आणि माझा मेकअपमध्ये मला आवड आहेच, त्यामुळे ते सगळं मला खूप आवडतं.
1: आता मेकअपबद्दल बोललीस, प्रत्येक नृत्यशैलीनुसार मेकअप वेगळा असू शकतो किंवा ड्रेसिंग वेगळं असू शकतं, तर भरतनाट्यमचा मेकअप आणि भरतनाट्यमची ड्रेसिंग स्टाईल याबद्दल काय सांगशील?
0: खरं तर स्टेजवरती परफॉर्म करताना मेकअप हा डार्कच लागतो. कुठलाही नृत्य प्रकार किंवा नाटक जरी असलं तरी स्टेजवरून ब्लॅकआउटमध्ये लोकांना बसलेलं दिसलं पाहिजे की तिचे आयब्रो वर येत आहेत की तिच्या डोळ्यांमधून काहीतरी दुसरा भाव व्यक्त करते. त्यामुळे भरतनाट्यमच्या मेकअपला आणि ड्रेस व्हायला जवळजवळ 3 तास लागतात सगळं आवडायला. हो, आणि ते करायला आम्ही बसलो की पूर्ण त्याच्यात मग्न होऊन जातो. डोळे काढणं सगळ्यात कठीण काम आहे त्यातलं.

0: कारण ते मोठे पण हवेत, पण तसे विचित्र दिसायला पण नको असतात.
1: बरोबर.
0: नंतर लिपस्टिक डार्क लागते, आयब्रोज तुमचे उठून दिसायला लागतात, टिकली उभी आणि मोठी असावी लागते कारण लांबून दिसली पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि पांढरं अडवं कुंकू हे ते तमिळनाडूतून कला आलेली आहे, ह्याचं ते प्रदर्शन करू शकतो असं म्हणू शकतो आपण. कारण आपल्या बऱ्याच जणांना माहितीये की तमिळनाडू किंवा साऊथ इंडियामध्ये मोस्टली ते अडवं कुंकू किंवा पांढरा गंध लावतात. नंतर वेगळे वेगळे दागिने असतात, म्हणजे बिंदी असते, त्याच्यावरती बाजूला चंद्र आणि सूर्य असतात, आंबाड्यावरती लावायला पिन असतो, कानातले त्याला वेली, गळ्यातलं हार, बांगड्या, कंबरपट्टा, नथ, दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या नथ, अशा सगळ्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घुंगरू आणि साडी. साडीचे पण काही वेगळे वेगळे पीसेस असतात, म्हणजे ब्लाऊज, पदर, त्याच्या पुढचं पंखा, दुसरा पंखा, पायजमा, सगळं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं.
1: अच्छा.
0: केसामध्ये वेणी असते, त्याला एक पट्टीचा गजरा, दोन पट्टीचा गजरा, दोन वेगळे वेगळे वरती एक खाली असे आंबाडे, त्याच्यावर गजरे, त्याला अडकवलेल्या वेली, वरती बिंदी, हे सगळं मागून आणि पुढून दोन्ही साईडने तुम्ही सुंदर दिसता. म्हणजे कधी कधी उलटं फिरून डान्स करायला लागतो किंवा काही कथांमध्ये वगैरे उलटं फिरायला लागतं, त्या वेणी आणि गजऱ्यामुळे तेही मागून दिसायला सुंदर दिसतं.
1: म्हणजे साधारणपणे 3 तासानंतर तुम्ही परफॉर्मन्ससाठी तयार होता.
0: हो.
1: अच्छा. तुझ्या मते भरतनाट्यम मधली सगळ्यात कठीण किंवा आव्हानात्मक गोष्ट कोणती आहे?
0: पहिली म्हणजे तुमचे कितीही पाय दुखत असतील, कितीही आजारी असाल तरी अरई मंडीमध्ये बसून नृत्य करायचं असतं आणि ते खूप कठीण असतं. कारण कंबर, पाठ, मांड्या ह्या सगळ्या बॉडी पार्ट्सना एकत्र ठेवून ते नीट स्टेबल राहून करायचं असतं. ते करताना कुठेही डोललेलं चालत नाही किंवा उड्या नसतात मारायच्या. पायांचा आघात तिथल्या तिथे करायचा असतो किंवा त्याच्यात सोबत पायांमध्ये जवळजवळ 3 बोटांचं अंतर पाहिजे, जास्त नाही कमी नाही, नाहीतर ते दिसायलाही वेगळं दिसतं किंवा करतानाही ते नीट करता येत नाही. ते सगळ्यात कठीण असतं.
1: अच्छा. तू भरतनाट्यमच्या परीक्षा दिल्यास बरोबर?
0: हो.
1: किती परीक्षा दिल्यास?
0: गांधर्व महाविद्यालयाच्या मी 5 परीक्षा दिल्यात.
1: अच्छा. मग या जेव्हा परीक्षा असतात त्यावेळी असा खास काही सराव करतेस?
0: हो. इतर वेळेला मी आठवड्यातून 2 वेळा क्लासला जाते, 2 तास. पण जेव्हा जेव्हा परीक्षा असतात तेव्हा आठवड्यातले 7ही दिवस मी ताईकडे परीक्षेच्या प्रॅक्टिससाठी जाते. कारण पहिल्या 2 किंवा 3 परीक्षा सोप्या असतात, पण तिसऱ्या परीक्षेपासून पेपर असतात, नंतर पदन्यासोबत वेगळ्या वेगळ्या रचना सादर करायच्या असतात. त्या रचनांमध्ये अभिनय कसा हवा, तुम्ही कुठल्या तालावर, कुठल्या मात्रेवर तुम्ही कुठे असायला पाहिजेत, हे सगळं तेवढंच महत्वाचं असतं. त्यालाही तेवढेच मार्क्स असतात.
1: अच्छा. मग तुला काय आवडतं, शाळेचा अभ्यास करायला जास्त आवडतो का भरतनाट्यमचा अभ्यास करायला जास्त आवडतो?
0: नक्कीच भरतनाट्यमचा आवडतो
1: जास्त असून सुद्धा.
0: हो.
1: छान, मस्त. तुझी या क्षेत्रामधली आवडती नृत्यांगना कोण आहे सांग बरं?
0: ऑफकोर्स माझी ताई. कारण पहिली गोष्ट ती माझी गुरु आहेच, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला नृत्य करताना बघायला बसलं, समोरची नृत्य करत असेल एखाद्या परफॉर्मन्सच्या वेळेला, स्टेज परफॉर्मन्सच्या वेळेला, की आजूबाजूचं सगळं विसरून जायला होतं. तिच्या भावभावना, तिचा बदन्यास, तिच्या हस्तमुद्रा इतक्या सुंदर असतात, फक्त बघत राहावं असं वाटतं. आणि ती नेहमीच माझी प्रेरणा आहे. तिच्याकडे बघून मला नेहमीच वाटत राहतं की आपल्याला पण पुढे जात राहायचंय. ताई जितक्या जिद्दीने भरतनाट्यम करते तितक्याच जिद्दीने मला भरतनाट्यम करायचंय.
1: तिच्याकडून अशी कुठली वेगळी गोष्ट शिकलीस तू?
0: स्टेजवरती परफॉर्म करायला जायच्या आधी काहीही झालं, कितीही पॅनिक करण्यासारखी गोष्ट झाली तरी पहिले शांत राहायचं, पटकन मॅनेज करायचं आणि स्टेजवर जायचं. अजिबात घाबरायचं नाही, काहीही होत असेल घाबरायचं नाही. कितीही पेन मध्ये असाल किंवा काहीही झालं असेल, आता ऐन वेळेला कधी कधी काहीतरी पाय लचकतो किंवा झोपेमध्ये रात्री हात फिरतो असं काय काय होतं, तेव्हा स्टेजवर जाऊन पटकन सादर करता येत नाही. किंवा एखाद्या ऑडिटोरियममध्ये एसी असेल तर पाय धरतात, उठत नाहीत. कितीही काही झालं तरी परफॉर्म करायचं आणि जिद्दीने परफॉर्म करायचं.
1: मगाशी तू म्हणालीस की भरतनाट्यमच्या माध्यमातून एखादी कथा किंवा एखादी भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येते, तर अशी कुठली कथा तू सादर केली आहेस का कधी?
0: हो, मी आत्ता मे 2026 झालेल्या आमच्याच इन्स्टिट्यूटच्या सप्ततांडव या कार्यक्रमात होते, ज्याच्यात शंकराचे 7 तांडव आणि त्याची 7 रूपं हे सादर केलं आहे. आणि त्याच्याही आधी काही वर्ष झालेला रामायण, प्रभू श्री रामचंद्र या नृत्य कथेमध्ये मी सहभाग घेतलेला. आणि आता जो सप्ततांडवचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये मी माझ्या गुरुसोबत परफॉर्म केलं. ती गोष्ट माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होती आणि मी ती कधीही विसरू शकणार नाही. आणि स्टेजवर जाऊन असं प्रत्येक वेळेला एक धकधक होती मनात की मी बरोबर करेन ना, गुरु आहे ती माझी, कसं वाटतंय, तिला कुठेही चुकीचं हे नाही झालं पाहिजे,
1: एक दडपण असणारच. बरोबर.
0: हो. त्यामुळे त्याच्यामध्ये मी केलंय. त्याच्या आधी कृष्णरंग नावाचा कार्यक्रम झालेला, त्यामध्ये कृष्णाच्या बाल लीला,

0: तो मोठा झाल्यावर त्याने कुठल्या असुरांना मारलं, त्यांचा वध केला, हे सगळं दाखवलं होतं.
1: अच्छा, तू जेव्हा तुझी कला मंचावर सादर करतेस, त्यानंतर तुझं जेव्हा प्रेक्षक कौतुक करतात, तेव्हा काय वाटतं?
0: नक्कीच खूप आनंद होतो, पण ते कौतुक करत असले तरीही नेहमी मनात हे असतं की कितीही लोकांनी कौतुक केलं ते करणारच. आपण नृत्य करतोय, काहीतरी नवीन आहे त्यांच्यासाठी, समोरच्यांसाठी, तरीही आपले पाय नेहमी जमिनीवरच असले पाहिजेत. आणि जेव्हा जेव्हा ताईचा चेहरा बघते तेव्हा तेव्हा हे नक्की हे लक्षात येतं की ती माझी गुरु आहे, मला तिच्याकडून ही कला मिळाली आहे, तिला कधीही विसरून चालणार नाही. मी कितीही आयुष्यात मोठी झाले, कितीही भरतनाट्यम ह्या क्षेत्रामध्ये मी पुढे गेले, तरीही ती माझी गुरु आहे, तिने ही कला मला दिली आहे, हे विसरून कधीही चालणार नाही. ताई आहेच आणि त्याच्यासोबत आई बाबा, त्यांनी मला भरतनाट्यममध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन दिलंय. आणि त्याचसोबत माझ्या आईची आई, माझी आजी, ती माझ्यासोबत नेहमी असायची की अनन्या तुला क्लासला जायचं आहे, मी येते, तुला गर्दीची भीती वाटते, मी आहे तिथे, मी थांबून राहीन तुझ्यासाठी, तुला हवा तेवढा वेळ घे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ती कसोपवरून लांबून फक्त माझ्यासाठी 2 तासासाठी यायची की तू कर, मी तुझ्यासाठी मागे आहे, तुझ्या उभी.
1: अच्छा,
0: त्याचसोबत माझ्या आजी आजोबा, म्हणजे माझ्या बाबांचे आई बाबा, तेही मला प्रत्येक कार्यक्रमाला प्रोत्साहन देतात. आता शंकराचा कार्यक्रम बोलले मी मगाशी, आजी आजोबा काका काकी सगळेजण आलेली तो कार्यक्रम बघायला, प्रत्येक जणांनी वेगळ्या वेगळ्या माझं कौतुक केलं. म्हणून मला नेहमी वाटतं की आपण कितीही पुढे गेलो, कितीही प्रगती केली त्या क्षेत्रामध्ये, तरी एकदा जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा ही सगळी माणसं आहेत आपल्यासोबत. ताई आहेच, आजी आजोबा काका काकी आई बाबा, ते सगळे आपल्यासोबत नेहमी ह्या प्रवासामध्ये होते. त्यांनी आपल्याला प्रत्येक वेळेला ते करण्यासाठी प्रोत्साहित केलं, कॉन्फिडन्स दिला की तू हे करू शकतेस, तू हे करणार आहेस. त्याचसोबत मी आता 5वीपासून गुरुकुलला आहे. गुरुकुलमधल्या प्रत्येक टीचरनी मला आतापर्यंत तेवढाच सपोर्ट केला जितका माझ्या आई बाबांनी केलाय, की तू सुंदर करतेस कारण तुला जमतंय, किंवा एखादा कार्यक्रम असेल तर तू ह्याला परफॉर्म करशील का,
1: अच्छा,
0: असं प्रत्येका पावलावरती त्यांनी मला प्रोत्साहन दिलंय, त्यांनी मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली आहे.
1: खूप मोठी गोष्ट बोललीस तू, की आपण कितीही पुढे गेलो तरी आपण जिथून आलोय आणि ज्या लोकांनी आपल्याला घडवलंय त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ असायलाच हवं. खूप छान. या सगळ्या प्रवासामध्ये एखादा तुला असा स्टेजवरचा मजेशीर किस्सा आठवतोय का?
0: हो, आता डिसेंबर 2025 मध्ये आम्ही संगमेश्वरला गेलो होतो कर्णेश्वर महोत्सवसाठी. तेव्हा आम्ही सकाळी गेलेलो, तो कार्यक्रम रात्री होता आणि आम्हाला तिथल्या थंडीचा काही अंदाज नव्हता की असून असून अशी किती असेल, आपल्याकडे असेल त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त. पण जशी जशी संध्याकाळ होत गेली, 4-4:30 वाजत गेले, पाय जड व्हायला लागले. ठीक आहे, एवढीच असेल, फार अजून काही नाही होणार. पण जेव्हा आम्ही आवरून स्टेजजवळ गेलो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की तोंडातून वाफा निघतायत, एवढी थंडी आहे. जवळजवळ 15 ते 16 डिग्री टेम्परेचर झाले. आणि आम्ही मजा म्हणजे त्यातली की आम्ही स्टेजवर गेलो आणि काहीतरी गाण्याचा इश्यू झालेला, म्हणून आम्ही एका लाईनमध्ये उभे होतो आणि कोणाचेही मागचे चेहरे दिसत नव्हते. आणि आम्ही मागे सगळ्या जणांच्या तोंडातून वाफा काढत होतो, कारण आम्हाला ती मजा वाटत होती, कारण शहरातल्या असल्यामुळे अशा तोंडातून वाफा येणं
1: कधी घेतलेला
0: हा अनुभव कधी नव्हताच. त्यामुळे इतकी त्या दिवशी मज्जा केलेली आम्ही आणि कधीच विसरू शकणार नाही.
1: स्टेजवर नाचताना काही प्रॉब्लेम आला?
0: हो, खूप. थंडी वाढत जाते तसे तसे हात पाय गोठायला लागतात किंवा ते असे जड व्हायला लागतात. त्याच्यात सोबत दव पडत होतं, त्यामुळे स्टेज जो होता तो जवळ चिंब ओला भिजलेला, त्याच्यावरती प्लास्टिकची टेप होती, त्यामुळे त्याच्यावर पाणी पडल्यामुळे किंवा दव पडल्यामुळे पाय सरकत होते, पडायला होत होतं, पण तरीही जिद्दीने सगळ्यांनी केलं.
1: अच्छा, तू गेल्या काही वर्षांमध्ये एका वर्ल्ड रेकॉर्डचा सुद्धा भाग झालीस,
0: हो,
1: तर तो अनुभव कसा होता?
0: अर्थात सुंदर होता, पण जो दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड होता, 2 वर्ल्ड रेकॉर्ड झाले,
1: अच्छा,
0: त्याच्यातला जो दुसरा होता तो चांगला होता, तो खूप छान झाला, माझा शूट झालं, पाठवलं, प्राईज मिळालं. पण जो पहिला वर्ल्ड रेकॉर्ड झालेला त्यामध्ये मला तेव्हा बरं नव्हतं. आता ताई बोललेली की ही कॉम्पिटिशन ऑनलाईन आहे, तुला फक्त व्हिडिओ करून पाठवायचा आहे, तू क्लासमध्ये ये आवरून, आपण व्हिडिओ करूया आणि पाठवूयात. पण त्या दिवशी मी शाळेतही गेले नव्हते, कारण इतका ताप भरलेला, सर्दी खोकला सगळं एकत्र झालेलं. आणि मग आवरून जायचं आणि करायचं हे होतं, कारण नाव दिलंय, प्राईज मिळणार आहे, असं होतंच, पहिली कॉम्पिटिशन. त्यामुळे तो असा पहिला दिवस होता ज्या दिवशी स्वतःची तयारी स्वतः केली, कारण आईही त्या दिवशी अवेलेबल नव्हती, तिचीही कामं होती. स्वतःची तयारी स्वतः केली, साडी, मेकअप,
1: अंगात ताप असताना,
0: हो, ताप असताना, सर्दी असताना सगळं मेकअप वगैरे केला, ताईकडे गेले आणि माझी

0: डान्सचीही काही प्रॅक्टिस झाली नव्हती, पण समोर ताई, एका साईडला आई माझी शूटिंग करत होती, समोर माझी ताई उभी होती, ती मला डान्स दाखवत होती आणि डोळे पाणावलेले, अंग तापलेलं, हात थरथरताना असा कसा बसा तो डान्स केला आणि त्याच्यात प्राईज मिळालं मला. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये माझं नाव नोंदवलं गेलं. त्या रेकॉर्डमध्ये मी पुष्पांजली सादर केली होती, जी एखादा प्रोग्राम सुरू होण्याआधी ती सादर केली जाते. पुष्पांजली म्हणजे फुलांची ओंजळ, हा त्याचा शब्दशः अर्थ होतो. म्हणजे एखादा कार्यक्रम सुरू करण्याआधी त्या देवदेवतांना, नटराजाला आणि गणपतीला आपण त्या फुलांच्या ओंजळ वाहून पाया पडतो की हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे. तो वर्ल्ड रेकॉर्ड असा होता की इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या ऑर्गनायझेशनने तो ऑर्गनाईज केलेला की जगभरातले सगळे क्लासिकल डान्सर्स एकत्र तर येऊ शकत नाहीत, ते शक्य नाही, पण त्यांचे व्हिडिओ क्लिप्स करून एकत्र करायचे. आणि हा इव्हेंट एका ठराविक पिरियडमध्ये झालेला की ह्या या तारखेपासून ह्या या तारखेपर्यंत, त्यामुळे त्या तारखेपर्यंतची लोक एकत्र नृत्य करत होती. त्याच्यामध्ये सोलो होतं, डुएट होतं, असे वेगळे वेगळे प्रकार होते.
1: अच्छा, भविष्यात तुला भरतनाट्यमचं शिक्षण कुठपर्यंत घेण्याची इच्छा आहे?
0: आता परीक्षा मी पास दिल्या आहेत, परीक्षा पूर्ण करायचीच आहेत. मी मध्यमापूर्ण परीक्षा दिलेल्या आहेत आणि शेवटची म्हणजे विशारद ही परीक्षा द्यायची आहे, त्याच्या पुढे अलंकारही करायचा आहे. आणि खर तर ही परीक्षा नाहीये, पण एक टप्पा जो अरंगेत्रम म्हणतात त्याला, अरंगेत्रम केलं म्हणजे तुमचं नृत्य पूर्ण झालं किंवा तुम्ही एवढ्या परीक्षा दिल्या, तुम्ही एवढं हे केलं, त्याचं फळ आलं असं म्हणतात. पण माझ्यासाठी किंवा जितकं मी वाचलंय त्या ह्याच्यानुसार अरंगेत्रम ही तुमच्या नृत्याची पहिली पायरी आहे. तुम्ही परीक्षा दिल्यात, सगळं झालं, अरंगेत्रम हा आपल्या आयुष्याचा एक भाग असतो नृत्यांगनांचा, की आता मी पूर्णपणे तयार आहे पुढे नृत्य करायला. आधीपर्यंत मी शिकत होते, मी विद्यार्थी होते, मला त्यातलं थोडंसंच माहिती होतं. इथून पुढे मी रंगमंचावर एकटी सादरीकरण करू शकते, सोलो परफॉर्म करू शकते.
1: अच्छा,
0: तो परफॉर्मन्स भरतनाट्यम नृत्यांगनांच्या आयुष्यातला पहिला सोलो परफॉर्मन्स असतो. म्हणजे रीतीनुसार रंगेत्रमला खरं म्हटलं तर वयाचं बंधन नाहीये की तुम्ही ह्या या वयातच केलं पाहिजेत किंवा तुम्ही ह्या परीक्षा दिल्या तरच रंगेत्रम करायचं. जेव्हा गुरु म्हणतील की तू तयार आहेस, तू आता करू शकतेस, तेव्हा रंगेत्रम करायचं.
1: ते तुला करण्याची इच्छा आहे?
0: हो.
1: मग या कलेच्या माध्यमातून कधी परदेशात परफॉर्म करण्याची संधी मिळाली तर आवडेल का जायला?
0: खूप आवडेल. माझं लहानपणीपासून स्वप्न आहे की म्हणजे आता पण मी बऱ्याचदा बघते युट्यूबवर कुठे ना कुठेतरी असं बातम्या असतात की हिने ह्या या ठिकाणी जाऊन परफॉर्म केलं, ह्या महाराष्ट्रातल्या माणसाने किंवा मराठी माणसाने एवढ्या एवढ्या मोठ्या स्टेजवर एवढ्या लोकांसमोर असं असं परफॉर्म केलं. ते कुठलंही असू दे, डान्स असू दे, नाटक असू दे किंवा काही स्टँडअप कॉमेडी वगैरे पण आता शोज परदेशामध्ये प्रसिद्ध आहे. तर तेव्हा पण माझं असं स्वप्न आहे की कधीतरी असं माझ्या नावावर पण असावं की मीही परदेशात, अनन्य हिने परदेशात जाऊन सगळ्यांसमोर आपल्या भारतातली कला सादर केली.
1: ते एक जास्त अभिमानास्पद असेल. खूप छान अनन्या, आज तू इथे आलीस आणि इतकी छान आम्हाला माहिती दिलीस भरतनाट्यम या नृत्य प्रकाराविषयी. बऱ्याच गोष्टी तुझ्याकडून शिकण्यासारख्या आहेत, तुझं तुझ्या कलेवर असलेलं प्रेम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या गुरूंप्रती तुझी असलेली कृतज्ञता, ही सगळ्यात चांगली शिकण्यासारखी गोष्ट आहे. तुला तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, खूप मोठी नृत्यांगना हो.
0: थँक्यू.
2: बालमित्रांनो, नृत्याची साधना करत असतानाच आपला अभ्यासही अनन्या अतिशय काटेकोरपणे सांभाळते आणि ही सुद्धा तिच्याकडून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हालाही ज्या कलेची आवड असेल त्या कलेचं रितसर शिक्षण घ्या आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवा. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. आज इथेच थांबते, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय.
3: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल जगत.

भरतनाट्यम या नृत्यकलेविषयी अनन्या मगदूम ही जी कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आपण ऐकली आमच्या बालजगत या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

11:43 kHz हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 10 वाजलेत. श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. सुरुवात करतोय मितवा या चित्रपटातल्या जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या गीतानं. गीत आहे अश्विनी शेंडे यांचं आणि संगीतकार निलेश मोहरीर.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडापीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: यानंतरचं गीत आहे डबल सीट या चित्रपटातलं. जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गीत आहे स्पृहा जोशी यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी.

0: श्रोते हो, आता आपण ऐकलं जान्हवी प्रभू हरहर आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं फुगे या चित्रपटातलं गीत. निलेश मोहरीर यांनी संगीत दिलेली ही गीतरचना होती मंदार चोळकर यांची.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघराने अवघ्या 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून विक्रम नोंदवलाय. या अनुषंगाने पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
4: नवीन सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कुणी केला नव्हता. जे आधी नेलामंगलला झालं रेकॉर्ड ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. आम्हाला त्या अडचणी आल्या. मग कोणीतरी म्हणाला 8:30 महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्य डिव्हिजनचा डे एंड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल. मग 9 वाजता होईल. 9 वाजताही झालं नाही. मग कोणीतरी म्हणाले 12 वाजता प्रॉपर डेट बदलली की होईल. 12 वाजताही झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. 2 माणसं आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
3: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
4: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
3: अरे वा. तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत. 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातलं पंकज फडगन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सागर फडके आणि सायली पंकज यांनी गायलेलं गीत आपण ऐकूया.

श्रोते हो रांजण या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. याबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 10:30 होत आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरी वादनात सादर केलेला राग ललित आपण ऐकणार आहोत काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

चौरसिया यांनी बासरीवादनात सादर केलेला राग ललित आपण ऐकला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 11 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कालच आपण आपला 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला. देशाविषयीचं प्रेम अभिमान सदैव आपल्या मनात आहेच, आपल्या मातृभूमीवर आपलं खूप प्रेम आहे. श्रोते हो, याच संदर्भातला आमच्याकडे एक संदेश आला आहे, तो सुरुवातीला आपण पाहूया. विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि कुटुंबियांनी हा संदेश आपल्याला पाठवलाय. त्यांनी म्हटलंय, 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद संतोष सर. आणि त्यांना ऐकायचं आहे जिव्हाळा या चित्रपटातलं एक गीत. कृष्णा कल्याणी सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आहे, ग दि माडगुळकर यांचं. संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी. ऐकूया संतोष खडसे आणि परिवार यांच्या पसंतीचं हे गीत.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: श्रोते हो, आता आपण ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातलं सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे अनिल अरुणे यांनी आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे कारवांचीवाडी रत्नागिरी इथले कुमार बेदरकर, दशरथ आखाडे, रुपाली आखाडे, श्रीपाद बेदरकर, कौशल बेदरकर आणि विजयलक्ष्मी बेदरकर यांनी. ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत.

यानंतरचा संदेश आम्हाला प्राप्त झालाय हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथल्या त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे सदस्य यांच्याकडून. हे सदस्य आहेत श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौ सोनाली आणि सयाजी वरुटे. त्याचबरोबर कार्तिक, अर्पित, सौ अनुराधा, आकाश शिंदे हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथले. त्यांना ऐकायचंय वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत दिलंय राम कदम यांनी.

श्रोते हो, हे एक छानसं गीत आपण ऐकलं. आता आणखी एक आपण गीत ऐकणार आहोत, लता मंगेशकर यांनी गायलेलं. आणि हे गीत आहे अर्पण या चित्रपटातलं. आनंद बक्षी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि या गीताला पसंती कळवली आहे मुक्कामपोष्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथल्या दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका आणि गजानन घायाळ यांनी.

यानंतरचे संदेश आम्हाला प्राप्त झाले आहेत आमच्या कार्यक्रमासाठी. स्नेहा आंबर्डेकर पनवेल यांनी कळवलं आहे, तुमचा काव्यांजली हा कार्यक्रम आत्ताच यूट्यूबवर ऐकला. खूप सुंदर निवेदन, खूप सुंदर आवाज आणि खूप सुंदर सादरीकरण. खूपच आवडला हा कार्यक्रम. धन्यवाद स्नेहाताई, कार्यक्रमाबद्दल आपण प्रतिक्रिया कळवली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो, याच कार्यक्रमासाठी आणखी एक संदेश आपल्याला प्राप्त झाला आहे. हा संदेश थेट सिंगापूरहून आहे. विद्या जोशी यांनी कळवलं आहे, वा खूप छान, पुढल्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहते. तुमचे दोघींचे आवाज पण खूप मस्त मॅच होतात. धन्यवाद विद्याताई, तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, हा कार्यक्रम दर सोमवारी 8:40 प्रसारित होत असतो. या कार्यक्रमाचं लेखन आहे जान्हवी भागवत यांचं, सहभाग जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका दर सोमवारी 8:40 काव्यांजली हितगुज कवितेशी हा कार्यक्रम.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
0: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे अपराध या चित्रपटातलं. एन दत्ता यांनी संगीत दिलेलं, मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत गायले महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी. या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत, त्यांचं पत्र आपल्याकडे आलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की अपराध या चित्रपटातलं हे गीत आम्हाला ऐकवा. आणि पसंती कळवणारे श्रोते आहेत जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार. हे श्रोते आहेत पोफाळी जिल्हा यवतमाळ इथले. ऐकूया त्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, यानंतरचा संदेश आहे रत्नागिरीचे वामन जोग यांनी आम्हाला हा पाठवला आहे आणि आमच्या कार्यक्रमाविषयी हा संदेश आहे. 14 ऑगस्ट रोजी जो इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता त्याविषयी त्यांनी हा सविस्तर आपल्याला संदेश पाठवला आहे, तो मी सुरुवातीला वाचून दाखवते. ते म्हणतात, नाटक सिनेमातील एखादी व्यक्तिरेखा सादर करणं, वक्तृत्व, सूत्रसंचालन, कथाकथन या सर्व प्रकारात मुख्यत्वे उच्चारशास्त्र महत्त्वाचं. आपण जे बोलतो त्या शब्दसमूहातील म्हणजेच वाक्यातील महत्त्वाचे शब्दांना न्याय देणे, स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरणचिन्ह, ऱ्हस्व, दीर्घ हे शब्द या सर्व गोष्टींचे भान ठेवून उचित चढउतारासह म्हणजेच आरोह अवरोहासह केलेले उच्चारण यामुळे वाचिक अभिनय सशक्त होतो. परंतु उच्चार करायच्या शब्दांचा भावरस अर्थात भावनिक अभिनयाची परिपूर्ण जोड नसेल तर हा वाचिक अभिनय थिटा पडेल. सहज सोप्या ओघवत्या शैलीतून कथानक सांगणे म्हणजे कथाकथन. लहान असो वा मोठा, कथा सर्वांनाच भावते. कथाकथन प्रभावी कसे करता येईल, ते कोणकोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना उपयुक्त आहे याबाबत लेखिका श्रीमती सुनीता तांबे यांच्यासह सुनेत्रा रेमणे यांनी आजच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात चर्चा करताना अतिशय प्रभावी मोजके प्रश्न विचारून तांबे यांना बोलतं केलं. कथाकथन स्पर्धेत भाग घेणारी मुलं, शिक्षक, वकील अशा अनेकांना ही प्रेरणादायी मुलाखत प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. आकाशवाणी रत्नागिरीचे निर्माते, निवेदक आणि सहकारी यांना इंद्रधनुष्य कार्यक्रमात सातत्याने विविधता जपल्याबद्दल धन्यवाद, असं त्यांनी म्हटलंय. धन्यवाद जोग सर, आपण ही सविस्तर प्रतिक्रिया आम्हाला कळवलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आता कार्यक्रमात दिल या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत. अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी हे गायलेलं गीत आहे. समीर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे आनंद मिलिंद यांनी. आणि या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत

जांभरुण तालुका अर्धापूर इथले दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय, आशिष, पृथ्वीराज, कुमारी साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हरमावकर. ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं दिल या चित्रपटातलं गीत.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघरांनी अवघ्या 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून विक्रम नोंदवलाय. या अनुषंगाने पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नवीन सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कुणी केला नव्हता. जे आधी नेलामंगलला झालं रेकॉर्ड ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. आम्हाला त्या अडचणी आल्या. मग कोणीतरी म्हणाला 8:30 महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्य डिव्हिजनचा डे एंड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल. मग 9 वाजता होईल, 9 वाजताही झालं नाही. मग कोणीतरी म्हणाला 12 वाजता प्रॉपर डेट बदलली की होईल, 12 वाजताही झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. दोन माणसं आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
0: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
1: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
0: अरे वा. तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत. 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
2: श्रोते हो, यानंतरचं भ्रष्टाचार या चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे आमच्या या श्रोत्यांना. सहदेव दामोदर, शशिकला दामोदर, सुमित कुमार दामोदर आणि साधना पवन पाटील हे श्रोते आहेत बुलढाणा इस्लामपूर इथले, आणि त्यांना ऐकायचं आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं भ्रष्टाचार या चित्रपटातलं गीत. आनंद बक्षी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.
3: सा रे गा मा, तुम्ही गाव

यानंतरचं पत्र आम्हाला पाठवलं आहे गौतम नगर जिल्हा नांदेड इथल्या प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे यांनी. त्यांना सिंदूर या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत ऐकायचं आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं.

श्रोते हो, सिंदूर या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीताला पसंती करणारे श्रोते होते गौतम नगर जिल्हा नांदेड इथले प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे, त्याचबरोबर बुलढाणा इस्लामपूर इथले सहदेव दामोदर, शशिकला दामोदर, सुमित कुमार दामोदर आणि साधना पवन पाटील. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. या आजच्या कार्यक्रमातून मी जान्हवी भागवत आता आपला निरोप घेते. परत भेटीपर्यंत नमस्कार.

2625.47 अर्थात 1143 kHz ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या एफ एम वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून आजच्या पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा मी जान्हवी भागवत पहिल्या प्रसारण सभेतून आपला निरोप घेते. 12 वाजतायत. वनिता मंडळ हा भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आपण ऐकूया.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

0: जतन केलं जात होतं. त्यापैकीच एक माध्यम म्हणजे हस्तलिखित. फार पूर्वीची ही हस्तलिखित जतन करण्याचं काम सध्या भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन या उपक्रमांतर्गत सुरू आहे. तर याविषयीची अधिक माहिती आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रियांका मुजुमदार भिडे. तर सर्वप्रथम प्रियांका, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: हस्तलिखित आणि त्यांचं जतन या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात. तर सर्वप्रथम मला असं विचारायचंय की हा उपक्रम जो सुरू आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आणि त्याचं नाव आहे ज्ञान भारतम, तर मुळात ही ज्ञान भारतम ही संकल्पना नक्की काय आहे आणि संपूर्ण भारतभर ती संकल्पना सुरू आहे का?
1: तुम्ही म्हटलात तसं संपूर्ण भारतभर ही संकल्पना सुरू आहे आणि हा उपक्रम आता सुरू आहे. ही संकल्पना अशी आहे की भारतामध्ये असे तो हिमालय ज्या हस्तलिखितांचा संग्रह पसरलेला आहे तो संग्रह डिजिटाईज करणे आणि ज्ञान भारतमच्या ऍपवर तो सर्वांसाठी आणि संशोधकांसाठी खुला करणे. तर हा जो संग्रह आहे किंवा ही जी हस्तलिखित आहेत ती पूर्ण भारतभरामध्ये पसरलेली आहेत.
0: खुली करणं म्हणजे कशा पद्धतीनं खुली केली जात?
1: तर यासाठी मला तुम्हाला सांगायला आवडेल की 2025 साली सप्टेंबर 11, 12 आणि 13 या संबंधीची एक परिषद विज्ञान भवन दिल्ली येथे भरली होती आणि 12 सप्टेंबरला आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या संबंधीच्या ऍपचं किंवा पोर्टलचं उद्घाटन तिथे केलं. तर ते ज्ञान भारतम या नावानेच आहे आणि नही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, म्हणजे ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीच नाही हे गीतेतलं वाक्य या ठिकाणी ब्रीद वाक्य म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. आणि हे जे सगळं ज्ञान आहे म्हणजे विविध विषय आहेत, त्यामध्ये विविध भाषा आहेत, विविध लिपी आहेत, हे सर्व जे ज्ञान आहे ते आपण संरक्षित करणं गरजेचं आहे पुढच्या पिढ्यांसाठी. सेव्ह द पास्ट फॉर द ब्राइटर फ्युचर असं आपण या बाबतीत म्हणू शकतो. आणि याच्यामुळे आपल्याला विविध ज्ञानाची दालनं आपल्याला उघडी होतील आणि यामध्ये असे विषय आहेत की अगदी वेदांपासून ते स्तोत्रांपर्यंत, गंधशास्त्रापासून ते धातुविज्ञानापर्यंत, विमानशास्त्रापासून ते कृषी विज्ञानापर्यंत, एवढे सगळे विषय याच्यामध्ये सामावलेले आहेत.
0: म्हणजे या सगळ्या विषयांवरची हस्तलिखित आहेत.
1: हो.
0: थोडेसे हे विषय काय असतात, त्यामध्ये काय अंतर्भाव असतो?
1: या ठिकाणी पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की हस्तलिखित म्हणजे काय हे पहिला समजून घेऊ. हस्तलिखिताची व्याख्या अशी केलेली आहे की कमीत कमी 75 वर्ष जुनं आणि ज्याच्यामध्ये काहीतरी नॉलेज कंटेंट आहे आणि ते हाताने लिहिलेलं आहे असं जे डॉक्युमेंट असेल किंवा असा जो लेखनाचा नमुना असेल त्याला आपण हस्तलिखित असं म्हणतो. मग आता हस्तलिखित कशा कशावर आढळतं बाबा? तर पहिल्यांदा दगड, त्याच्यानंतर कातडी, वस्त्र, ताम्रपट, भूर्जपत्र, ताडपत्र आणि मग शेवट कागद. म्हणजे कागदावरती जी आपल्याला आता उपलब्ध आहेत ती सगळ्यात नवीन मधली म्हणायला लागते. लेखनाची कला जेव्हापासून माणसाला अवगत झाली तेव्हापासून त्यानं लिहायला सुरुवात केलं.
0: बरोबर.
1: मग पहिला तो भिंतीवर लिहित होता, मग त्याच्यानंतर त्याला हे कळलं की असं काहीतरी आहे बाबा की ज्याच्यापासून म्हणजे झाडांच्या वेस्ट मटेरियल पासून किंवा खोडापासून, सालींपासून आपण लिहू शकतो. या प्रकारे आपल्याकडं हस्तलिखितांचं जे मटेरियल आहे किंवा जो प्रकार आहे तो पाहिला गेलेला आहे.
0: बरोबर. एकंदरीत हे संकलनाचं काम सुरू झालेलं आहे हस्तलिखितांचं. तर मुळात हे काम कशा पद्धतीनं केलं जातं? काहीतरी एक आराखडा तयार केला असेल.
1: 2003 साली भारत सरकारचं जे सांस्कृतिक मंत्रालय आहे तर IGNCA म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स हा एक आयाम आहे, तर त्यांच्यातर्फे राष्ट्रीय पांडुलिपी मिशन म्हणून त्यावेळचे पंतप्रधान आदरणीय अटलजी वाजपेयी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि ते मिशन सुरू झालं. तर ह्या मिशनचा हेतू काय होता राष्ट्रीय पांडुलिपी मिशनचा? आपण आता जी डिजिटाईज करायला घेणार हस्तलिखित त्याचं आधी जे डॉक्युमेंटेशन किंवा कॅटलॉगिंग जे झालं, मग पहिला त्याच्यामध्ये काय झालं की सर्वे झाले. त्याच्यामध्ये दोन प्रकारची केंद्र होती, एक होतं ते रिसोर्स सेंटर म्हणतात त्याला म्हणजे स्रोत आणि दुसरं हे कॉन्झर्वेशन म्हणजे जतन संवर्धन. तर त्याची साधारण

0: 57 कॉन्झर्वेशन सेंटर्स होती भारतामध्ये आणि 200 रिसोर्स सेंटर्स होती.
1: बर,
0: महाराष्ट्रामध्ये यातली रिसोर्स सेंटर आहेत आणि फक्त भांडारकर जे आहे ते दोन्ही आहे, कारण त्यांचा जो मुख्य उद्देश आहे तो तोच आहे त्याच्यामुळं, आणि ते हेरिटेज ऑफ वर्ल्ड मध्ये पण त्याचा समावेश आहे युनेस्कोच्या.
1: बरोबर.
0: आणि कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ इथे ही केंद्र होती. तर त्याच्यामध्ये मी सर्वेअर म्हणून नोकरीला लागले.
1: बर,
0: तर माझं काम काय होतं की पहिल्यांदा हस्तलिखिते शोधणे
1: खरंय
0: जे सगळ्यात कठीण काम आहे यातलं.
1: हो,
0: आत्ता तुम्हाला रेडी टू ईट आहे म्हणजे खरं सांगायचं तर, की हस्तलिखित शोधून ठेवलेली आहे, त्याचं कॅटलॉगिंग करून ठेवलेलं आहे. कॅटलॉगचे दोन प्रकार असतात, एक नेम कॅटलॉग आणि डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग. मग नेम कॅटलॉग मध्ये फक्त 28 फील्ड होते त्याच्यामध्ये ते असतात, आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये त्या हस्तलिखिताची सुरुवातीची ओळ, शेवटची ओळ, त्यातला काही गोषवारा म्हणजे जिस्ट आपण म्हणतो, किंवा यामध्ये नेमकं काय बाबा हे एका पॅरेग्राफ मध्ये सांगणं जमलं तर. आता तसं सॉफ्टवेअरमध्ये रचना असेल तर त्याचा फोटो, पहिलं पान आणि शेवटचा.
1: बरोबर.
0: अशी ती रचना होती म्हणजे हे पण त्यांना जसं काम करत गेले लोक तसं त्यांना पण लक्षात आलं, कारण याच्या आधी पूर्ण भारतामध्ये जर कुणी संकलन केलं असेल हस्तलिखितांचं तर ते रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी केलं होतं आणि ते ब्रिटिश काळामध्ये झालं होतं.
1: त्याच्यानंतर झालंच नाही.
0: हा, म्हणजे ह्या संशोधन झालेलं आहे पण त्याला एक सरकारचं काम कसं असतं की सरकारच अशी संस्था आहे किंवा व्यक्ती आहे म्हणून.
1: बरोबर.
0: पण म्हणतो ना की सरकारचा त्याला पाठिंबा मिळाला एखाद्या गोष्टीला ते होणं सुकर होतं, म्हणजे त्याच्याबद्दलच्या पॉलिसीज असतात, काही योजना असतात, ते सरकार योग्य रीत्या राबवू शकतं.
1: बरोबर. मग हे संकलन करायला सुरुवात केली ते कशा पद्धतीनं झालं, म्हणजे काही आवाहन केली गेली होती का की असेल तर आम्हाला सांगा, का तुम्ही कशा पद्धतीनं शोध घेतला?
0: म्हणजे आता कसं होतं की हे पण आता 2003 सालीच सुरू झालं राष्ट्रीय पांडुलिपी मिशन, पण त्याच्या आधी हे काम होत नव्हतं का? तर होत होतं. मग ते कुठं होत होतं? तर ज्या मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररीज आहेत मग त्याच्यामध्ये तंजावरची सरस्वती महाल असेल, पुण्यातलं भांडारकर असेल, किंवा शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा अर्कायवल सेल असा भाग आहे जिथं ही 10,000 हस्तलिखित विद्यापीठाच्या अखत्यारीतली ठेवलेली आहे.
1: बर.
0: तो लायब्ररीचाच एक भाग आहे. तर तिथे असेल कलकत्त्याला आपण एशियाटिक सोसायटी आहे, ही जी काही म्युझियम्स म्हणा, आता नवी दिल्लीत म्युझियम मध्ये आहेत, आपल्याकडे पण शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे मुंबईमध्ये आहे इकडे सुद्धा हस्तलिखित आहेत. तर अशा ठिकाणी ती होतीच. मद्रासमध्ये एक CCRS म्हणून प्रोजेक्ट झाला जो आयुर्वेदिक हस्तलिखितांचा त्यांनी कॅटलॉगिंग केलं. अशा प्रकारे लोक काम करत होते. या सगळ्यांच्या चर्चेमधून म्हणा किंवा त्यांच्या सजेशन्स मधून असं एक मिशन असावं ही पार्श्वभूमी तयार झाली.
1: बर.
0: आणि त्याद्वारे आपण हे जपावं किंवा किमान याची सुरुवात तरी तेव्हा झाली.
1: बर.
0: आता असा पिरियड आलेला आहे म्हणजे 2003 ते 2026 पर्यंत सगळ्या देशातली ही जी केंद्र होती त्यांनी कॅटलॉगिंग करून सर्वेक्षण करून याचे किमान आपल्याकडे हँडलिस्ट म्हणतो किंवा एक एक्सेल शीट वगैरे हे तरी आता आपल्याकडे जमा झालेलं आहे.
1: बरोबर.
0: मग आता पुढे आपण काय काम करायला हवं या संकल्पनेतून ज्ञान भारतम मिशन काम करतंय. आता ह्या जो हस्तलिखितांचा सगळा डेटा आहे तो आपण एका ऍपवर म्हणा किंवा एका पोर्टल खाली आणला पाहिजे, जेणेकरून जगातल्या कुठल्याही संशोधकाला, मग तो आयदर संस्कृतचाच असेल असं नाही, कारण ह्यामध्ये सगळ्या विविध भाषा आहेत, विविध लिपी आहेत.
1: बरोबर.
0: हस्तलिखित काय फक्त भारतातच आहेत असं नाही, पण भारतामध्ये सगळ्यात जास्त आहेत हे मी इथे सांगू शकते.
1: बर.
0: तर ती आपण या पोर्टल खाली आणून डिजिटाईज करून एक तर ती संरक्षित होतील आणि सर्व वाचकांना अभ्यासकांनाही खुली होतील.
1: बरोबर. हे आता संग्रहालयातली हस्तलिखित झाली, ही आपल्याला कुठेतरी त्याची नोंद असेल किंवा तशी माहिती मिळू शकेल, पण बऱ्याच जणांच्या घरी वैयक्तिक सुद्धा काही हस्तलिखित असू शकतात, त्याचा शोध कशा प्रकारे लागला?
0: आता सर्वेक्षण करताना आम्हाला, आता मी MA संस्कृत केलं होतं.
1: बर.
0: आणि हस्तलिखित शास्त्राचा डिप्लोमा पुणे विद्यापीठामध्ये होता त्यावेळी, आता तो नाहीये, तर नशिबानं मी तो केला होता.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे मला हा जॉब मिळाला, पण प्रत्येकालाच हे गोष्ट नवीन होती, म्हणजे इवन विद्यापीठात सुद्धा हा प्रोजेक्ट जेव्हा राबवला गेला तेव्हा त्यांना सगळ्यांना

0: ही गोष्ट नवीन होती की नेमकं काय करायचं, म्हणजे हस्तलिखित शोधायची पण कुठं शोधायची हे काहीच माहित नव्हतं. हे करणार कसं आपण? मग लायब्ररीच्या अंडर तर हा विषय तिथे संग्रहित आहे म्हणून ते येतं. आम्ही असा विचार केला की माझ्या ओळखीने जी काही कोल्हापुरात माणसं मला माहित होती, म्हणजे आता सप्रे गुरुजी असतील किंवा मुनीश्वर घराणे जोशी आहेत ग्रामोपाध्ये, तर या सगळ्यांकडे ती असतील असं एक ऐकिवात होत. मग असं विचारत विचारत लोकांना मग एकानी सांगितलं की अरे मग असं तुला हवंय का, ठीक आहे मग अशा प्रकारचं सगळं या या माणसाकडे पण आहे, या या माणसाकडे पण आहे, यांनी पण केलेलं आहे, यांनी पण केलेलं आहे. तर मग असं मला ते कळत गेलं आणि त्यातून माझे म्हणजे संपर्क पण तयार झाले. दुसरी गोष्ट मला सांगायला अशी आवडेल की माझ्या घरी सुद्धा हस्तलिखित होती. काही प्रमाणात का असेना पण होती, पण कारण माझे पणजोबा गणेश नारायण मुजुमदार म्हणून त्यांना दृष्टांत होता श्रीकृष्ण सरस्वतींचा, तर त्यांनी श्रीकृष्ण सरस्वती विजय चरित्र अमृत असे ग्रंथ त्यांनी लिहिला आहे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. माझ्या पणजोबांनी एक स्तोत्र पण रचलेलं होतं, अंबाबाईचं शतनाम स्तोत्र म्हणून आहे ते. तर याच्यामुळं ही माहिती होती, मग त्यातून त्यांच्या ओळखीचे कोण होते असं पण एक ते मला मिळत गेलं.
1: बर, असा एक एक संपर्कात ना हा शोध लागत
0: गेला की कुणाकडे आहेत बाबा हस्तलिखिते, किंवा आता राजवैद्य जगताप म्हणून आहे होते आपल्याकडे, म्हणजे जे शाहू महाराजांचे वैद्य होते, तर त्यांची तर आता मला वाटते 15वी पिढी चालू आहे जवळजवळ.
1: बर,
0: ऑल द दे आर डॉक्टर्स, त्यांची सगळी हस्तलिखित शिवाजी विद्यापीठामध्ये आहेत.
1: बर,
0: अशी पण काही घराणी आहेत किंवा पाना कुलकर्णी म्हणून आपल्याकडे विद्वान होते ज्यांनी ज्ञानेश्वरी एडिटिंग करून, म्हणजे जे आम्ही काम करतो की हस्तलिखित संकलन केल्यानंतर पुढे त्याचं पुस्तक कसं बनतं,
1: बरोबर,
0: तर त्यांनी ज्ञानेश्वरी पुन्हा संकलन करून लिहिली होती.
1: अशा प्रकारचं एकंदरीत साहित्य कुठं कुठं आहे ते संपर्कात न मिळालं. मग आतापर्यंत अशी कोणकोणत्या प्रकारची आणि कोणकोणत्या विषयाची हस्तलिखित संकलित झालेली आहेत?
0: तर आता याच्यामध्ये मी ज्या ठिकाणी काम केलं तर त्याच्यामध्ये धुळे आहे, इतिहासाचार्य विका राजवाडे मंडळ जे आहे तिथे मी काम केलं, तिथे 3500 हस्तलिखित आहेत.
1: बर,
0: हेच माझं पहिलं काम होतं, म्हणजे हे सगळं खूप माझ्यासाठी पण नवीन होतं. मी कधी धुळ्याला गेले पण नव्हते,
1: बरोबर,
0: काय माहितच नाही आपल्याला की इकडे काय आहे बाबा. 600 किलोमीटर आहे एवढंच मी नकाशात बघितलं, पण तिथे इतकी छान संग्रह जतन केलेला आहे इतिहासाचार्य विका राजवाडे संस्थेनं. तिथे 3500 संस्कृतची हस्तलिखित मला मिळाली.
1: बर,
0: तर त्याच्यामध्ये ज्योतिष शास्त्रातली खूप उत्तम हस्तलिखित तिथे आहेत.
1: बर,
0: पेशव्यांच्या मोडी दफ्तर जे आहे जे की अजून कुणी अभ्यासलेलंच नाहीये, म्हणजे जे जर उजेडात आलं तर कदाचित आपल्याला नवीनच इतिहास कळेल त्यातून. तर ते साधारण 1.5 लाख कागदांचं दफ्तर अजून कुणीही उघडलेलं नाही, पण मी संस्कृतचे सर्वेअर असल्यामुळे मी फक्त संस्कृतचं काम केलं. मग ती हस्तलिखित पहिला प्रत्येकानं ही आपल्या आपल्या परीनं ठेवलेली असतात, पण जेव्हा आपण तिथे जातो म्हणजे मी सर्वेअर म्हणून जेव्हा तिथे जायचे त्यांनी ती जशी ठेवली असतील मग ती आपण आपल्या पद्धतीनं त्याचं सॉर्टिंग करून घेणं, त्याचं वर्गीकरण करणं, म्हणजे विषयानुसार करणं, किंवा पानं काही विस्कळीत असतात कारण हे सुट्ट असतं, मग ती पानं जोडणं म्हणजे लावून घेणं ती पानं, मग त्याचं पेजिनेशन करणं वगैरे, या भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी असतात. आणि मग कॅटलॉग तयार करणं. मग कॅटलॉग तयार करताना आम्ही काय करायचो की प्रत्येक हस्तलिखिताचा एक फॉर्म असायचा थोडक्यात, म्हणजे ह्या फॉर्म वर त्याचा पत्ता लिहिलेला आहे बाबा थोडक्यात, ह्या हस्तलिखिताचा विषय काय, त्याच्यामध्ये रचयिता कोण आहे. आता हस्तलिखितामध्ये रचयिता आणि लेखकू असं म्हणतात.
1: बर,
0: इंग्लिशमध्ये स्क्राईब शब्द आहे पण मराठीत त्याला लेखकू, सच्चिदानंद लेखकू जाहला असं ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलेलं आहे, म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली पण लिहिली कुणी तर सच्चिदानंद या नावाच्या लेखकून.
1: ओके, म्हणजे रचयिता आहे तो सांगणारा असतो आणि लेखक आहे तो लिहून घेणारा असतो,
0: म्हणजे तो त्या ठिकाणी फक्त लिहिण्याचं काम करतो. म्हणजे रचनाकार कुणी वेगळा असू शकतो, जसं की व्यासांनी महाभारत रचलं पण लिहिलं गणपतीने, मग तिथं गणपती हा लेखक आहे. असं
1: हे सगळे संदर्भ त्या हस्तलिखितावर तुम्ही कॅटलॉगिंग करताना करता
0: आणि त्याचा काळ विषय त्याचा उपविषय त्याच्यामध्ये किती

0: पानं आहेत.
1: बरं,
0: ती हस्तलिखित पूर्ण आहे का अपूर्ण आहे,
1: पण ही सगळी माहिती आपल्याला ती त्याच्यावरनं नुसती कळू शकते.
0: कळू शकते. म्हणून ते वाचण्यासाठी तुम्हाला संस्कृत येणं आवश्यक आहे किंवा ज्या भाषेमध्ये आता इथे संस्कृत आहे, पण आता तुम्ही उद्या कर्नाटकात गेला तर कन्नड लिपी असेल
1: बरोबर,
0: पण हस्तलिखिताची भाषा संस्कृतच असेल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला भाषा सुद्धा यायला पाहिजे आणि लिपी सुद्धा यायला
1: पाहिजे.
0: किंवा आता मोडी आपल्याकडे लिपी आहे
1: बरोबर
0: आणि भाषा मराठी आहे बरोबर, पण दोन्ही तुम्हाला यायला पाहिजे उत्तम, तर तुम्ही ते वाचू शकता आणि लिहू शकता
1: बरोबर. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. आता धुळ्याचं काम तुम्ही सांगितलं, जवळजवळ 3,500 हस्तलिखित आहेत, मग या सगळ्यांचं अशा पद्धतीनं कॅटलॉगिंग झालं?
0: हो.
1: बर, साधारण किती दिवस लागले?
0: 5 महिने मला लागले.
1: बर, जे हस्तलिखिताचं आता तुम्ही काम करताय, मग आता तुम्हाला संस्कृत येत आहे त्यामुळे ही तुम्ही संस्कृतची, मग असं प्रत्येक विषयांसाठीचे हे सर्वेअर असतात?
0: आता कसं आहे की भाषा ही 70-80% संस्कृतच आहे.
1: बर,
0: भारतामध्ये पूर्ण सर्व ठिकाणी.
1: बर बर बर.
0: फक्त लिपींमध्ये जरा फरक पडतो आणि काही ठिकाणी भाषेमध्ये फरक पडतो. जसं की आता आसाममध्ये तुम्ही गेलात तर तिथे एक चकमा म्हणून स्क्रिप्ट आहे.
1: बर,
0: तर ती चकमा ही जी म्हणजे लिपी आहे ती फक्त औषधी गोष्टी लिहिण्यासाठी वापरली जायची.
1: बर,
0: म्हणजे असं पण आहे. म्हणजे हे काय असू शकतं हे आपण इमॅजिन नाही करू शकत. किंवा आता ग्रंथ नावाची लिपी होती जी फक्त संस्कृत लिहिण्यासाठीच निर्माण केली गेली होती.
1: ओके.
0: आणि ह्या ग्रंथलिपीपासूनच ज्या काही दक्षिण भारतातल्या लिपी आहेत म्हणजे मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलुगू या त्यापासून निर्माण झाल्या, आणि उत्तर भारतामध्ये ब्राह्मीपासून सगळ्या निर्माण झाल्या.
1: बर,
0: म्हणजे ब्राह्मीपासून आत्ताची आपली जी देवनागरी आहे इथपर्यंत ब्राह्मीपासून निर्माण झाला लिपी.
1: बर,
0: म्हणजे जशी भाषांची जननी संस्कृत आहे तशी लिपींची पण जननी इकडे ब्राह्मी आहे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात ग्रंथ आहे.
1: आता एकंदरीत ही सुरुवात झाली तुमची की हस्तलिखित शोधायची हे करायचं, आता मग अशी कुठल्या कुठल्या विषयांवरची हस्तलिखित मिळाली किंवा?
0: आता वेद आणि धर्मशास्त्र हे तर आपल्याला सर्वत्र उपलब्धच असतं.
1: बर,
0: वेद हे मूळ आहेत सगळ्यांचं, वेद अखिल धर्ममूलम असं आपण म्हणतो, तर ही तर हस्तलिखित असणारच.
1: बरोबर,
0: पण ह्याच्याच बरोबर मी म्हटलं तसं ज्योतिष आहे, गंधशास्त्र आहे म्हणजे अत्तर विविध कशी तयार करायची, इंजिनिअरिंग आहे म्हणजे शिल्पशास्त्र म्हणतो आपण.
1: बर,
0: तर बृहत संहिता जी आहे त्याच्यामध्ये या सगळ्याचे उल्लेख आढळतात. पाकशास्त्र आहे.
1: बर,
0: ते त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे मानसोल्लास, हा 11व्या शतकातला ग्रंथ आहे.
1: बर,
0: तर याच्यामध्ये राजाला लागतं ते जेवण काय असावं बाबा, त्याचं डाएट काय असावं याविषयीचा एक भाग आलेला आहे.
1: बर,
0: ते वाचताना तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर सगळ्या रेसिपीज आहेत असं आहे, म्हणजे हे पण त्याच्यामध्ये आहे.
1: बर,
0: बरोबर. किंवा भोजन कुतूहलम नावाचा ग्रंथ आहे.
1: बर,
0: त्याच्यामध्ये जर पहिली 3 पानं तुम्ही बघितली तर ती जी अनुक्रमणिका दिलेली आहे त्या भोजन कुतूहलम मध्ये तांदळाचे त्यावेळेचे प्रकार किती होते, किती भाज्यांचे प्रकार होते, मग त्याच्यात पालेभाज्या किती होत्या, फळभाज्या किती होत्या, किंवा काय खाल्ल्यानंतर तुमच्यावर काय परिणाम होईल, हे निघंटू रत्नाकर मध्ये आहे उद्धृत केलेलं. किंवा त्याच्यात मग मसाला वर्ग आहे, म्हणजे इतकं सगळं डिटेल मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. मग हे ऍज लाईक ऍज एनसायक्लोपीडिया आपण म्हणतो तसं हे काम करतं. म्हणजे निघंटू रत्नाकर जेव्हा म्हणतो आपण, निघंटू म्हणलं की त्याचा एक कोशच म्हणायचा त्याला आपण.
1: बरोबर,
0: असे वेगवेगळ्या विषयांवरचे ग्रंथ आपल्याकडं हस्तलिखिताच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. किंवा बृहत संहितेमध्ये आणि एक गोष्ट आहे की कॉस्मेटिक्स, त्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. किंवा अगस्त्य संहिता आहे त्याच्यामध्ये वीज कशी निर्माण करायची, सायन्स हे लिहिलेलं आहे. किंवा आता लीलावती नावाचा ग्रंथ आहे जे की गणित आहे, तर त्याच्यामध्ये काय दिलंय बाबा, तर पहिल्याच अध्यायामध्ये घन किंवा क्यूब म्हणतो आपण त्याला, ते 11व्या शतकातच आपल्याकडे लिहिलेलं होतं.
1: बरोबर,
0: विमानशास्त्र म्हटलं तर भारद्वाज मुनींचं विमानशास्त्र, तर विमानशास्त्रामध्ये असं आहे की विमानाचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत
1: म्हणजे तेव्हापासून
0: ते लिहिलेलं आहे, आणि त्याचे 2 भाग आहेत, व्हॉल्युम 2 आहेत विमानशास्त्रांचे, आणि त्याच्यामध्ये विमानाचे प्रकार कोणते आहेत, म्हणजे डोमेस्टिक फ्लाईट्स आपण म्हणतो आता, किंवा युद्धाची विमानं वेगळी असतात, लढाऊ विमानं ज्याला.
1: ही सगळी नोंद

0: ही सगळी तेव्हापासून आहे, हे प्रकाशित झालेलं आहे विमानशास्त्राचं तर
1: बरोबर,
0: पण त्यानुसार आपण आता करणं हे कितपत पॉसिबल आहे किंवा हा पण एक प्रश्न आहे याच्यातून उपस्थित झालेला, कारण त्याच्यामध्ये मंत्रांचे उच्चार वगैरे हे सुद्धा उद्धृत केलेलं आहे, पण त्यांच्याकडे विज्ञान पण होतं. लंकेची जी वर्णन आहेत म्हणजे रामायणामध्ये, त्याच्यामध्ये उन्नयिनी किंवा लिफ्ट म्हणतो आपण आता, याची पण वर्णन आढळतात.
1: हो बर,
0: म्हणजे अट्टालिका म्हणजे अपार्टमेंट आपण म्हणू शकतो संस्कृत मध्ये अट्टालिका, तर याचे सगळ्याचे पण उल्लेख आहेत,
1: म्हणजे
0: सगळं तेव्हा होतं. पण मग कसं होतं, तर हे सगळे संशोधनाचे विषय आहेत, ते त्या लोकांनी करावे, पण आम्ही त्यांच्यासाठी हे उपलब्ध करून देतोय किंवा हे कुठं आहे हे सांगतोय, हे काम आम्ही करतो.
1: तुम्ही हे काम करत असताना आतापर्यंत किती हस्तलिखितांचं संकलन तुमच्याकडनं झालं?
0: तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी 21,000 डॉक्युमेंटेशन किंवा तालिकीकरण आपण म्हणू केलेलं आहे संस्कृत हस्तलिखितांचं.
1: बर, त्यामध्ये विचारायचं झालं तर सगळ्यात दुर्मिळ असं कुठलं मिळालं हस्तलिखित?
0: तर शिवाजी विद्यापीठाच्या संग्रहात जी एक म्हणजे शके 1490 अधिक तुम्ही 68 करा त्याच्यामध्ये, ते सन येईल, सगळ्यात जुनी ज्ञानेश्वरी ती आहे आता उपलब्ध असलेली महाराष्ट्रात. आणि त्याच्यानंतर धुळ्यामध्ये जी हस्तलिखित आहे त्याच्यामध्ये ज्योतिष या विषयाची खूप उत्तम आणि चांगल्या परिस्थितीतली हस्तलिखित आहेत, म्हणजे त्यातला जर कोणी खरंच जाणकार असेल तर तो त्याचा अभ्यास त्याच्यावर करू शकतो, कारण गणेश दैवज्ञ म्हणून एक ज्योतिषी होता म्हणजे, किंवा आपण त्यातला अभ्यास
1: तज्ञ
0: म्हणून, तर त्याची जी वंशावळ आहे सगळी, ती जी पूर्ण वंशावळ आहे ती पूर्ण ज्योतिष शास्त्राला त्यांनी वाहून घेतलेले, तर त्यांची सगळ्या पिढीतली हस्तलिखित तिथे उपलब्ध आहेत
1: धुळ्याला. ही जुनी किंवा दुर्मिळ
0: याच्यावर अभ्यास केला तर खूप चांगला आहे म्हणजे, किंवा नरसोबावाडीमध्ये पण मी खूप काम केलं म्हणजे, तिथं तर आजच्या घडीला आपण असं म्हणू की हस्तलिखितांचं गाव अशी एक माझी संकल्पना आहे.
1: बर, म्हणजे एवढी हस्तलिखित आहेत
0: वाडीमध्ये उपलब्ध आहेत, कारण वाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक गुरुचरित्र तरी आहेच
1: बरोबर,
0: त्याच्याच बरोबर बाकीची हस्तलिखित पण तिथे उपलब्ध आहेत. तर तिथं असं मला आढळलं की निर्गुण भजन हे आपल्याला माहित होतं, पण निर्गुण भूपाळी हा एक प्रकार आहे, ही मराठीतलीच भजन आहेत, पण ही मला तिथं आढळली
1: हस्तलिखितांमध्ये.
0: बोरगावकर शास्त्री म्हणून आहे, ते स्वतः ज्योतिषीच होते, त्यांच्याकडे ती हस्तलिखित आहेत.
1: बरोबर,
0: आधी या आधी कधी न मिळालेलं हस्तलिखित. आणखीन एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे, मी एक रिसर्च पेपर केला होता या गोष्टीवर की आपल्याकडे आज जो सापशिडीचा खेळ आहे
1: बर,
0: तर याचं पण मूळ आपल्या हस्तलिखितांमधून आलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी एक खेळ रचला होता योगरंजन खेळ म्हणून,
1: योगरंजन. बर,
0: त्यामध्ये कसं होतं की जी काही घरं असतात आपल्या सापशिडीच्या खेळामध्ये, तर याच्यात त्यांनी मोक्षाप्रत कसं पोहोचायचं, म्हणजे शेवटचं घर हे मोक्षाचं.
1: बर,
0: म्हणजे ज्या काही आपल्या अभिमान असेल, गर्व असेल, मग ते गर्व ज्याला आहे त्याचं भूतद्वेषी पतन, म्हणजे तो
1: अमुक योनी वगैरे
0: षड्रिपू किंवा अमुक योनीला तो जाईल, पदाभिमानीचे पतन म्हणजे तो साप आहे आणि मग तिथून तुम्ही खाली आला, पदाचा तुम्हाला अभिमान झाला, म्हणजे अशा गोष्टींनी त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान त्या खेळातून सांगितलेलं होतं, आणि तिथून सापशिडीचा खेळ आपल्याकडे आला.
1: बर, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ज्या काही वाईट आहे त्याचं ते सापाचं प्रतीक, आणि जे चांगलं आहे जिथनं तुमची प्रगती होऊ शकते ते शिडीचं प्रतीक,
0: ते शिडीचं प्रतीक,
1: आणि त्या शिड्या चढत चढत, म्हणजे आपण असं म्हणतोच ना की चांगलं काम केलं की तुम्ही मोक्षाप्रती जाता, अशा पद्धतीनं ते केलेलं होतं. बर,
0: तर पण याचं आपल्याकडे पेटंट नव्हतं, तर याच्यावरती लोकांनी अभ्यास केला.
1: बर,
0: मासेच खेळाची प्रतिरूप म्हणू शकतो, मग जैन धर्मामध्ये पण असा एक खेळ आहे, मोक्षपट म्हणतात त्याला, किंवा योगरंजन खेळ.
1: बर,
0: मुळात ज्ञानेश्वरांचं शतक जे आहे ते 12वं शतक आहे.
1: बर बर,
0: त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की ज्ञानेश्वरांपासून या खेळाची उत्पत्ती झाली.
1: खरंय, मग ह्याच्यामध्ये पूर्वीचे तसे मिळाले तुम्हाला ताडपत्रीवरचे किंवा ह्याच्यावरचे?
0: आपल्या इथं जे जैन मठ आहे शुक्रवार, कोल्हापुरात
1: बर
0: त्यांच्याकडे जी सगळी हस्तलिखित आहेत ती सगळी

0: हस्तलिखित ताडपत्रावर आहेत.
1: बर
0: 1400 हस्तलिखित साधारण तिथं आहेत
1: ओ हा हा
0: आणि ती कन्नड लिपीत आहेत.
1: बर
0: आणि ताडपत्रावर तुम्हाला माहित असेल की असं कोरून लिहितात.
1: हा
0: म्हणजे ती लिपी जी किंवा ती ओळ जी आहे ती अशी कोरली जाते त्याच्यावर.
1: बरोबर
0: बारीक ह्याच्यानं.
1: हा हा जास्तीत जास्त किती पानांचं हस्तलिखित आतापर्यंत मिळालेलं होतं?
0: पानांवर तसं काही हे नसतं म्हणजे अवलंबून काही नसतं. आता समजा स्तोत्र आहे तर ते एकच पान साधारण.
1: बरोबर
0: काय त्यानं मोठ्या फॉन्ट मध्ये लिहिलं असेल किंवा काय असेल तर एक दोन तीन पानं. पण भागवत पुराण असेल समजा, भागवत पुराण पूर्ण जर उपलब्ध असेल 12 स्कंद तर साधारण 1000 ते 1200 पानांचं असतं.
1: बर
0: किंवा महाकाव्याचं हस्तलिखित आहे मग एखादाच अध्याय असतो बाबा एखाद्या ठिकाणी पूर्ण मिळेल असं पण नाही. कालिदासाचा पण त्याचा जो शाकुंतल हे नाटक आहे त्यातला 4था अंक जास्त प्रसिद्ध आहे म्हणजे एक साहित्यिकांच्या. तर मग ते जसं त्यांनी लिहून ठेवलंय तेवढं ते उपलब्ध असतं पण ते पूर्ण असलं पाहिजे. मला काय म्हणायचं की 4था अंक असू दे पण तो पूर्ण असू दे. किंवा आता चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे आयुर्वेदातलं आपण बघितलं तर तिथे मोठी हस्तलिखित असतात.
1: बर
0: म्हणजे हस्तलिखितातल्या पानांच्या संख्येवर काही अवलंबून नसतं, फक्त ते पूर्ण आहे की अपूर्ण आहे याला जास्त महत्व आहे. आणि त्याचा कोलोफोन किंवा पुष्पिका आम्ही म्हणतो त्याला, म्हणजे त्याच्या शेवटी जे वर्णन आलेलं आहे की कुणी लिहिलं, कुठे लिहिलं, केव्हा लिहिलं आणि विषय काय.
1: बरोबर.
0: आणि पहिल्यांदा पण हेच असतं, मंगलाचरण, विषय काय आणि काय मी लिहितोय, कोण लिहितोय.
1: बरोबर. बऱ्याच ठिकाणचं हस्तलिखितांचं संकलन झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणचं हस्तलिखितात तुम्ही वाचलेली सुद्धा आहेत. असा एखादा विषय पटकन सापडला का, किंवा एखादा अरे हे असं आहे, किंवा एखादा कुतूहलाचा विषय की जो आपण असं म्हणतो की हे आत्ता आलंय पण ते फार पूर्वीपासूनच होतं, असं काही सापडलं का?
0: कोकणात तुम्हाला टोटके असं एक पद्धत असते किंवा तोडगा
1: बर
0: अशी एक पद्धत आहे हे ऐकून माहित असेल कदाचित. किंवा एखादी गोष्ट साध्य होण्यासाठी कुणीतरी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी पर्याय काढणं किंवा जादू टोणा असं म्हणता येणार नाही पण त्याच्यावरची यंत्र अशी भरपूर मला धुळ्यामध्ये पण सापडली, कोकणातल्या हस्तलिखितांमध्ये सापडली. आता ढेकूण झालेत घरात तर त्याच्यासाठीच यंत्र आहे बाबा.
1: बर
0: ज्याने ढेकूण जातील असं यंत्र.
1: हा
0: किंवा झुरळच लागले त्याचं यंत्र असं अशी त्याच्यामध्ये
1: माहिती
0: हस्तलिखित होती.
1: म्हणजे हस्तलिखित आहेत म्हणजे हे अस्तित्वात होत.
0: हा
1: हो की नाही.
0: हो
1: हा
0: म्हणजे हे सुद्धा लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. किंवा आता मोडीमध्ये खास करून किंवा आणि याच्यात म्हणजे संस्कृत मध्ये सुद्धा एखादं वाण्याचं बिल आहे बाबा, म्हणजे त्यावरून मला ही माहिती कळते की त्यावेळी तांदूळ किती रुपये शेअर होता किंवा त्याचं एकक काय आहे, म्हणजे हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे. या
1: खरंय
0: अशा प्रकारची माहिती तुम्हाला हस्तलिखितांमधनं मिळत जाते.
1: बरोबर.
0: आणि मग ती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटायला लागते आणि खूप छान वाटतं की अरे वा असं पण असतं. म्हणजे आता आपण म्हणतो की अडक, पैसा अडका, आता हा जो शब्द आहे तो अडक नावाचं एककच होतं.
1: हा
0: तर ह्याचा उल्लेख कौटिल्य अर्थशास्त्रापासून आहे.
1: बर
0: त्यावरून पैसा अडका असा शब्द तयार झाला.
1: म्हणजे आपण असं म्हणूयात की किती या गोष्टी आहेत की ज्या लिहून ठेवल्यामुळं किंवा आता ह्या अशा पद्धतीनं संग्रहित केल्यामुळं आपल्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचणार आहेत. म्हणजे जुनं जे आहे त्या या सगळ्या गोष्टी खरं तर उपयोगाच्या आहेत या गोष्टी. तर श्रोते हो, हस्तलिखितांचं डिजिटायझेशन जे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन याद्वारे केलं जातं आणि त्याची माहिती आपण प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याकडून घेत आहोत. आजच्या भागामध्ये आपण हस्तलिखित म्हणजे काय आणि ती कुठं कुठं उपलब्ध आहेत याविषयीची माहिती घेतली. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन कसं केलं जातं याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. आणि आता कार्यक्रमात ऐकूया एक गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना म्हणजे सण समारंभाची जणू रेलचेलच. सगळीकडे अगदी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण असतं. तर आता आपण कार्यक्रमात श्रावण महिन्यानिमित्त एक विशेष कार्यक्रम ऐकणार आहोत, आला श्रावण. यात सहभागी आहेत स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी. त्यांना हार्मोनियम साथ आहे विजय पाटकर यांची आणि तबला साथ आहे सुनील कुलकर्णी यांची. ऐकूया.

पावसाळा सुरू झाला की महिन्या दीड महिन्यातच पृथ्वीचं धरणी मातेचं रूप डोळ्यात साठवून ठेवावं असं असतं. सृष्टीत सगळीकडं जणू उत्साह भरलेला दिसतो. श्रावण येतो तोच मुळी आपले गणगौत सोबत घेऊन. निसर्गाचा लाडका महिना श्रावण. वातावरण चैतन्यानी फुलून गेलेलं असतं. निसर्ग चक्र आणि परंपरा या दृष्टीने श्रावणाला खूप महत्व आहे. बाभ बोरकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे समुद्र बिल्लोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना. या महिन्याचा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो. प्रत्येक दिवसाला महत्व वेगळं. निसर्गात झालेले बदल सगळ्या बाजूंनी आपल्यावर परिणाम करत असतात.

ऊन पावसाचा खेळ सुरू होतो आणि जलधारांनी हिरवाईची स्वप्न छान फुलू लागतात. महिलांसाठी तर हा महिना अगदी खासच. नवविवाहितांच्या चेहऱ्यावर तर श्रावणाची रंगत छान फुलून येते. हो हो, नवविवाहितांच्या चेहऱ्यावर श्रावण अगदी रंगून आलेला असतो.

श्रावणाची खरी सुरुवात होते शिवामुठीनं. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाक्रमानं शंकराच्या पिंडीवर मुठीनं धान्य वाहतात. दान करण्याची सवय अशी नकळत लावली जाते. बदलत्या काळानुरूप नवीन रूपानं शिवामूठ वाहिली जाऊ शकते, कारण शेवटी हे सारं संसाराच्या सुखासाठी. मनुष्याची जगण्याची रीत अशीच ना, संस्कारांची.

मंगळवार, मंगळागौर ही महिलांसाठी एकदम विशेष. संसारातील सौख्य, प्रेम कायम राहावं या भावनेनं हे अखंड व्रत सौभाग्य आणि सौख्यासाठी केलं जातं. मंगळागौरीची आरती, पूजा, उखाणे, हळदी कुंकू आणि रात्रीचा जागर, त्यासाठी पारंपरिक खेळ आणि त्यानिमित्तानं माहेरच्या माणसांनी यावं आणि सासरच्या माणसांच्यात मिसळून दोन्हीकडची नाती दृढ व्हावीत हा खरा हेतू. आजकाल बदलत्या स्वरूपात मंगळागौर साजरी केली जाते, पण आनंद मात्र तोच आहे. यानंतर खरं तर सणांची आणि उत्साहाची खैरात होते.

नागपंचमी काय किंवा श्रावणातील अन्य दिवसातले सण काय, त्या निमित्तानं मोकळ्या निसर्गात जाणं, निसर्गाशी नातं जोडणं, आपली प्रकृती जपणं हाच तर हेतू असावा या सगळ्या मागचा. अंधश्रद्धांना बळी न पडता आजच्या परिस्थितीला अनुसरून आपण या निसर्गातील घटकांची काळजी घेतलीच पाहिजे. श्रावणातील पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला समींदराला नारळ अर्पण करून

संपूर्ण जीवनाचा आशीर्वाद घेतला जातो. दक्षिण भारतात याला अवनी अवित्तम असे म्हणतात, मध्य भारतात कजरी पूनम, उत्तर भारतात रक्षाबंधन आणि गुजरातमध्ये पवित्रोपनी अशा स्वरूपात ही पौर्णिमा साजरी केली जाते. रक्षाबंधन हा सणही आपण खूप मनापासून साजरा करतो. सगळ्याच नात्यांना नवविचारांनी बांधून घेऊन गुण्यागोविंदानं राहावं असाच संदेश या सणामागे आहे. श्रावणात सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माचा. मथुरा, वृंदावन, द्वारका या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आपल्याकडेही या उत्सवाचे छान स्वरूप असते. कृष्णानं सांगितलेला कर्मवाद आपण स्वीकारला तर अनेक समस्या कमी होतील, नाही का? आणि या कृष्णाच्या जन्माचा आनंद असा आपल्यापर्यंत पोहोचतो.

हा कार्यक्रम म्हणजे उत्साह आणि उत्साहाचा पूर। गोपाळकाला या सणाला आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी आहे। पांढऱ्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा निर्गुण चैतन्याशी संबंध आणि काला हा एकसंध आणि वेगात सातत्यानं असणाऱ्या क्रियाशी संबंधित। गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो। दहीहंडीचा आनंद एकावर एक थर लावून घेण्यापेक्षा त्याचा खरा अर्थ समजून घेतला तर श्रावणाच्या पवित्र आणि उत्साही वातावरणात स्त्रिया विशेष व्रतवैकल्यात रमतात। सात्विक आहार आणि नियमित व्रताचे पालन यांना आरोग्याचंही भान ठेवलं जातं। विशेष सणांबरोबर सोमवार शिवामूठ, मंगळवारी मंगळागौर आणि शुक्रवारी ज्योतिपूजन, शनिवारी संपत शनिवार ही व्रत केली जातात। घरातील लहान मुलांच्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी, दीर्घ आयुष्यासाठी जीवती पूजन केलं जातं। संपत शनिवार म्हणजे बालमारुतीची पूजा, उपासना, पिंपळाची पूजा, व्रतवैकल्य, कहाण्या यांच्यामधून जीवनाची आदर्श पद्धती मांडली आहे। बदलत्या काळानुसार आपणही त्यात बदल करून त्या कहाण्यांचा रसास्वाद घेऊ शकतो। घरातील ज्येष्ठ मंडळींनी या कहाण्या नवीन पिढीला वारसा स्वरूपात देण्यासाठी त्यात बदल जरूर करावा। पिठोरी अमावास्या, श्रावणातला शेवटचा दिवस असं म्हणूया, या दिवशीच मातृदिन साजरा केला जातो। जागतिक पातळीवर होणारा हा मातृदिन आपणही वेगळ्या पद्धतीने साजरा करतो आणि तोच खरा स्त्री शक्तीचा आदर आहे। एकूणच काय सख्यांनो, आपण निसर्ग आणि पर्यावरण यांचं अभंग नातं जपायचं। हे व्रत श्रावणातच घ्यायचं असं नाहीये बरं का, श्रावणापासून सुरू करायचं ते आजन्म व्हायचं। प्लॅस्टिक बंदी असू दे, स्वच्छता मोहीम असू दे, वृक्ष लागवड असू दे, ही नवी व्रतं नव्या स्वरूपात। म्हणूनच आपण सगळ्या भगिनी मिळून हे सारं जोपासू आणि संवर्धित करू। हीच खरी पृथ्वी मातेची पूजा। या श्रावणाचा आनंद आपण असा घेऊया।

श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आला श्रावण. यामध्ये सहभाग होता स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी यांचा. त्यांना हार्मोनियम साथ केली होती विजय पाटकर यांनी आणि तबला साथ होती सुनील कुलकर्णी यांची. तर मैत्रिणींनो, आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. पण आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

अजित परब आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत सुपरस्टार या चित्रपटातलं होतं. संगीत अजित समीर यांचं होतं. सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया घाबरायचं नाही या चित्रपटातलं गीत. शांताराम नाना

बताउनी मुख्य पैनाची केली बताउनी हेतु गम्यूनी की सातार चिलाउनी मुख्य पैनाची केली बताउनी तुगा मुखी मी मुका हे पद रात चुका मुख्य मुख्यान मोका आलाय हे घाबरायचं नाय

0: अशियेना मला देना कुलता टकल राणी तुझा
1: अरे येना कुल घेना तुझा संतीना आली मजा
0: अगे लच्चकत

गम्मा झटका देणार काय।

हे माझ करणार काय तू गम्हेवणी की साकारची लावणी मुकेपणाची केली बतावणी तू गम्हेवणी की साकारची लावणी मुकेपणाची केली बतावणी तू गमुकी मी मुका हे पदरत तुका मुक्या मुक्यान मोका आलाय.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

सचिन पिळगावकर आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं आयडियाची कल्पना या चित्रपटातलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं, चित्रपट बलिदान.

0: आता आईच्या डोळ्यात काळ्या आईच्या खळ्यात डोंगर सुखाचा उरला.
1: चित्रपट संगीत आपण ऐकत होतात गीतबहार या कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचं 1:30 वाजतोय. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर जिल्हा वार्तापत्र.
2: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. केंद्रीय गृह आणि सहकार

गृहमंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानात अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघांच्या प्रक्रिया प्रकल्पांचे आणि पशुखाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमध्ये मिळून 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं शहा यांनी केलं. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानलेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइजू यांचे आभार मानताना राष्ट्रपती आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारीत अशीच वृद्धिंगत होत राहो. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलंय. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझेक हर्जोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्रपती आयझेक हर्जोग आणि प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांचे आभार मानलेत. इस्रायल बरोबरच्या मैत्रीला भारत अत्यंत महत्व देत असून दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. येत्या मंगळवारी नवी दिल्लीत ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची 12वी बैठक होत असून भारत या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीपूर्वी उद्या ब्रिक्सच्या पर्यावरण कार्यगटाची आणि हवामान बदल आणि शाश्वत विकासाबाबतच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. ही बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ब्रिक्स 2026 लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेवर आधारित असेल. शाश्वत जीवनशैली, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती रोधक लवचिकता आणि चक्राकार अर्थव्यवस्था या क्षेत्रांवर या बैठकीत विशेष भर दिला जाईल असं संबंधित सूत्रांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेलशुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेलशुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी एकूण 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन, कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. यूजीसी नेट परीक्षेची उत्तरसूची राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रकाशित केली. गेल्या जूनमध्ये झालेल्या या परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं यूजीसी नेटच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. या आक्षेपाच्या समर्थनार्थ किमान 2 दस्त

0: दस्तऐवज सादर करावे लागतील. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं एनटीएच्या पत्रकात म्हटलंय. लष्करप्रमुख धीरज सेठ 5 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्ली इथून रवाना होतील. नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे लष्करप्रमुख नेपाळला भेट देत आहेत. आपल्या दौऱ्यात ते नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह, लष्करप्रमुख अशोकराज सिग्दल आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतील. पश्चिम बंगालचे माजी आमदार आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह आज रामपूरहाट इथल्या त्यांच्या राहत्या घराशेजारच्या पक्ष कार्यालयात आढळून आला. घटनेची खबर मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच्या बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआय आणि ईडी यांना देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. कर्नाटकमधल्या एका भाजप कार्यकर्त्यानं यासंबंधीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघानं काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झानं केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशनं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशचा आजवरचा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हुसेन शांतो यांनी दिली आहे. बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होते. त्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवणार आहे. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात आज अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या काही भागात उद्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचा 1:40 आणि 23 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात गंगाखेड उपविभागाचं 100% काम. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा. आणि हिंगोली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत गंगाखेड उपविभागानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात सर्वप्रथम 100% काम पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर विभागातही 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणून गंगाखेडनं बहुमान पटकावला आहे. परभणी इथं केंद्रीय रेशीम बोर्ड, कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या शाश्वत शेतीसाठी सिल्क आणि मिल्क योजना आणि मेरा रेशीम मेरा अभियान 2.0 कार्यशाळा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडली. सिल्क आणि मिल्क योजना सुरू करणारा परभणी हा राज्यातला पहिला जिल्हा असल्याचं त्यांनी सांगितलं. वालूर इथं मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसंदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा देखील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे सचिव तथा परभणी जिल्ह्याचे

0: पालक सचिव डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातल्या विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातले विकास प्रकल्प निर्धारित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत परभणीत तिरंगा सायकल बाईक रॅली उत्साहात पार पडली. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वतः रॅलीत सहभागी होत वाहनं चालवून देशभक्तीचा संदेश दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आलं. प्रशासनानं अधिक संवेदनशील गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीनं काम करत प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवावा असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. गंगाखेड इथल्या श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी 48 कोटींच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. समाज कल्याण विभागाच्या स्टॉलचं लोकार्पण तसंच जलसप्ताहाच्या बोधचिन्हाचं अनावरण यावेळी करण्यात आलं. परभणी शहरातल्या मुख्य प्रशासकीय इमारतीत अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांनी, जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर यांनी तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी ध्वजवंदन केलं. हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केल्याचं सांगत शासन यापुढेही सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर असल्याचं आश्वस्त केलं. या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तंबाखू मुक्ती तसंच मृद आणि जलसंधारण सप्ताहाची शपथ देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात वारंगा फाटा इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी मेळाव्याला पालकमंत्र्यांनी हजेरी लावली. औंढा नागनाथ तालुक्यात शिरड शहापूर इथल्या श्री शांती विद्यामंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वीर योद्धा परिवार सन्मान सोहळ्यातही पालकमंत्री झिरवाळ सहभागी झाले होते. हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करून जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 नुसार हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 37.1% असून बालविवाहाच्या प्रमाणाच्या बाबतीत जिल्हा राज्यात 5व्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर बालविवाह निर्मूलनासाठी प्रशासनानं विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. बालविवाह निर्मूलनाच्या प्रभावी नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. विकसित भारत या संकल्पनेच्या धर्तीवर विकसित हिंगोली घडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध पद्धतीनं कामं पूर्ण करावीत. नागरिकाभिमुख पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन उभारण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मेरा युवा भारत हिंगोली यांच्या वतीनं जिल्हास्तरीय नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या विशेष अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ तसंच शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा निर्धार व्यक्त केला.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मुंबई अस्मिता वाहिनीनं हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता. 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

तारा बोले यांचं गीत, उषा मंगेशकर यांनी गायलं होतं. कार्यक्रमात आता ऐकूया निलकंठ ढोले यांचं गीत, मोरेश्वर निस्ताने यांच्या आवाजात.

भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: मालिका ऐकणार आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया आषाढ सरून श्रावणाची सुरुवात होताना होणाऱ्या निसर्गातील बदलांचा आणि त्यासोबतच सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यांचा आढावा घेणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण, आषाढ महिना सरतो आणि क्षितिजावर श्रावण उगवतो. हा महिना सणांचा, पत्री फुलांचा आणि ऊन पावसाचा. वर्षाच्या सर्व महिन्यांमध्ये सगळ्यात पवित्र आणि उत्सवी महिना कोणता म्हणून विचारलं तर देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून एकच उत्तर येईल, श्रावण, सावन. आणि म्हणूनच आजपासून रोज सकाळी याच वेळी 12 दिवस 12 भागांमध्ये मी बोलणार आहे श्रावण महिन्याबद्दल. आला श्रावण, बोलणार आहे श्रावणाबद्दलच, पण सुरुवात मात्र करते आषाढधारा या कवितेपासून. आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा. आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा कोणासाठी कोणी अंतपाट केला? आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा कोणासाठी कोणी अंतपट केला? आषाढधारांचा हजारो

0: धारांचा कोणासाठी वाद्यवृंद वाजवला? आषाढधारांचा अक्षता मोत्यांच्या. आषाढधारांचा अक्षता मोत्यांच्या कोणाच्या मस्तकी वर्षिते हे कोण? आषाढधारांचा हार हा हिऱ्यांचा कोण ग घालिते कोणाच्या गळा? आषाढधारांची ही तरल सुंदर कविता आहे कवयित्री पद्मा यांची. सुडाळ मोत्यांचा, हजारो तारांचा, अक्षता मोत्यांच्या, हार हिरांचा अशा विविध प्रतिमातल्या आषाढधारातून उन्हाच्या सोनेरी मुंडावळ्या बांधून श्रावण महिना बाहेर येतो. आषाढाचा पाऊस चांगला झाला आहे. येणारा काळ सुगीचा म्हणून माणसं सुखावली आहेत. आषाढाच्या धारांनी तृप्त झालेली जमीन श्रावणाचा महिना आला की आपलं सगळं वैभव नखरे उमटवू लागते. श्रावणात हिरव्याला खास स्थान, गंधांची लयलूट, नाजूक सुंदर पांढरा केशरी सोनटक्का खास श्रावणातला. अजून भाद्रपदातला रंगीबेरंगी तेरडा दूर आहे तोवर इतर झाडं आपलं हिरवंपण साजरं करू लागतात. पण मला वाटतं श्रावणाची सगळी शोभा ऊन पावसाच्या उन्हेरी खेळाची. वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणला असे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. असा पाऊस असं ऊन बालकवींच्या श्रावण गीतात. आला श्रावण, पावसाच्या धारातून गाळून येणारं सोनपिवळं ऊन आणि इंद्रधनुष्य, सण कहाण्या, कविता गीतांची रेलचेल, श्रावणाच्या ओव्या, व्रतवैकल्यांचे धागेदोरे, खाण्याचे खास पदार्थ, ते पत्री गोळा करणं, तो श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार, सगळ्या माहोलासह श्रावण मनात जागा होतो. आषाढी अमावस्या म्हणजेच दिव्यांची अवस. घरातले सगळे दिवे लख घासून पुसून त्यांची पूजा व्हायची. श्रावणाची सुरुवातच दिव्यांच्या लखलकाटानं होते. ऐका दीपकानो तुमची कहाणी. आठपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला एक सून होती. आज श्रावणातला रविवार. आईनं लवकर उठावं, मौनात राहावं, स्नान पूजा करून मग पोरांना कहाणी सांगावी आदित्य राणूबाईची. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आठपाट नगरात एक ब्राह्मण होता, तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायानो कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा, उच्छील माचील घेतला वसा टाकून देशील. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. ब्राह्मण वसा घेतो, सूर्यदेव प्रसन्न होतो. कहाणीतली ही पूजा सूर्याची म्हणजेच अग्नितत्वाची. तेव्हा कळलं नव्हतं पण आता धागा जोडतो. रविवार सूर्याचा दिवस, सूर्यात अग्नितत्व. ऋग्वेदाची सुरुवातही अग्नीच्या पूजेनेच होते की अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम. अग्नी आणि पाणी, ऊन आणि पाऊस, श्रावण ऊन पावसाचं. सूर्याची पूजा करताना कहाणी ऐकायला बोलवावं श्रावण मेघानाच. बाहेर डोकावून पहा जरा, दारात हिरवा पिवळा सोन ओला श्रावण आला आहे. घेऊन येते उद्या दुसरा चरण श्रावणाचा.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: श्रोते हो नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात म्हशींमधील दुग्धज्वर आजार याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केले ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, दुग्धज्वर हा आजार दूध उत्पादकतेशी निगडीत असा आजार आहे. हा आजार प्रामुख्याने विण्यापूर्वी काही दिवस विताना आणि व्यायल्यानंतर रक्तातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो. जरी हा आजार जास्त दूध उत्पादन असणाऱ्या संकरित गायींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असला तरीही या आजाराचा प्रादुर्भाव काही प्रमाणात देशी गोवंशात तर मोठ्या प्रमाणात दुधाळ म्हशींमध्येही आढळून येतो. या आजाराची लक्षणं जर बघितली तर पहिल्यांदा बाधित जनावरं काही काळासाठी

0: अतिसंवेदनशील बनतात. त्यांच्या चालण्याफिरण्यातही उत्साह दिसत नाही. त्यांचं खाणंपिणं मंदावतं, दूध उत्पादन घटतं, त्यांच्या मागच्या पायांमध्ये जडत्व येतं. अशी जनावरं चालताना काही वेळा अडखळून पडतात. तसंच जनावरांमध्ये भीतीसदृश्य भाव दिसून येतात, जसं की डोकं हलवणं, जीभ बाहेर काढणं, दातांचा आवाज करणं इत्यादी. ही लक्षणं खूप कमी कालावधीसाठी दिसून येत असल्याने बऱ्याच वेळा ती पशुपालकांच्या निदर्शनालाही येत नाहीत. अशी जनावरं आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात जातात. या टप्प्यामध्ये आजारी म्हशी अशक्तपणामुळे पोटावर बसून, मान पोटाकडे वळवून सुस्थपणे बसून राहतात. त्यांच्या नाकपुड्या कोरड्या पडतात, अंग थंड पडायला सुरुवात होते, शरीराचं तापमान कमी व्हायला सुरुवात होते, त्यांचा श्वसनाचा वेग आणि नाडीचे ठोके वाढतात, शेण आणि लघवी बंद होणं, डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या आणि स्थिर होणं हे देखील दिसून येतं, रवंथ बंद करतात आणि त्यांचं पोट फुगतं. पोटाची तसंच अन्ननलिकेची हालचाल मंदावल्याने दुसऱ्या टप्प्यातील बाधित म्हशींमध्ये पोटफुगीसुद्धा आढळून येते. मंडळी, दुग्धज्वर आजाराचा तिसरा टप्पा हा तीव्र असून यामध्ये बाधित म्हशी अशक्तपणामुळे आडव्या पडतात, त्यांचं शरीर थंड पडतं, डोळ्याला हात लावला असता जनावर प्रतिसाद देत नाही. दुग्धचर आजाराच्या प्रतिबंधासाठी काय करायचं? तर मंडळी, दुपत्या तसंच गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यातील म्हशींना थंडीपासून संरक्षण द्यावं, त्यांना उबदार निवारा उपलब्ध करून द्यावा. गाभण म्हशींना काही प्रमाणात चालण्याचा हलका व्यायाम नियमितपणे करावा. गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात आणि व्यायल्यानंतर सुरुवातीचा आठवडा या कालावधीमध्ये जनावरांची लांब पल्ल्याची वाहतूक करू नये. या आजाराचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा विण्यापूर्वीचा काही काळ आणि व्यायल्यानंतरचा काही काळ असल्याने विण्यापूर्वी 48 तास आणि व्यायल्यानंतर 48 तास म्हशी चांगल्या देखरेखीखाली ठेवाव्यात. विण्यापूर्वी 2 ते 3 आठवडे अगोदर आहारातील कॅल्शियमचं प्रमाण कमी करावं, जेणेकरून हाडातील कॅल्शियम शोषण करण्याची प्रक्रिया उत्तेजित राहील आणि दुग्धज्वर आजाराला आळा घालता येईल. विण्यापूर्वी साधारणपणे 1 आठवडा अगोदर इंजेक्शनद्वारा किंवा आहारातून ड जीवनसत्व देण्यात यावं. आतड्यातून तसंच हाडातून कॅल्शियमची शोषण प्रक्रिया अबाधित राखण्यासाठी आहारात अमोनियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट इत्यादी क्षारयुक्त उत्पादनं वापरण्यात यावीत. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलेले प्रतिबंधात्मक उपाय जर आपण अंमलात आणले तर म्हशींमधील दुग्धज्वर हा आजार आपण नियंत्रणात राखू शकू. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात म्हशींमधील दुग्धज्वर आजार याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: प्रोक्टॉलॉजी, डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
2: नमस्कार श्रोत्यांनो, स्तनामध्ये गाठ जाणवली की अनेक महिलांच्या मनात येणारा पहिला प्रश्न तो म्हणजे कॅन्सर तर नसेल ना. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्तनातील प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सरच नसते. महिलाच्या स्तनामध्ये अनेक प्रकारच्या गाठी आढळतात, त्यामध्ये सर्वात सामान्यतः आढळणारी गाठ ती म्हणजे फायब्रोएडिनोमा. यावर आज आपण चर्चा करूया. सर्वप्रथम फायब्रोएडिनोमा म्हणजे काय ते जाणून घेऊया. फायब्रोएडिनोमा म्हणजे स्तनातील एक सौम्य गाठ जी ग्लँडुलर आणि फायब्रस टिश्यू पासून तयार होते, यालाच ब्रेस्ट माऊस असेही म्हणतात. साधारणतः ही गाठ 15 वर्षापासून ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये आढळते. आता प्रश्न पडतो, ही गाठ नेमकी का होते? याचे नेमके कारण अजून पूर्णपणे समजलेले नाही, मात्र शरीरातील हार्मोन्स विशेषतः इस्ट्रोजन हार्मोनचा प्रभावामुळे ही गाठ तयार होते. म्हणूनच ही गाठ प्रामुख्याने तरुण वयात आढळते. लक्षणे बघायला गेली तर पेनलेस लंप म्हणजेच यात कुठलीही वेदना होत नाही. गाठ ही आकाराने गोल किंवा अंडाकृती असते. ही गाठ गुळगुळीत व स्पर्शास मऊ असते, हाताने सहजपणे हलवता येते, म्हणूनच याला ब्रेस्ट माऊस असेही म्हणतात. ही गाठ एका स्तनामध्ये किंवा दोन्ही स्तनामध्ये आढळू शकते, संख्येने एक किंवा अनेक असू शकतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच

गाठ जाणवली तर करायचे काय? सर्वप्रथम घाबरू नका. इंटरनेटवरील माहिती किंवा इतरांच्या अनुभवावर अवलंबून राहू नका. तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार डॉक्टर स्तनांची तपासणी करतात. सोनोग्राफी किंवा काही महिलांमध्ये मॅमोग्राफी तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. गरज भासल्यास FNAC म्हणजेच फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी किंवा बायोप्सीचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे आपल्याला गाठीचे स्वरूप निश्चित करण्यास मदत मिळते. जर तपासणीमध्ये ही

0: FNAC म्हणजेच फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी किंवा बायोप्सीचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे आपल्याला गाठीचे स्वरूप निश्चित करण्यास मदत मिळते. जर तपासणीमध्ये ही गाठ ही फायब्रोएडिनोमाच आहे हे स्पष्ट झाले आणि गाठ ही 2 सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराची असेल व ज्यात कोणत्याही प्रकारची वेदना नाही आणि आकाराने वाढतही नसेल, तर अनेक वेळा फक्त नियमित तपासणी करणे आणि तिच्यावर लक्ष ठेवणे एवढंच केलं जातं. परंतु गाठ ही आकाराने मोठी असेल, म्हणजेच 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, आकाराने वाढत असेल, वेदना होत असतील किंवा सौंदर्यदृष्ट्या खराब दिसणे इत्यादी समस्या असतील, तर लहान शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मी सर्व महिलांना एक महत्त्वाचा सल्ला देऊ इच्छिते. दर महिन्याला एकदा स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याची सवय लावा. कोणतीही नवीन गाठ, स्तनांच्या आकारामध्ये बदल, स्तनावर सुरकुत्या पडणे, तसेच निप्पलमधून रक्त किंवा इतर स्त्राव दिसणे इत्यादी असे लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टराचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, गाठ म्हणजे कॅन्सरच असे नाही, पण प्रत्येक गाठीची तपासणी आवश्यक आहे. योग्य वेळी निदान झाले तर अनावश्यक भीती दूर होते आणि गरज असल्यास योग्य उपचारही वेळेत करता येतात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची.

0: कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता. आता पुनः प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण शासन आणि लोकसहभाग हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
1: श्रोते हो नमस्कार. मानवाने प्रगल्भ मेंदूच्या वापराने आणि ज्ञानविज्ञानाच्या आधारे लावलेल्या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुकर, सुसह्य आणि आनंदी झालेला आहे. परंतु मानवाच्या आधुनिक आणि आत्ममग्न जीवनशैलीमुळे सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास झालाय आणि समतोल बिघडून गेलाय. माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला पर्यावरणातूनच हवा, पाणी आणि अन्न प्राप्त करावं लागतं. प्रत्येक माणसाच्या चुकीच्या कृतीमुळे पर्यावरण जर बिघडत असेल तर या प्रचंड बिघडलेल्या पर्यावरणाला दुरुस्त करणे केवळ शासन यंत्रणेला त्यामुळे अवघड जाते आणि बऱ्याचदा अशक्य देखील बनते. आपल्या देशात आणि जगात अनेक ठिकाणी लोकसहभागातून पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्याचे अनेक यशस्वी उपक्रम आपल्यासाठी प्रेरक ठरतात. खरं तर शासन आपल्या परीने विविध प्रकारचे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाचे कार्य करतच असते, परंतु त्यामध्ये जर प्रत्येक लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला तर अशा योजनांचे यश मग मोठेच असते. अर्थात शासनाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घकालीन आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशा योजना आखल्याच पाहिजेत. त्यासाठी पुरेशी तरतूद केलीच पाहिजे, कारण पर्यावरण जर स्वच्छ असेल तरच देशातील नागरिकांना सुदृढ असे आरोग्य प्राप्त होणार आहे. आज आपण शासनासोबतच लोकसहभाग यांच्याद्वारे आपल्या परिसराचं संवर्धन करण्याबाबतची चर्चा करूयात. शासनाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कायद्यांच्या आधारे कठोर भूमिका घेणे आता अपेक्षित आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी जलसंधारण करणे, नदी पुनर्जीवन करणे यासाठी नियोजन आता आपल्याला करावे लागेल. वृक्षतोडीवर नियंत्रण आणून जैव विविधता संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मोकळ्या जागा लोकसहभागातून विकसित करण्यासाठी नियमित कराव्या लागतील. शहरातील प्रचंड गर्दी, हवा प्रदूषण दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार आणि पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आग्रहाने करावी लागेल. कठोर प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी केली तर हवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. भावी पिढीमध्ये पर्यावरणीय साक्षरता निर्माण व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि निसर्गाचं महत्व त्यांना कळावं यासाठी इको क्लब स्थापन करून वनस्पती आणि प्राणी, पशुपक्षी आणि जैवविविधता याविषयी महत्व विद्यार्थ्यांना

0: ग्रहाने सांगावे लागेल. निसर्ग भ्रमण, वृक्ष दत्तक योजना, पर्यावरण ऑडिट, ऊर्जा बचत अभियान यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यामध्ये पर्यावरणीय सजगता निर्माण करावी लागेल. पर्यावरणीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, कृती संशोधन करण्यासाठी बालवैज्ञानिकांना प्रोत्साहित करावं लागेल. शालेय आणि महाविद्यालयातील युवक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी आपल्या संस्थात्मक मांडणीतून आयोजित केलेल्या विविध उपक्रमातून आपल्या परिसरामध्ये नक्कीच अपेक्षित सकारात्मक बदल घडून येऊ शकतात एवढी शक्ती या विद्यार्थ्यांमध्ये असते. अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली होळी, विविध शाळा महाविद्यालयात होणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीची वेगळी प्रेरणा आणि जाणीव देतो. देश म्हणजे देशातील माणसे असे मानले जाते. या अर्थाने जर देशाचा विकास घडवायचा असेल तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या वर्तनामध्ये आता पर्यावरणीय साक्षरता आणून काही एक बदल घडावे लागतील. आपल्या जीवनशैलीने जर पर्यावरणाला हानी झाली असेल तर आपल्याच पर्यावरण स्नेही जीवनशैलीने त्यामध्ये उपयुक्त बदल देखील घडून येऊ शकतात हा विश्वास त्यातून निर्माण होईल. यासाठी जमेल तसे प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावणे आणि त्यासाठी कृतिशील होणे हे गरजेचे आहे. आपण सर्वांनीच एक गीत ऐकले असेल की हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ह्या गंगा जमुना शेती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करता, या मरण द्याव या स्मरण आपल्या बाहू पाहू द्या रे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जे हात उसुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखा ते लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला, निसर्गाच्या रक्षणाला, या देशाच्या प्रगतीचे भान जरासे राहू द्या रे. मित्र हो, तेव्हा आपल्या भारत भूमीच्या प्रगतीसाठी, या देशातील सुजलाम सुफलाम धरतीसाठी आपण आपल्या कर्तव्याचे भान जपण्याचा संकल्प आज करूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत शासन आणि लोकसहभाग, हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात एम एस लावण्या यांचं सॅक्सोफोन वादन आपण ऐकत होतात. राग कल्याणी आपण ऐकलात. त्यांना व्हायोलिन साथ सारदा मुरली, मृदंगम साथ कुमार एस कृष्णमूर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वाने आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दिवंगत वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू यांचे आभार मानताना राष्ट्रपती म्हणाल्या की आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारी अशीच वृद्धिंगत होत राहो अशी कामना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी इस्रायलचे

राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेलशुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेलशुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन, कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT ने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातल्या गणेशवाडी इथले लष्कराचे जवान वैभव तात्यासाहेब आवताडे यांना गेल्या शुक्रवारी जम्मूमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. गणेशवाडी इथं आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबईत कुलावा इथल्या नेव्ही नगर परिसरात काल नौदलाचा एक जवान, त्याची पत्नी आणि 2 अल्पवयीन मुलं यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आले. या जवानाने आत्महत्या केल्याचं तसंच त्याच्या कुटुंबियांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढचा तपास सुरू असल्याचं भारतीय नौदलानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नंदुरबार इथं एका सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारानं दिलेल्या माहिती आधारे सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागाने म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा NHIकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1,840 कोटी 35 लाख रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यातली 596 कोटी 76 लाख रुपये रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना राज्य सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले. बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण केल्याचा परिणाम नंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या वाढलेल्या मतदानात दिसून आला असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीत UK, अमेरिका किंवा फ्रान्स सारख्या प्रगत देशात होतं त्यापेक्षा जास्त मतदान झालं असं ते म्हणाले. ज्ञानेश कुमार सध्या बिहारच्या दौऱ्यावर

असून पाटणा विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकी 67% मतदान झालं आणि आजवरचं हे सर्वात जास्त मतदान होतं अशी माहिती त्यांनी दिली. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या धावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झाने केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटोपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशानं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशाचा आजवरचा हा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हौसेन शांतू यानं दिली आहे. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कप

हुसेन शांतू यानं दिली आहे. बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, टीसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्स पर मात करत विजयी सलामी दिली आहे. एम्स्टेलविन इथं ड गटातल्या सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10 झालेली आहेत. आजची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत सायंकाळी 5:00. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. श्रोते हो, या दुसऱ्या प्रसारण सभेत मी दीप्ती मुसळे आपलं स्वागत करते. आता थोड्याच वेळात ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानात चित्तोडगड इथं अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. गेल्या जूनमध्ये झालेल्या UGC नेट परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरसूची NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रकाशित केली आहे. त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर त्याच्या पुष्ट्यर्थ 2 दस्तऐवज आणि 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं NTAच्या पत्रकात म्हटलं आहे. अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरणातला आरोपी वीरेंद्र सिंग बसोया याला पुण्यातल्या एका न्यायालयानं आज 21 ऑगस्टपर्यंत NCB कोठडी दिली. बसोया याला नुकतंच UAEमधून भारतात आणलं होतं. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट गीतांचा गीतसंध्या या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाची सुरुवात करूया भालू या चित्रपटातल्या पी सावळाराम यांच्या गीतानं. विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत आशा भोसले आणि सुरेश वाडकर.

कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबूडकर यांचं गीत. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे कैवारी या चित्रपटातलं.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघरांनी अवघ्या 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून विक्रम नोंदवलाय. या अनुषंगाने पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नवीन सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कुणी केला नव्हता. जे आधी नेलामंगलला झालं रेकॉर्ड ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. आम्हाला त्या अडचणी आल्या. मग कोणीतरी म्हणाला 8:30 महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्य डिव्हिजनचा डे एंड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल. मग 9 वाजता होईल, 9 वाजताही झालं नाही. मग कोणीतरी म्हणाल 12 वाजता प्रॉपर डेट बदलली की होईल, 12 वाजताही झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. दोन माणसं आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
0: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
1: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
0: अरे वा. तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत. 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

सुळावरची पोळी ह्या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं राजेश मुजुमदार यांचं, आणि गायलं होतं आशा भोसले, भूपेंद्र आणि सहकाऱ्यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया वंदना विटणकर यांचं गीत, राम लक्ष्मण यांचं संगीत आणि देवता ह्या चित्रपटातलं हे गीत गातायत आशा भोसले.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: गीतसंध्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया नशीबवान या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी.

या गीतासोबतच श्रोते हो गीत संध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 5:30 वाजता युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फ्रेंड्स, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित मागच्या युववाणीच्या भागामध्ये आपण UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला. त्या भागामध्ये आपण डॉक्टर ओंकार यांचा प्रवास कसा सुरू झाला, शालेय जीवन त्यांचं कसं होतं, ते जिथे जन्मले तिथल्या त्या मातीचा, तिथल्या संस्काराचा परिणाम त्यांच्यावरती कसा झाला हे आपण जाणून घेतलंय. पण UPSC परीक्षेतील त्यांच्या अभ्यासाची पद्धत, त्यामध्ये लाभलेलं मार्गदर्शन, या परीक्षेमध्ये त्यांना कुणाकुणाची साथ मिळाली याविषयी जाणून घेणार आहोत आजच्या या भागात. तर आता वेळ वाया न घालवता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
1: UPSC चा अभ्यास, तुम्ही सांगितलं की त्याला एक व्यवस्थित प्लॅन लागतो, त्याच्याशिवाय माणूस सक्सेस होत नाही. तर हा जो तुमचा प्लॅन किंवा दैनंदिन उपक्रम, दिनचर्या कशी होती?
2: सर, गेल्या 4-5 वर्षामध्ये दिनचर्यात बरंच बदल घडलेला आहे. पण एक ऑन एन ॲव्हरेज जर मी सांगायचं म्हटलं तर मी जरासं लेट रायझर आहे. म्हणजे रात्री 1-2 वाजेपर्यंत माझा व्यवस्थित अभ्यास होतो. पण UPSC च्या परीक्षेमुळे मला ते बदलावं लागलं स्वतःला. पेपर 9:30 सुरू होतो, त्यामुळे मग मी स्वतः काही काळ सकाळी लवकर उठणे, लवकर म्हणजे 6-7 दरम्यान, आणि जिम कंपल्सरी करणे, म्हणजे काही झालं तरी जिमला जाणे, हे फॉलो करत होतो. त्यानंतर येणे आणि मग एक मॉर्निंग स्लॉट, आफ्टरनून स्लॉट आणि इव्हनिंग स्लॉट, असे 3 स्लॉट होते. म्हणजे 24 तास माझे मी 8-8 तासांमध्ये विभागले होते. 8 तास झोप, 8 तास अभ्यास आणि 8 तास इतर, म्हणजे बाकीचे सगळे कार्य. 8 तास कंपल्सरी झोप पाहिजेत, झोप नाही तर रिचार्ज होणार नाही माणूस. त्यामुळे मग ऑन एन ॲव्हरेज 8 तासाचा अभ्यासाचं शेड्यूल असायचं. मग ते 3 ह्याच्यात डिवायडेड होतं, सकाळचे 3 तास, दुपारचे 2 आणि संध्याकाळचे 3, असं त्याचं डिव्हिजन होतं.
1: अच्छा, प्री साठी मटेरियल गोळा करणं हे कसं केलं तुम्ही?
2: सर, मी कुठलाही कोचिंग घेतलं नाही, मी 3 टप्प्यांसाठी कधी क्लास नाही लावला. पण ते कसं होतं की 2021 जेव्हा मी तयारी सुरू केली तर तेव्हा इंटरनेटवर बऱ्यापैकी सुविधा सगळ्या अवेलेबल झालेल्या आहे. आणि तेच एक कारण होतं की मी, मला वाटलं की 2 लाखाची फी भरून क्लास लावायची गरज नाही, कारण की इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे.
1: त्या क्लासच्या तोडीचं इंटरनेट उपलब्ध आहे?
2: आहे आहे आहे. क्लासमध्ये काय करतात तर फक्त शिकवतात. म्हणजे मी अजूनही सांगतो, क्लास कोणी लावावा तर ज्याला वाचलेलं समजत नाही, की ज्याला असं वाटतं की कुणीतरी मला समजवलं तरच समजेल, त्यांच्यासाठी क्लास सिस्टीम आहे. मला वाचलेलं कळत होतं ना, म्हणजे जे पुस्तकात लिहिले ते समजत होतं, जे पुस्तकात नाही ते ऑनलाईन टाकायचं, बघायचं किंवा गुगल करायचं. सोशल मीडियाचा भयंकर वापर केला आणि सोशल मीडियावर जे काही फ्रीली अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते वापरूनच मी अभ्यास केला. त्यामुळे जे अडचण जात होता, जसं इकॉनॉमीचा विषय, कारण का कधी आपण शाळेत म्हणजे अजिबातच शिकलं नव्हतं इकॉनॉमी काहीच, तसं ज्योग्राफीचे जे व्हिज्युअलायझेशन असतं, डोंगर नद्या वगैरे घेतले, हे चांगलं कळायला लागलं. UPSC ने डिफाईन केलेला आहे सिलेबस, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिका असतात PYQs, तर ते सिलेबस आणि आपली पुस्तकं ठरलेली असतात ते.

0: त्यांचं रिव्हिजन आणि टेस्ट देत राहणे हाच प्रिलिमसाठी अभ्यास होता.
1: सर तुम्ही प्री पास झाल्यानंतर मेनला गेला, मेनच्या तयारीसाठी लिखाण असतं भरपूर, तर त्याची तयारी कशी केली तुम्ही?
0: सर याचं उत्तर द्यायच्या आधी मी फक्त एक पार्श्वभूमी छोटी सांगतो की मी पहिले दोन अटेम्प्ट प्रिलिम्स माझे क्लिअर नाही झाली.
1: अच्छा.
0: पण हे होतं की प्रिलिम्स फक्त क्वालिफाईंग एक्झाम असते, त्याचे मार्क काउंट होत नाहीत अंतिम निकालामध्ये, त्यामुळे प्रीपेक्षा जास्त वेळ मी कायम लिखाणावरच फोकस केलेला आहे. म्हणजे 2021 पासून मी लिहितच होतो सारखं, तर त्यामुळे मला रायटिंगवर विश्वास होता. मग मेन्समध्ये कसं असतं की 2023 मी पहिल्यांदा मेन्सला अपियर झालो सिव्हिल सर्व्हिसेसच्या, तर त्यावेळी जेव्हा मी पहिल्यांदा मेन्स होती आणि 2.5 महिनेच फक्त कालावधी होता आणि 9 पेपर असतात डिस्क्रिप्टिव्हचे, 2.5 महिन्यांमध्ये 9 पेपर म्हणजे शक्य नसतं ते एवढं करणं. तर मग त्याचं विभाजन ते कसं होतं, तर आधीच म्हणजे बऱ्यापैकी कव्हर करून ठेवलं मेन्सला जे लागतं ते आधीच बऱ्यापैकी कव्हर केल्यामुळे त्या 2.5 महिन्यांमध्ये जास्त त्रास नाही झाला. पण त्यावेळी मग तुमचा अभ्यासाचा कालमर्यादा फक्त वेळ कमी असल्यामुळे ते 12 तास जातात, म्हणजे 8 ते 10 तास मी मगाशी म्हटलो ते तसं नाही राहत, मग ते मिनिमम 10 तास असतं, 12 च्या वर जातच, 10-12 तासांच्या वर ते 2.5 महिन्याचा काळ जातो. आणि तिथं म्हणजे फक्त लिखाण, ज्या तुम्ही आधी नोट्स बनवलेले असतील मेन्ससाठीच्या, तुमच्या ऑप्शनल असेल, ज्याचा प्रीमध्ये काही उपयोग नसतो पण मेन्समध्ये ऑप्शनलचे 2 पेपर असतात, तर हे मेन्समध्ये सगळं रिवाईज करणे अपडेट करणे हे त्या 2.5 काळ आणि टेस्ट लिहिणे भरपूर. तो मेन्स आधी म्हणजे एवढंच केलं, मेन म्हणजे लिहिणंच.
1: परीक्षा आधीच तुम्ही मेनची तयारी करून ठेवली होती?
0: हो, म्हणजे बऱ्यापैकी झालेली. एथिक्स आणि एसे असे जे 2 पेपर आहेत यूपीएससीचे त्याची तयारी माझी सगळी प्रिलिम्सच्या आधी झालेली.
1: मेन पास झाल्यानंतर जी मुलाखत असते यासाठी तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन घेतलं तर त्याचा उपयोग होत नाही, ते स्वतःलाच उमगावं लागतं, स्वतःच करावं लागतं. तर हे स्वतः करण्यासाठी मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली?
0: सर यूपीएससी ना मुलाखतीला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणते आपण, म्हणजे असं बोलचाल की भाषा मी आपण त्याला मुलाखत म्हणतो, इंटरव्ह्यू म्हणतो, पण ती व्यक्तिमत्व चाचणी असं लिहून येतं त्याचं, त्यात लिहिलेलं आहे त्यांनी. त्यामुळे हे एक माहिती होतं आपल्याला, म्हणजे ते यूपीएससी कम्युनिटी ह्याची आयडिया आहे की ती पर्सनॅलिटी टेस्ट असते, ती प्रश्न उत्तर नसतात, ती चर्चा असते. आणि त्या पर्सनॅलिटी टेस्टला ना तुम्ही असे 2 आणि 3 महिने पुस्तक वाचून नाही अभ्यास करू शकत. आता मी सौभाग्याने मला लगेच मेन्स झाल्या म्हणजे पहिले मेन्स लिहिली आणि मला माहिती होतं की मेन्स क्लिअर करतोय मी. माझा एक मित्र आहे त्याला मी प्रिलिम्स आमची जेव्हा क्लिअर झाली त्याला म्हटलेलं की ब्लेझरचा कलर डिसाईड कर, मेन्स तर निघणार आहे आपली. कारण आम्हाला रायटिंगवर विश्वास होता, ती मेन्स निघाली, मेन्सला मार्कही चांगले होते. मग पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो, तर जेव्हा मग ते इंटरव्ह्यूच्या प्रिपेरेशनमध्ये सुरुवातीला होते, पहिलाच इंटरव्ह्यू होता, त्याचा दडपणच जास्त, कारण इंटरनेटच्या काळात मॉक इंटरव्ह्यू शेकडोनी अवेलेबल असतात. मग तिथं ते इंटरनेटच्या साठी काहीही प्रश्न विचारतात, आधी वाटायचं की असंच असतंय काही, हे असलं म्हणजे काही एवढा दर्जाहीन इंटरव्ह्यू असतोय काय यूपीएससीचा, तर ते तसं नाही. हे मग त्यासाठी कुणाचं असं स्पेसिफिक मार्गदर्शन आहेच नाही त्या काळ, म्हणजे 2024 साली जेव्हा पहिल्यांदा इंटरव्ह्यूला 23 ची परीक्षा पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो, त्यावेळी दिल्लीला गेलो आणि दिल्लीत मॉक इंटरव्ह्यू असतात, फ्री ऑफ कॉस्ट असतात ते, तिथं ते तुमची फी घेत नाहीत. मग तिथं मॉक इंटरव्ह्यू दिले, मित्र होते त्यांच्याबरोबर डिस्कशन वगैरे करायचो, त्यातून असं म्हणजे आमचा एक चांगला ग्रुप झालेला 10-12 जणांचा, आज ते सर्वच्या सर्व सिलेक्टेड आहेत सगळे. तर आम्ही सगळे म्हणजे जो आमचा ग्रुप होता, तर आम्ही डिस्कशन करायचो रेग्युलरली. मग इंटरव्ह्यूला कसं असतंय की ओपिनियन खूप जास्त महत्वाचं असतं तुमचं, की ते हे नाही विचारणार की जर तुझं मूळ गाव सातारा आहे तर सातारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ सांग, समुद्रसपाटीपासून किती उंचीवर सातारा आहे, हे असले प्रश्न नाहीत. तू जर सातारा आहे तर मग साताऱ्यात लहानपणापासून तू काय अडचणी बघितल्या, तुला जर साताऱ्याचं उदय जिल्हाधिकारी केलं तर तू कुठल्या 3 गोष्टींवर काम करशील, ह्या प्राथमिक गोष्टी. किंवा ओपिनियन इन जनरल, आता त्याकडे आंदोलन वगैरे दिल्लीत वगैरे सुरू होत, ह्याबद्दल तुझं काय मत आहे, MSP जे ते आपण लिगलाइज केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे शासनाने, महाराष्ट्रात एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या कशा सोडवायच्या, ऍज अ पशुवैद्यक डॉक्टर तू कशी मदत करू शकशील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करायला, हे सगळं ओपिनियन आहे. इथं तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होते की तुम्ही फक्त वाचलेलं आहे की तुम्ही का त्याच्यावर तुमचं चिंतन मनन झालेलं आहे, हे ऍक्च्युअल तिथं टेस्ट होतं. आणि हे ना ग्रुप डिस्कशनमध्ये आम्ही सगळे एकमेकांना प्रश्न विचारायचो, ह्यातून ते तयार होतं की आता माझं ओपिनियन फॉर एक्झाम्पल एका गोष्टीवर, आता MSPचं उदाहरण घ्या, माझं ओपिनियन एवढं व्यवस्थित नाही कारण का माझं शेतीचं बॅकग्राऊंड नाही, पण माझे काही मित्र शेतकरी होते, एकाचं म्हणणं होतं की नाही MSP लिगलाइज केलं पाहिजे का, कारण का त्याचे वडील शेतकरी होते, त्यांनी समस्या बघितलेल्या शेतीच्या. मग मला ती एक बाजू कळते, वर्तमानपत्र वाचून बघून कळत नाहीत गोष्टी, लिव्ड एक्सपिरियन्स नावाचा एक प्रकार असतो, तो त्याच्या घरची आठवण किस्सा सांगायचा, त्यातून मला कळायचं ओके ही लोकांची भावना असते. हे मी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. एक प्रश्न सांगतो, ऍक्च्युअली इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलेला, ह्याची तयारी नव्हती गेली मी, त्यांनी मला काय विचारलं की चेअरपर्सन होते डॉक्टर शीलवर्धन सर निवृत्त IPS, त्यांनी विचारलं की अकॉर्डिंग टू यू शुड महाराष्ट्र बी बायफर्केटेड ऑर ट्रायफर्केटेड, बिकॉज महाराष्ट्र इज अ व्हेरी बिग स्टेट फॉर ऍडमिनिस्ट्रेशन, महाराष्ट्राचं दुभाजन विभाजन किंवा त्रिभाजन करावं की नको, तुम्हाला काय वाटतं? तर ह्याचं मी उत्तर दिलं की सर माझ्या मते महाराष्ट्राचं त्रिभाजन झालं पाहिजे. आता कुठल्याही मराठी माणसाला हे उत्तर पाटणार,

0: म्हणजे मी स्वतः आता तरी ती मागणी पूर्णच गेली, पण जेव्हा शाळेत आम्ही मोठा होत होतो 2014-15 पर्यंत वेगळ्या विदर्भाची मागणी तीव्र होती, म्हणजे चांगली होती महाराष्ट्रात. दशकाभरामध्ये ती कमी झालेली दिसते आपल्याला. पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळे माझंही तेच होतं की नाही, महाराष्ट्र तुकडेच नाहीच झाले पाहिजेत, महाराष्ट्र एकसंधच राहिला पाहिजे. मग ते आपले काही 106 हुतात्म्यांचं बलिदान हे माहिती होतं. पण मी जेव्हा नागपूरला गेलो, मग तेच माझे मित्र जेव्हा गडचिरोलीचे मित्र मिळाले भेटले, त्यांचं म्हणणं नव्हतं की महाराष्ट्र वेगळा करा, पण मी आपलं त्यांच्यावर त्यांच्या घरी गेलो, तो भाग फिरलो सगळा कॉलेजला असतानाच, तर मला एक गोष्ट जाणवली. आपला एक दृष्टिकोन मुंबईकडे बघायचा आणि भंडाऱ्याच्या माणसाचा मुंबईकडे बघायचा दृष्टिकोन, हा जमीन आसमानाचं अंतर आहे. तुम्हाला मुंबई तुमची वाटते, त्या लोकांना मुंबई अजिबात त्यांची वाटत नाही, त्यांना पुणे ते त्यांचं वाटत नाही. कारण का कुठलाही तिकडचा माणूस जेव्हा पुण्यात येतो तेव्हा त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होतच भाषेवरून म्हणा हे आपण फेस नाही करत. आपण जेव्हा पुण्याला जातो ते पुणेही तुमचंच आहे, मुंबई तुमचीच वाटते तुम्हाला. त्यांना ना ते खूप लांबच्या गोष्टी वाटतात. तेव्हा कळलं की ज्या राज्याची राजधानी एवढ्या लांब आहे ते राज्य, म्हणजे ठीक आहे ऍडमिनिस्टर कराल तुम्ही कशा तरी प्रकारे, पण जे मनांमधलं अंतर आहे ना, की त्यांना ते मुंबई जर जे राजधानी आपली वाटत नसेल तर मग कसं आहे. नागपूर त्यांना खूप जवळच वाटतं. हे मी उत्तर दिलं, कारण म्हणजे तुम्ही उत्तर काहीही द्या की ठीक आहे महाराष्ट्राचे तीन तुकडे करा असं जरी मी म्हटलं, मी जे कारण दिलं ते मला वाटतं त्यांना जास्त पटलं. मी म्हणत होतो की हे माझे अनुभव होते की असं कुठं वाचून नव्हतं, मी कुणाचं ऐकून नव्हतं आलो. मला असं वाटत होतं की तिकडच्या लोकांबद्दल बोलल्यानंतर की त्यांना नाही मुंबई आपली वाटत, त्यांना नाही ते जवळच वाटत. मग त्यांना जे जवळच वाटतंय, ऍडमिनिस्ट्रेशन तर चांगलं होईलच की जेव्हा राजधानी जवळ असते तेव्हा चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन निश्चित होईल, गव्हर्नन्स चांगला होईल, डीप रुटेड म्हणजे ग्रासरूट लेवलला पोहोचेल, त्यांच्या दाराशी पोहोचेल प्रशासन. पण त्यापेक्षा जास्त हे जे ह्युमन इंटरॅक्शन ते, आणि ते मला वाटतं ते सरांना जास्त आवडलं, तर मला मार्कही त्यावेळी चांगले आले इंटरव्ह्यूला.
1: हे कुठल्याही पुस्तकामध्ये वाचायला मिळणार नाही, परंतु अनुभवातून शिकायला मिळालं. सर, तुम्ही 4-5 वर्ष तयारी करत होता, बरेचसे चढ उतार येत होते, तर या प्रवासामध्ये सर्वात कठीण काळ कोणता आणि त्यातून तुम्ही स्वतःला कसं सावरलं?
0: सर्वात कठीण काळ असा एकदा नाही तर दोनदा येऊन गेला. म्हणजे मी म्हटलं मगाशी की 2021 आणि 2022 अशा दोन प्रिलिम्स मी पास नाही होऊ शकलो. पहिल्यांदा जेव्हा मी फेल झालो त्यावेळेसच सगळेच अख्खं कुटुंब मी घरी होतो त्यावेळी, म्हणजे शॉक झालं की कसं काय आपण अभ्यास तर एवढा केलेला आहे आणि दोन प्रश्नांमुळे काहीतरी राहिलं, दोन तीन प्रश्नांमुळे. म्हटलं यार खूप अवघड, आणि हे माहीत नसतं ना युपीएससीचं, ती कमालीची गोष्ट ही आहे की तुम्हाला कळतच नाही की तुम्ही किती मार्कांनी राहिला, ते एका वर्षानंतर कळत. मी थोडासा राहणं राहिलो की खूप मोठे मार्जिन राहिलो हे कळत नाही. पण त्यावेळी मग घरच्यांनी साथ दिली की कर अजून एक वर्ष घे, एक वर्ष नाही झालं. पण मी मग त्यानंतर अजून जीव लावला 2022 म्हणजे भयंकर अभ्यास केला, पण मी 22 प्रिलिम्स नाही पास होऊ शकलो. मग म्हटलं यार हे कदाचित हे क्षेत्र नाही आपल्यासाठी, आपण काहीतरी दुसरं बघितलं पाहिजे. आणि 22 झाल्यानंतर मग ऍक्च्युअल ती जेव्हा प्रिलिम्स नाही क्लिअर करू शकलो मी, तेव्हा डिप्रेशन नावाचा काहीतरी प्रकार मी जवळून बघितलं. की मग तेच कारण ते कारण मित्रांच्या आयुष्य पुढे गेली आणि आपण तर सगळ्यात हुशार होतो, आपलं असं कसं काय झालं, मी मागे कसं काय राहिलो, आता हे सहनच होत नव्हतं. मग त्यावेळी परत तेच माझ्या प्रोफेशननी मला जर वाचवलं, मित्रांनी सोबत दिली आणि सगळ्यात मेन घरच्यांना जो विश्वास दाखवला त्या काळात त्याच्याच मुळे त्यानंतर पुढचं हे झालं. म्हणजे मी सोडलेलंच 2022 नंतर मी युपीएससीला रामराम ठोकलेला, पण म्हटलं की अरे एवढं 2 वर्ष आपण दिलेली आहेत तर अजून करू. वडीलच म्हणायचे की तू करणार हे मला विश्वास आहे, त्यामुळे तू काही कर हे सोडू नको, तुला वाटतंय आता म्हणजे ब्रेक घे पण हे सोडू नको. 23 पण तेच आई वडिलांच्या पुण्यामुळे वगैरे 23 प्रिलिम्स निघाली, मेन्स निघाली, इंटरव्ह्यूला पोहोचलो आणि माझं सगळं चांगलं गेलेलं. मेन्सचे 9 च्या 9 पेपर माझे उत्तम गेलेले, इंटरव्ह्यू तर उत्कृष्ट म्हणावं असं इंटरव्ह्यू गेलेला. आणि म्हटलं की आपलं यादीत नाव येणार 100%, आपण यावर्षी सिलेक्शन आहे आपलं. त्यावेळी नाही झालं सिलेक्शन, 9 मॅच फाउंड परत. त्यावेळी ते कुठं माझ्यासाठी नाही, म्हणजे मी तरी थोडीशी तयारी होती माझी, ते कुटुंबासाठी खूप वाईट काळ होता. म्हणजे जसं मला आईसारखी रडायची की हुशार पोरग होतं असं एवढी वर्ष चालली वाया जात आहे काय, त्यांना जास्त चिंता वाटायला लागली. तरी मग विचार केला आता काय करायचं, की आता गेलं तर आहे की बेहतर माहिती आहे की प्रोफेशनल बॅकअप तर आहे मला, की असं नाही की अर्थार्जनासाठी मला कष्ट करावे लागतील असं काही विशेष नाही, चांगली नोकरी मिळेल, उत्तम पैसे कमवेन मी क्वालिफिकेशनमुळे. पण मग हे काय आपलं स्वप्नाचं काय. मग त्यावेळी परत वडील म्हणाले अजून 1 वर्ष लागते. मग त्यानंतर मग 2025 परत अभ्यास केला, त्यावेळी मी पहिल्यांदा कोल्हापूरला आलो आणि मग इथं जे सेंटर आहे प्रियाईस ट्रेनिंग सेंटर इथं 2025 मी अभ्यास केला. मग त्यावेळी म्हणजे असंच ठरवलं की नो स्टोन अनटर्न्ड जो प्रकार असतो, जेवढं करता येईल सगळं करायचं, काहीच सोडायचं नाही युपीएससाठी. आधी कसं होतं की माझा विश्वास जास्त याच्यावर होता की अनालाइज करणार, पाठ नाही करणार. पण म्हटलं नाही युपीएससी डिमांड आहे पाठ करायचं, मी पाठ करणार, मी सगळं करणार. मग 2025 तसं झालं. म्हणजे फॉरेस्टचा कट ऑफ हा जास्त असतो, प्रिलिम्स कॉमन असते सिव्हिल सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिससाठी. फॉरेस्टचा कट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसपेक्षा फॉर एक्झाम्पल 200 मार्कांची प्रिलिम्स असते, 200 पैकी जर सिव्हिल सर्व्हिसेसचा कट ऑफ 90 मार्क लागत असेल तर तो फॉरेस्टचा कट ऑफ 105-110 मार्क लागतो. तर ह्याच्या आधी कधी सिव्हिलचाच आपला कट ऑफ निघाला नव्हता, मग फॉरेस्टचा कसा निघणार. पण 2025 पहिल्यांदा फॉरेस्ट सर्व्हिसचा कट ऑफ निघाला, 110 च्या वर मला मार्क येत होतो 200 पैकी. जे मार्क मला आधी

0: 80 रेंजमध्ये होते, ते मी डायरेक्ट 30-35 मार्क माझे वाढले 2025 ला. त्यामुळे मग कोल्हापूरनं मला सक्सेस दिलेला ऍक्च्युली. त्यामुळे ह्या शहरावर माझं विशेष प्रेम आहे, कारण मग त्यावेळी मी पूर्ण 2025 सालातच मी दोन इंटरव्ह्यू दिले, सिव्हिल सर्व्हिसेस, फॉरेस्ट सर्व्हिसेस दोन्ही. परत सिव्हिल सर्व्हिसेसचं काय कारण म्हणून त्यात हे झालं, पण फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये ऑल इंडिया रँक 30.
1: छान सर. तुमचे लहान बंधू कायद्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांचा एकंदरीत विचार म्हणा, त्यांचा अभ्यास म्हणा, आणि इनडायरेक्टली मार्गदर्शन किंवा प्रेरणा ही तुम्हाला कशी मिळाली? कारण लहान भावाकडून तसं मार्गदर्शन प्रेरणा मिळत नसते, म्हणून म्हणतो इनडायरेक्टली तुम्हाला कशा प्रकारे मिळाली?
0: सर तो भाऊ नाही, माझा मित्र आहे तो. म्हणजे 2 वर्षाचं अंतर आहे आमच्यात, आणि 2 वर्ष काही जास्त अंतर नसतं. आम्ही त्यामुळं एका वयोगटाचं असल्यासारखंच आम्ही वाढलेलो आहे. काय अशा काही गोष्टी असतात की ज्या तुम्ही ना मित्रांना शेअर करू शकता, नाही वडिलांना शेअर करू शकता. तर त्या सगळ्या गोष्टींना म्हणजे पर्सनल जे काही फक्त रोजच्या अभ्यासात जे काही मला असं रोज अप्स अँड डाऊन्स आपण ज्याला म्हणतो, तर ते रोज येतात युपीएससीच्या जर्नीमध्ये. तर तो कायम असायचा ऐकायला की दादा तू काही सांग, मी काही ऐकतो. ठीक आहे, तो युपीएससी मधला नव्हता, पण त्याला एवढं कळत होतं की दादाची क्षमता आहे, दादा करेल. फक्त तो ऐकायचा. एक काळ असा असतो की आपल्याला फक्त ऐकणार लागतं कोणतरी. ही वॉज व्हेरी गुड लिसनर. मी जे काही सांगायचो ते म्हणजे एकदम बारकाईने ऐकायचं, आणि आता एवढंच म्हणायचं की काही होऊ दे, तुझं होणारच आहे. त्यामुळे तू कितीही टेन्शन तुला आता आलं, उद्या जाईल, पण ते होणारच आहे. पण त्याचा जो विश्वास आहे की अरे एवढा विश्वास कसा ठेवतो माझ्यावर की त्याचं तुझं होणारच आहे, आज नाही झालं प्रत्येक म्हणजे अवतीभोवती म्हणजे हे जे पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये जे होतो ना मी, त्यात भावाचा विशेष रोल आहे. कारण का त्याने म्हणजे खूप वाईट फेस बघितलेला आहे माझा की मी आता आई वडिलांसमोर रडू नाही शकत, मी घरातला मोठा मुलगा आहे. मित्रांसमोर तर कधीच रडलो नाही, तर ते तर फारच वेगळं आहे. मी भावासमोर रडलेलो पण आहे, पण मोठ्या भावासांना जरा प्रॉब्लेम वाटायचं की आपण लहान भावासमोर कसंही करू शकतो, पण त्यानं तेवढं एक कम्फर्टची एक ती स्पेस आमच्यामध्ये होती. मी त्याच्यासमोर म्हणजे किती वेळा रडलेलो आहे की नाही यार नाही होत ते होतं सोडून, पण तरी तो त्याने खंबीरपणे उभं राहायचं. आता काहीही होऊ दे, आपल्याला हेच करायचं आहे, तू हेच कर. आता त्याला जॉब लागला, म्हटलं तुला काही जॉबची अडचण नाही. त्यांनी जे म्हणजे जो विश्वास दाखवलेला आहे माझ्यावर वाईट काळामध्ये, त्यासाठी तो म्हणजे त्याचा रोल खूप जास्त महत्वाचा आहे.
1: सर आजच्या काळामध्ये अनेक तरुण युपीएससीचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना तयारी सुरू करण्यापूर्वी कोणत्या 3 गोष्टी तुम्ही नक्की सांगाल?
0: सर पहिली गोष्ट जी तुम्ही कुठल्याही स्तरावर जर ठरवत असाल की युपीएससीचं, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असाल किंवा झालेलं असाल तुमचं, जर तुम्ही ठरवत असाल की मला युपीएससी करायचं, तर पहिली गोष्ट आहे आत्मपरीक्षण की तुम्ही ह्या परीक्षेसाठी कॅपेबल आहात की नाही. कारण की जसं मी मागे सांगितलं ही परीक्षा खूप जास्त गोष्टी डिमांड करते तुमच्याकडून. ही परीक्षा बुद्धिमत्तेची चाचणी नाही, पण हे तितकंच खरं आहे की बुद्धिमान नसाल तर ही परीक्षा क्लिअरही नाही करू शकणार. म्हणजे ही फॅक्ट आहे. दरवर्षी 1000 लोक जे सिलेक्ट होतात, आता मी खूप लोकांना भेटलो या काळात, एकही तुम्हाला कमी बुद्धीचा माणूस भेटणार नाही, शक्यच नाही. पण जे काही बुद्धिमान आहेत ते सगळे सिलेक्ट होतील का? तर तेही नाही. मग ती पहिली गोष्ट, तुम्ही बुद्धिमान तर पाहिजेच, वरून तुमची कष्ट करायची तयारी पाहिजे. कष्ट म्हणजे मानसिक कष्ट, कॅपेबिलिटी ही परीक्षा क्लिअर करायची. दुसरी गोष्ट आहे तुमच्या कुटुंबाची तयारी. कारण कसं आहे, जसं माझ्या बाबतीत झालं आणि अशा अनेक लोकांच्या बाबतीत होतं, म्हणजे युपीएससीचं स्टॅटिस्टिक्स पण असं सांगतं की मेजॉरिटी जनता ही 4th अटेम्प्टमध्ये क्लिअर होते. पहिल्या अटेम्प्टमध्ये फक्त 10% पेक्षा कमी, 8-10% लोक फक्त 1st अटेम्प्टमध्ये क्लिअर करतात. जनरल कॅटेगरीला 6 अटेम्प्ट असतात. म्हणजे एकूण तुमची साधारण 3-4 वर्ष द्यायची तुमची तयारी पाहिजे. 3-4 वर्ष काहीही न कमावता आई वडिलांची तयारी पाहिजे की तुम्हाला तोपर्यंत ते फायनान्शियली सस्टेन करू शकतील. ती सगळ्यात मोठी. मग नंतर पैसे कमी पडतात, मग दुसरं काहीतरी कारणाने तुम्हाला हे करावं लागतं. कारण का पैसे लागतात त्या तयारीला, खरंच पैसे लागतात. जर क्लास वगैरे केला तर खूप जास्त, क्लास नाही केला तरी चांगले पैसे लागतात. तर ती तयारी पाहिजे. ह्या 2 गोष्टी मला मुख्यत्वे अशा वाटतात की हे पाहिजेतच युपीएससी करायच्या आधी तुमच्या.
1: सर तुम्ही आता सांगितलं की बुद्धिमत्ता गरजेची आहे, तर यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता महत्वाची की सातत्यपूर्ण मेहनत महत्वाची?
0: सर खरं तर दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, पण जर मला यातली एक निवडायची असेल तर मी कधीही मेहनतच निवडणार, कधीही. कारण का बुद्धिमान माणसाने जर कष्ट नाही घेतले, म्हणजे त्याच्यावर काम नाही केलं ना स्वतःवर, तर त्याच्या आयुष्यात म्हणजे अयशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण मेहनती माणूस कधीच आयुष्यात अयशस्वी होऊ शकत. म्हणजे मेहनतीची ती गोष्ट एक चांगली की तुम्ही म्हणजे टाकलं ना इनपुट, एफर्ट घेतलं ना त्याचा रिझल्ट येतो. त्यामुळं बुद्धिमत्ता गरजेचीच आहे, पण म्हणून त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला गोष्टी सहजासहजी मिळतील. ती गरज आहे, पण त्यासाठी सातत्य म्हणजे भयंकर जास्त गरजेचं आहे.
1: सर तुम्ही 2020 पासून या क्षेत्राकडे वळलात, तर तुमच्या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहिल्यानंतर स्वतःला कोणत्या एका गोष्टीसाठी सर्वाधिक धन्यवाद द्यावा असं वाटतं तुम्हाला?
0: स्वतःला धन्यवाद देण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबाचाच ऋणी अखंड. कारण का जर आई वडील भाऊ नसतात तर मी हे काहीच करू शकलो नसतो. कारण का जेव्हा जेव्हा मी फेल झालेलो या एक्झाम मध्ये, तेव्हा तेव्हा त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, आई रडत होती पण तरी तिने विश्वास ठेवत होती. आणि त्यांच्यामुळेच मी म्हणत होतो मी दुसरं काहीतरी करतो, ते म्हणजे नाही हेच करायचं. मग त्यामुळे स्वतःला धन्यवाद देण्यासारखं काहीच नाही, मला जे काही आहे ते कुटुंबालाच आहे.
1: तर शेवटी जाता जाता युपीएससीचे स्वप्न पाहणारे आपले बरेचसे विद्यार्थी आहेत, तर या सर्वांसाठी

0: करण्यासाठी तुम्ही काय प्रेरणादायी संदेश द्याल?
1: जे लोक यूपीएससीचं ऍज अ करिअर म्हणून विचार करतायत, त्यांना मला एक गोष्ट सांगायची की जर तुम्ही शाळेमध्ये असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की प्रशासनात वगैरे जावं, तर आत्ताची एक गोष्ट आहे की ती म्हणजे क्युरियस राहा कायम. इंटरनेटच्या काळात काय झालंय की आपण ना म्हणजे माहिती एवढ्या सहजासहजी उपलब्ध आहे ना की आता आपण ऍक्टिव्हली कुठली गोष्ट शोधत नाही. त्यामुळे क्युरिओसिटी मला वाटतं खूप जास्त इम्पॉर्टंट गुण आहे की ज्याच्यामुळे ना तुम्ही सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ शकता, हे शालेय आणि एक महाविद्यालयीन जीवनामध्ये. आणि अजून एक त्या पलीकडे की स्वतःला ना असं बंदिस्त ठेवू नका कुठलेच की मला तर मला यूपीएससी करायचंय तर मग मला कॉलेजच्या अभ्यासक्रमाशी देणं घेणं नाही, असं नसलं पाहिजे. कॉलेजच्या अभ्यासक्रमावरच तुमचं यूपीएससीचं सगळं जे काही ते करिअर बिल्ड होणार आहे. त्यामुळे भले तुमचं यूपीएससी एम असेल तरी हे विसरू नका की जे पण शिक्षण घेताल ते म्हणजे प्रामाणिकपणे घ्या, त्यासाठी कष्ट करा आणि स्वतःच्या म्हणजे तुमच्या मेंदूच्या खिडक्यात ना कायम उघडं ठेवा. त्यासाठी एक बेसिक म्हणजे जे मी असं प्रत्येकाला सांगतो ते म्हणजे दररोज न चुकता वर्तमानपत्र वाचा. बाकी काहीही नाही केलं तर चालेल, मोबाईल नसेल तर काही बिघडणार नाही तुमचं, पण जर न्यूज पेपर नाही वाचला तर आयुष्यात म्हणजे लॉंग टाइम नुकसान जास्त होईल. त्यामुळे ह्याच गोष्टी क्युरियस राहा आणि वर्तमानपत्र वाचा.
0: सर तुम्ही अगदी बालपणापासून तुमचं शालेय शिक्षण कॉलेजमधील जीएस आणि अभ्यासाचं अगदी दिलखुलास मनमोकळेपणानं गप्पा मारल्यात, इथपर्यंत प्रवास सांगितला, याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला भावी आयुष्याबद्दल आणि प्रशासकीय सेवेबद्दल खूप खूप शुभेच्छा. सर
1: आपणही मला एवढ्या मनमोकळेपणाने संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूरचा मी मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आत्ताच आपण यूपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि शेवटचा आपण ऐकला. तर फ्रेंड्स, डॉक्टर ओंकार यांचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके. आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आता आपण ऐकलात कार्यक्रम युवावाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:57 झाली आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 ऐकणार आहोत इंग्लिश बातम्या. दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:05 ते 12:00.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: हाय, मी शर्वरी.
5: नमस्कार, मी रोहित.
6: मी सुखदा.
7: आणि मी रेवा.
8: आम्ही खूप भांडतो,
9: आम्ही चर्चा करतो,
10: आम्ही गप्पाही मारतो,
11: आम्ही मजा मस्तीही करतो.
9: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
12: आपुलकी आधार.
9: प्रत्येक मंगळवारी
13: 12:00 वनिता मंडळात
9: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपवर
13: आपुलकी या घरात.

0: Tomorrow, India is hosting the World Championships after 17 years. Shuttlers PV Sindhu, Lakshya Sen, Ayush Shetty, Satvik Sairaj, Ranki Reddy, and Chirag Shetty, Trisha Jolly, and Gayatri Gopichand will be leading the charge for the Indian contingent. And with that, we end this news bulletin.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाची सुरुवात करूया सोनू निगम आणि सौम्या राव यांनी गायलेल्या अब्बास टायरवाला यांच्या गीतानं. संदीप चौटा यांचं संगीत असलेलं हे गीत आहे दम या चित्रपटातलं.

सुरुवात करूया सोनू निगम आणि सौम्या राव यांनी गायलेल्या अब्बास टायरवाला यांच्या गीतानं. संदीप चौटा यांचं संगीत असलेलं हे गीत आहे दम या चित्रपटातलं.

कार्यक्रमात आता ऐकूया दूर का राही या चित्रपटातलं इर्शाद यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे किशोर कुमार यांनी.

0: किशोर कुमार आणि सुलक्षणा पंडित यांनी गायलेल्या या गीतासोबतच श्रोते हो गीत बहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: चित्रपट संगीताचा
2: का आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः कृष्णप्रसादोपाध्यायः. आदौ मुख्य वार्ताः. केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गम्मत चम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मित्रांनो, मला माहितीये तुम्हाला पावसात नाचायला, खेळायला आणि भिजायला खूप आवडतं, हो ना? मग आजचा हा कार्यक्रम तुम्हाला असाच पावसात चिंब भिजण्याचा आनंद देणारा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आले आहेत केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी.
1: माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींना श्रेया सोनटक्केचा मनपूर्वक नमस्कार. आम्ही केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत पावसाच्या सरी आनंदाच्या घागरी हा छोटासा संगीत कार्यक्रम. पाऊस हा सगळ्यांनाच आवडतो. पावसाचं निरागस स्वागत, चिमणीची गोड चिवचिव, आनंदाच्या सरी आणि निसर्गाच्या मनोहरी छटा उलगडणारी ही गाणे आम्ही तुमच्यासाठी सादर करायला आलो आहोत. तर सुरुवात करूया पावसाशी मैत्री करणाऱ्या गोडशा बालगीताने. पावसा पावसा येतोस का हे गीत सादर करणारे विद्यार्थी आहेत अक्षरा गोरे, शिवांश बिरादार, राजवंश गायकवाड, गार्गी पाठक, वैद्या गायकवाड आणि काव्या कुलकर्णी यांना तबल्याची साथ केली आहे कौस्तुभ चामणीकर यांनी, तर हार्मोनियमची साथ लाभली आहे समृद्धी कुलकर्णीची. तर ऐकूया बालगीत पावसा पावसा येतोस का.

निसर्गाशी मैत्री आणि प्रत्येक जीवावर प्रेम करण्याचा सुंदर संदेश देणारा यानंतरचं गीत चिवचिव चिवचिव चिमणी यातील सहभागी विद्यार्थी आहेत श्रीपाद मुदलियार, कल्याणी कुलकर्णी, शुभ्रा देशमुख, कस्तुरी चामणीकर आणि समृद्धी कुलकर्णी. तबल्याची साथ केली आहे श्लोक भाग्यवंत याने आणि हार्मोनियमची साथ केली आहे समृद्धी कुलकर्णी हिने. ऐकूया गीत चिवचिव चिवचिव चिमणी.

0: पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तो आनंद आहे, तो निसर्गाने दिलेला उत्सव आहे. कधी कधी पावसाची वाट पाहणं हाही एक सुंदर आनंद असतो. चला तर मग ऐकूया पाऊस आणि एका निरागस मुलीमधला हा गोड संवाद, आणि त्यानंतर अनुभवूया आनंदाच्या सरी बरसवणारं हे गाणं पाऊस आनंदी आनंद.
1: पावसा, ए पावसा, येतोस?
2: हो येतो ना, थोडी वाट बघ.
1: चालेल, आवडेल मला.
2: काय?
1: तुझी वाट पाहायला नक्की येशील ना?
2: हो तर, काय करशील मी आलो तर?
1: चिंब भिजेन, गिरक्या सुद्धा घेईन, तुझं गोड गाणं गाईन.
2: असं म्हणतेस? हा आलो.
1: तुला मी सांगितलं ना, तू आलास की मी

पावसाच्या सरी जेव्हा निसर्गाचं प्रेम घेऊन येतात तेव्हा प्रत्येक थेंब, प्रत्येक वाट आणि प्रत्येक क्षण सुंदर होऊन जातो. एवढा सुंदर की वाटतं पावसाने वरात काढली आहे की काय. तर ऐकूया ही एक सुंदर रचना, तुझ्या घरात तुझ्या दारात.

पाऊस जेव्हा धरतीला भेटायला येतो तेव्हा ती भेट फक्त ऋतूची राहत नाही, तर ती निसर्गाच्या सुंदर भेटीची गोष्ट बनते. आभाळातून बरसणारा पाऊस जणू सजन होऊन येतो आणि हिरव्या शालूने नटलेली धरती त्याच्या स्वागतासाठी सजनी बनून उभी राहते. या सुंदर भेटीत सरींचं तोरण, फुलांचा सडा आणि आनंदाची चाहूल आपोआपच दाटून येते. या निसर्गरम्य भावविश्वाला सुरांची सुंदर साथ लाभलेल्या आणखी एका सुरेल गीताने आपण निरोप घेऊया.

बालमित्र मैत्रिणींनो, पावसाच्या सरींनी जसं धरतीला नवं चैतन्य मिळतं, तसंच संगीतही आपल्या मनाला नवा उत्साह देतं. आमच्या छोट्याशा संगीत प्रवासाला आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमात गायन आणि वादन सादर केलं आमच्या केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी. आकाशवाणीचे आणि सर्व बालमित्र मैत्रिणींचे आम्ही ऋणी आहोत. पुन्हा भेटू अशाच एका सुरेल कार्यक्रमात. तोपर्यंत आमचा सगळ्यांचा नमस्कार.

मग काय मित्रांनो, पावसाच्या सरी आनंदाच्या घागरी हा केरळिया समाजम्स न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम तुम्ही ऐकलात. आणि खरंच पावसात चिंब भिजल्याचा आनंद मिळाला ना तुम्हाला मित्रांनो. या कार्यक्रमातली गीतं लिहिली आणि संगीतबद्ध केली होती या विद्यार्थ्यांच्या शिक्षिका वैशाली काळे यांनी. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग मित्रांनो, सादर करते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आज संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात लेकुरे उदंड झाली या विषयावर कीर्तनकार जानकीबाई पोद्दार यांनी केलेलं कीर्तन. 8:15 लोकसंगीत, 9:30 नाटकांचा अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम

0: आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. उद्या सोमवार अर्थात 17 ऑगस्ट 2026 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल 5:55 सकाळी 6:05 सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीक या कार्यक्रमात भातासाठी निळं हिरवं शेवाळ याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य याविषयी बोलतील डॉक्टर रुपेश पाटील. या कार्यक्रमाचा भाग पहिला उद्या प्रसारित होईल. परिसर या कार्यक्रमामध्ये 6:50 आपण ऐकाल पर्यावरण प्रदूषण आणि कायदा. सहभाग प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. 8:40 कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत यांचं. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 9:00 आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा लख लख चंदेरी ह्या कार्यक्रमामध्ये. 9:30 इंद्रधनुष्य ह्या कार्यक्रमात पावस पोस्ट डाकघराने केवळ 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून केलेला विक्रम याविषयी पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो 12:00 सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. हे कार्यक्रम याप्रमाणे. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 गीतबहार पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:40 1:45 भावधारा. दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 2:30 नादब्रह्म अंतर्गत पंडित VC रानडे यांचं व्हायोलिन वादन. हे होते आमच्या उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची उद्याची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 4:58 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:10 गीतबहार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणातील शेतीतील अनुभव. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये शेतकरी जयंत फडके यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. 8:15 हिंदी सुगम संगीत. 9:30 पब्लिक स्पीक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. श्रोते हो, तर आत्ताच आपण रूपरेषा ऐकली आमच्या आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. यानंतर 7:00 मराठीतून प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई उमा

कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं. त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील असं तंत्रज्ञान उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी म्हटलं आहे. COEP अर्थात पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. शासकीय निधी आणि खासगी कंपन्यांच्या मदतीने COEPच्या परिसरात 400 विद्यार्थिनी क्षमतेचं वसतिगृह बांधण्याची तसंच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींसाठी कमवा आणि शिका योजना सुरू करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. दीक्षांत समारंभात पदवीच्या 889 आणि पदव्युत्तर पदवीच्या 582 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर पदवीच्या 10 विद्यार्थ्यांना आणि पदव्युत्तर पदवीच्या 25 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली. गरीब रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा जास्त खर्च येत असेल तर तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मंत्रालयातल्या बैठकीत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. कोल्हापुरात गारगोटी इथं रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. दहीहंडी उत्सवाला युनेस्कोचं सांस्कृतिक वारसा प्रमाणपत्र मिळावं याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलंय. दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत परळ इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दहीहंडी आयोजक, पथकं आणि इतर संबंधित या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा सण साजरा करताना गोविंदांच्या सुरक्षेची तसंच पादचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं शेलार यांनी सांगितलं. मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांना त्यांच्या कौशल्याचं दर्शन घडवण्यासाठी स्पेनमध्येही पाठवू असंही ते म्हणाले. गेली अनेक वर्ष स्पेनमधून गोविंदांचं पथक दहीहंडीत सहभागी होत आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेला पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटिशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
पालघर

0: जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासनानं वाढदिवसाचा केक ज्या बेकरीतून मागवला होता त्या बेकरीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला के एल राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला. मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आज झालेल्या 18 वर्षांखालील फिबा आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेत चीनने कतारचा 118-66 असा पराभव केला. या स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त आज मध्यरात्रीपासून महापरीक्षणा अर्थात प्रदक्षिणेला सुरुवात होत आहे. यासाठी राज्यभरातून भाविकांचं आगमन होत असून राज्य परिवहन महामंडळानं खास बसेसची सोय केली आहे. त्र्यंबकेश्वर मार्गे जाणारी खासगी वाहतूक जव्हार मार्गे वळवण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना महाराष्ट्र सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा NHAIकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1840 कोटी 35 लाख रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यापैकी 596 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित केली गेली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेने आज आयोजित केलेल्या गणपती मूर्ती स्पर्धेत रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातल्या शाळांमधल्या 355 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत ईशान नेवरेकर याने पहिला, रुद्र गुरवने दुसरा तर ओम तोडणकरने तिसरा क्रमांक पटकावला. इतर 12 जणांना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली. वाराणसीहून मुंबईला येणाऱ्या विमान प्रवाशाकडच्या पिस्तुलातून चुकून गोळी झाडली जाण्याचा प्रकार आज वाराणसीच्या विमानतळावर घडला. या प्रवाशाने सोबत पिस्तूल असल्याची माहिती दिली होती. त्याची सुरक्षा तपासणी करत असताना चुकून एक गोळी पिस्तुलातून सुटली. त्यात 2 कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या असं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 kHz वर तसंच 101.5 MHz या

0: FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतरची उद्घोषणा या जाहिरात विश्रामानंतर.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
6: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: पनीर
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
0: वारणा पनीर
1: खा बिंधास्त जगा बिंधास्त।
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
3: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
4: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास। चंदू काका सराफ ज्वेल्स
5: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट।
4: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
5: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
4: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियमवाटी लागू।
6: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय।
7: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे।
6: फिनोलेक्स अकॅडमी दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी।
8: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में। 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग। सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें। BSNL, हर परिवार का भरोसा।
9: बदला बदला सवय बदला।
10: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
9: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
4: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास। चंदू काका सराफ ज्वेल्स
5: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट।
4: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
5: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
4: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियमवाटी लागू।

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झालेत. आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

0: देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या आपल्या भाषणात राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प सोडलाय. त्यासाठी त्यांनी विविध योजना मांडलेत. शेतकऱ्यांबरोबरच राज्याला औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर प्रगतीपथावर नेण्यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. राज्याचा आर्थिक विकास दर हा 8% पुढे आहे. त्याबरोबरच जिल्हास्तरीय ग्रोथ इंजिन ही संकल्पनाही त्यांनी मांडली. आर्थिक विकास दर गाठण्यासाठी डेटा सेंटर, आयटी यासह विविध पातळ्यांवर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन प्रगती साधण्याचं त्यांचं धोरण आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. याबरोबरच महिलांना शेतकरी हा दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय. श्रोते हो, मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मांडलेला दृष्टिकोन, त्यांची धोरणं आणि विविध योजना, डेटा सेंटर, आयटी हब आणि इतर मार्गाने आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती साधली जाणार आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिनी सोहळ्यात जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं जे विजन मांडलंय त्या विजन मांडताना त्यांनी एक मुख्य गोष्ट सांगितली, ती म्हणजे महाराष्ट्र हे ग्रोथ सेंटर होणार आहे. ग्रोथ सेंटर म्हणजे महाराष्ट्राचा जीडीपी हा नेहमीच उंचावत राहील. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात भारत हा महासत्ता होणार आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा जर कोणाचा असेल तो महाराष्ट्राचा असेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट यावेळेला विषद केली ती अशी की राज्यात दुष्काळ मुक्त करण्याची योजना आणि संकल्प त्यांनी मांडलाय. म्हणजे ते बोलताना असं बोलले की मागील पिढीने दुष्काळ पाहिला पण येणारी जी पिढी आहे ज्याला आपण झेंझी आणि झी अल्फा म्हणतो या पिढीला दुष्काळ पाहायला मिळणार नाही आणि ही महाराष्ट्रासाठी खूप चांगली आणि समाधानकारक बाब आहे. आणि त्यासाठी त्यांनी जे जे उपक्रम राबवले म्हणजे जसं नदी जोड प्रकल्प असेल, जलशिवारी योजना असेल त्यांनी मागच्या टर्ममध्ये पूर्ण केली होती आणि या योजनातून त्यांचा असा एक उद्देश आहे किंवा ध्येय आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त होईल. तिसरं म्हणजे त्यांनी जे त्यांच्या भाषणात सांगितलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राने ऐतिहासिक अशी शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली आणि त्याच्यातून सर्वाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतोय. आपल्या भाषणामध्ये त्यांनी ते पण सांगितलं की महिलांना सर्वाधिक न्याय आणि त्यांची आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार जे प्रयत्न करते त्या प्रयत्नांमध्ये महिलांना जो सर्वाधिक हक्क देता येईल जसं जमीन हक्क आहे किंवा विविध शासनांचा थेट लाभ महिलांना कसा मिळेल, जसं लाडकी बहीण योजना आहे त्याचे थेट पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होतात, अशा विविध योजना त्यांनी त्यांच्या भाषणातून विशद केल्या. आणि एकूणच आपले राज्य आणि आपला प्रत्येक जिल्हा हा कसा ग्रोथ इंजिन होईल, म्हणजे ग्रोथ महाराष्ट्राला जर ग्रोथ सेंटर बनवायचं असेल तर त्याचा प्रत्येक जिल्हा हा त्याचं ग्रोथ इंजिन बनायला पाहिजे, तर त्याचं त्यांनी एक विषद केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांनी हे ध्येय पूर्ण केलंय आणि उर्वरित जिल्ह्यांचं जे ध्येय आहे ते पूर्णत्वाकडे जाते. तसंच जेवढी काही थेट परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये येते ती फक्त एका जिल्ह्यापुरती केंद्रित न राहता सर्व जिल्ह्यांमध्ये ती परदेशी गुंतवणूक कशा कशा मार्गाने येईल, कोणते कोणते हब्स त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्याच्या असलेल्या भौगोलिक परिस्थितीनुसार करता येतील आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा विकास कसा होईल याच्यासाठी त्यांनी एक विजन तयार केलेलं आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयटी आणि टेक्नॉलॉजीचं कसं केंद्र तयार करता येईल, डाटा सेंटर कसा तयार करता येईल, कारण त्या योगे प्रत्येक जिल्ह्यातली रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र कशा पद्धतीने ग्रोथ सेंटर असेल, कारण आपण पूर्वीपासून म्हणतो की देशाचा गाडा हा नेहमी महाराष्ट्राने हाकला आहे, तर आताचा जर आपण महाराष्ट्राचा विकास बघितला किंवा महाराष्ट्राचा जीडीपी दर बघितला तर तो देशात सर्वाधिक जास्त महाराष्ट्राचा विकास दर आहे आणि त्या योगे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये हे गोष्ट विशद केलेली आहे.
0: श्रोते हो, भविष्यातल्या विविध योजनांबद्दल सांगताना मुख्यमंत्र्यांनी आजच्या प्रश्नांनाही तितकंच महत्व दिलंय. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या कर्जाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमुक्ती योजना दिली. ही योजना आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याविषयी कोठेकर यांनी माहिती दिली.
1: महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली, ज्यामागे शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज योजनेचा लाभ कसा देता येईल आणि ही कर्जमाफी करत असताना इतकी वर्ष म्हटलं जायचं होतं की कर्जमाफी देणार आणि ती कर्जमाफी कशी होणार, कधी होणार, पण यावेळेला सरकारने अतिशय योग्य पद्धतीने म्हणजे शेवटच्या शेतकऱ्यालाही त्या कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी ही योजना मुळात ड्राफ्ट केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि त्याच्यातून जवळपास 48,000 कोटी रुपयांची कृषी वीज बिलाची जी थकबाकी होती ती थकबाकी पण माफ केली आहे. म्हणजे जो

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण काल मोठ्या उत्साहात साजरा केला. देशाच्या भूतकाळातल्या प्रगतीच्या आढाव्याबरोबरच देशाच्या भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारांकडून करण्यात आला. मुख्यमंत्री

0: काही छोटा मोठा शेतकरी आहे त्याला त्या कर्जमाफीतून दिलासा मिळालाय. आणि दुसरं म्हणजे त्याच्या ज्या विजेचं बिल होतं, कारण विजेच्या बिलाची पण शेतकऱ्यांची मागणी होती, त्याच्यासाठी एक वेगळी रक्कम काढून जवळपास 48,000 कोटी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. आता हे सगळं करत असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट केली, जे ज्यांनी बँकांना आधीच निर्देश दिलेले आहेत ते निर्देश असे आहेत की नवीन कर्ज घेण्याचा जो मार्ग आहे तो त्यांनी मोकळा केला. म्हणजे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जर जुनं कर्ज असेल तर त्याची कर्जाची थकबाकी सरकार देणार आणि त्याचा सातबारा कोरा झाल्यानंतर त्याला नवीन कर्ज मिळणार. या प्रोसेसमध्ये थोडासा वेळ लागत होता. कर्ज थकल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी कर्ज देणं बंद केलं जात होतं बँकांकडनं. पण आताच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना एक की थेट रक्कम त्यांच्या खात्यात जाणार, दोन की बँकांना त्यांनी निर्देश दिले की ज्या शेतकऱ्याचं कर्ज 50,000 पर्यंत आहे किंवा ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे याच्या आधी थकबाकी भरलेली आहे अशा शेतकऱ्यांचं कुठलंही जुनं कर्ज तुम्ही ठेवू नका. आणि अशा सर्व शेतकऱ्यांचं जे बँकेचं आपण ज्याला पासबुक म्हणतो ते कसं कोरं करता येईल, म्हणजे आपण म्हणतो ना सातबारा कोरा केला, तर तो सातबारा कोरा कसा करता येईल, शेतकऱ्यांना नवीन कसं कर्ज येईल, अशी ही योजना मुळात ड्राफ्ट केलेली आहे.
1: श्रोते हो, राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. त्याची नेमकी योजना कशी असेल आणि त्याला लागणारा कालावधी, त्याची व्याप्ती, त्यामधून सुटणारा पाण्याचा प्रश्न आणि विकासाची संधी याविषयी ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर यांनी माहिती दिली.
0: मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक सर्वाधिक चांगली आणि ऐतिहासिक अशी बाब मांडलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र राज्याला संपूर्णतः दुष्काळमुक्त करणं. म्हणजे ते बोलताना असं बोलले की या पिढीने किंवा मागील पिढीने दुष्काळ पाहिलाय, येणारी पिढी झेन झी झेन अल्फा या ज्या पिढी आहेत त्या दुष्काळ पाहणार नाही. तर त्यांनी पूर्ण जे जिल्हे आहेत ते कायमस्वरूपी दुष्काळमुक्त कसे करता येतील त्याचा एक प्रोजेक्ट, म्हणजे ज्याला आपण प्रकल्प म्हणू, प्रकल्प म्हणजे नदीजोड प्रकल्प, हा नदीजोड प्रकल्पांमध्ये ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, सह्याद्री रांगा ज्या आहेत, त्यातून वाहणाऱ्या नद्या ज्यांचं पाणी समुद्राला मिळतं ते सर्व पाणी वेगळ्या प्रकल्पातून लिफ्ट करायचं आणि बोगद्यांद्वारे गोदावरी खोरं असेल उत्तर महाराष्ट्रातलं किंवा मराठवाडा ह्या ठिकाणीच्या धरणांमध्ये नेऊन ठेवायचं टाकायचं, जेणेकरून इथे जी कायमस्वरूपी जी दुष्काळी तालुके आहेत त्या दुष्काळी तालुक्यांना त्यांचं पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी मिळू शकेल. दुसरं म्हणजे विदर्भातल्या पाण्याचा जो ताण आहे, आतापर्यंत आपण म्हणत होतो की विदर्भामध्ये पाण्याचा अनुशेष खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, तर त्यासाठी म्हणून वैनगंगा आणि नळगंगा जो नदीजोड प्रकल्प आहेत असे प्रकल्प असतील, मराठवाड्यातला प्रकल्प असेल, या सगळ्या प्रकल्पामधून या सगळ्या नदीजोड प्रकल्प करायचे आणि त्यांचं पाणी जे वाहणारं पाणी आहे ते साचवायचं. पावसाचं पाणी जेवढं साठवता येईल त्यासाठी त्यांनी मागच्या त्यांच्या टर्ममध्ये जलशिवार योजना आणली होती. त्या जलशिवार योजनातून त्यांनी जी छोटी छोटी तळी तयार केली किंवा छोटे छोटे बंधारे तयार केले त्यातून पाण्याचं अधिकाधिक सिंचन कसं करता येईल आणि ही योजना पूर्ण झालेली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर दुष्काळाचं प्रमाण हे कुठंतरी कमी होत आहे. पावसाचा अनियमितपणा जरी असला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या पिण्याचं पाणी पाऊस पडेपर्यंत मुबलक पाणी मिळू शकेल, मुळात शेतीला व्यवस्थित पाणी मिळू शकेल याच्या ज्या योजना आहेत त्या त्यांनी पूर्णतः राबवलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या योजना राबवताना त्याला सौर ऊर्जेची जोड कशी देता येईल, म्हणजे पाणी पंप असेल किंवा कोणत्याही अशा गोष्टी ज्या असतील ज्या प्रकल्पासाठी ऊर्जेचा प्रश्न येतो, विजेचा प्रश्न येतो, तर तो सौर ऊर्जेच्या माध्यमातून कसा सोडवता येईल आणि शेतकऱ्यांना अखंड वीज कशी देता येईल याच्याबद्दलचं त्यांचं एक जे विजन आहे ज्याला आपण 2047 विजन म्हणतो ते विजन त्यांनी त्यांच्या भाषणातून विशद केलंय आणि त्यामागे संपूर्ण प्रक्रिया कशी चालली आहे, ते विजन इम्प्लिमेंट कसं होईल याच्यासाठी त्यांनी एक डाटा सेंटर बनवलंय, याच्यासाठी त्यांनी एक वॉर रूम बनवली आहे आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे विशेष कार्य करत असतं आणि त्याचे परिणाम आपल्याला एक दिसत आहेत की त्यायोगे काम होत आहे.
1: प्रगतीशील राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे. महिलांना शेतकरी हा दर्जा देणारं पहिलं राज्य अशी राज्याची ओळख निर्माण करून राज्याने आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवलाय. महिला सक्षमीकरणासाठीचं हे एक दमदार पाऊल आहे. याविषयी नरेंद्र कोठेकर यांनी माहिती दिली.
0: महाराष्ट्र हे महिलांचा सन्मान करण्याबाबतीतलं हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं तेव्हाही महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली आणि महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा सन्मान निधी कसा जाईल हे पाहणारं महाराष्ट्र राज्य. आता ह्या सरकारने एक केलं की महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची योजना जाहीर केली, म्हणजे त्या सातबाऱ्यावरती त्या घरातल्या महिलेचं पण नाव कसं असेल याचा एक नियम बनवला आणि त्या माध्यमातून ज्या घरात महिला आहेत त्या महिला शेतकरी प्रमाणपत्र, म्हणजे आतापर्यंत शेतकरी म्हटल्यावरती एक पुरुष प्रधान संस्कृतीनुसार तो पुरुषच असेल असंही गृहित धरलं जात होतं, पण यावेळेला सरकारने अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याच्यामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्र आता दिलं जाणार आहे. आणि ह्या महिलांना म्हणजे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्याची फक्त शेतकऱ्याची पत्नी किंवा

0: शेतकऱ्याची बहीण, शेतकऱ्याची मदतनीस असं न राहता त्या महिलेची स्वतंत्र शेतकरी अशी एक ओळख निर्माण झाली. आणि ही ओळख निर्माण झाल्यामुळे म्हणजे प्रमाणपत्रावरती त्या महिलेचं नाव आल्यामुळे अनेक शासकीय योजना असतात किंवा कर्ज वाटप असेल किंवा ज्या ज्या गोष्टी सरकारकडून शेतकऱ्यांना म्हणून मिळतात त्या सर्व योजनांचा आणि त्या सर्व निधीचा लाभ हा थेट आता महिलांना मिळणार आहे. म्हणजे त्या घरातली महिला, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की महिला ही त्या घरातला कणा असतो, तर त्या महिलेला सन्मान देण्यासाठी म्हणून ही योजना त्यांनी जाहीर केली. जशी लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली किंवा लोकप्रिय झाली तशीच ही जी महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना जी आहे, म्हणजे महिलेच्या नावावरती सातबारा असणार आहे, सातबाऱ्यामध्ये महिलेचंही नाव असणार आहे, ही योजनाही अल्पावधीत लोकप्रिय होईल असं तरी सध्या चित्र दिसतंय.
1: श्रोते हो, महाराष्ट्र राज्य हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, त्यामुळे राज्याचा आर्थिक विकास दरातला सहभागही मोठा आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा ग्रोथ इंजिन ही योजना देखील आणली. राज्याच्या या विविध प्रयत्नांविषयी कोठेकर म्हणाले,
0: साधारण या वर्षाचा म्हणजे 2023 सहा महिन्यातला जर आपण ग्राफ बघितला महाराष्ट्राचा तर आपला विकास दर 8.8 आहे. म्हणजे हा नक्कीच देशातल्या सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राचा सर्वाधिक विकास दर राहिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आयटी हब आहे, टेक्सटाईल हब आहे, मेडिकल हब आहे, म्हणजे अशा दृष्टीने ज्या ज्या उद्योगांच्या फॅकल्टीज आहेत त्या सर्व गोष्टी महाराष्ट्रात कशा येतील. कारण मागच्या वेळेला जेव्हा मुख्यमंत्री गेले होते तेव्हा सर्वाधिक गुंतवणूक आणणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य होतं. आणि ही गुंतवणूक येत असताना ही गुंतवणूक फक्त मुंबई, पुणे, नाशिक असं गोल्डन ट्रायंगलमध्येच येईल असं न पाहता ही गुंतवणूक राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही सर्वंकष गुंतवणूक कशी येईल, त्या त्या जिल्ह्यांमध्ये ते प्रकल्प उभे राहिल्यानंतर तिकडचा विकास दर कसा वाढेल, तिकडे रोजगार उपलब्ध होईल, रोजगार उपलब्ध झाल्याने प्रत्येक जिल्ह्याचा जो निर्देशांक आहे ज्याला आपण जीडीपी दर म्हणतो तो वाढेल, तर राज्य सक्षम होईल. म्हणजे हा जो 2047 त्यांचा जो संकल्प आहे तो जर पाहिला तर जिल्हा निहाय विकास करून मग राज्याचा विकास करायचा, आणि अशा पद्धतीने राज्यांचा जेव्हा विकास होईल तेव्हा देशाचा विकास होईल. म्हणजे हे टप्प्याटप्प्याने बदलत जाणार एक जो आलेख आहे तो मुख्यमंत्र्यांनी निश्चित केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विकासाच्या रोडमॅप वरती चालले आहेत त्या रोडमॅप वरती आज जर आपण बघितलं, एकूण जर संपूर्ण आपण अभ्यास केला, सगळे जर अहवाल बघितले तर असं दिसतंय की त्या रोडमॅपमध्ये महाराष्ट्र हे सर्वाधिक अग्रेसर चालणारं राज्य ठरलंय.
1: श्रोते हो, मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. राज्याचा विकास म्हणजे राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विकास हे सूत्र यामध्ये जपलंय. त्यांच्या या धोरणानुसार महाराष्ट्र अधिक सुजलाम सुफलाम होईल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता, आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजश्री आगाशे.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आपण ऐकताय आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

नमस्कार नमस्कार मंडळी, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती आपलं मनापासनं स्वागत करते. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 25 श्रावण, शके 1948, अर्थात 16 ऑगस्ट 2000.

26. आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया कीर्तनकार जानकीबाई पोद्दार यांनी लेकुरे उदंड झाली या विषयावर केलेलं हे कीर्तन.

लेकुरे उदंड झाले या विषयावरती विवेचन करीत असताना आपण निरूपणाला घेतलेल्या श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या वचनाचा विचार करूया. 400 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एकंदर समाजाच्या परिस्थितीचं अवलोकन करून जे आपले विचार समाजासमोर मांडलेले आहेत ते अत्यंत मोलाचे आहेत. संत हे फार दूरदर्शी असतात. त्यावेळी मांडलेले समर्थांचे हे मौलिक विचार सध्या चालू परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. दिवसेंदिवस आपल्या भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येक व्यक्तीला अन्न, वस्त्र आणि निवारा या अत्यंत महत्त्वाच्या गरजा दिवसेंदिवस कशा पुऱ्या कराव्यात याचा गंभीर विचार प्रत्येकाला जाणवत आहे. आपल्या कुटुंबातील मुलाबाळांचं पोषण कसं करावं, त्यांना योग्य तो सकस आहार कसा द्यावा, त्यांचं शिक्षण, त्यांचं राहणीमान, त्यांचं आरोग्य अशा अनेक समस्या प्रत्येक नागरिकावरती, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याच्यावरती येऊन ठेपलेली आहे. या सर्वांचं महत्त्वाचं मूळ कारण त्याच्यावरती आणि येण्याचं कारण की जर कोणतं असेल तर ते म्हणजे कुटुंबातील अपत्यांची, मुलांची वाढती संख्या हे होय. या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचं आणि कारण कार्य प्रत्येक नागरिकाची मुख्य जबाबदारी हीच आहे की त्यांनी आपलं कुटुंब मर्यादित ठेवणं अत्यंत अनिवार्य आहे. जास्त मुलामुलींची संख्या जर वाढत गेली तर त्याचे काय दुष्परिणाम होतात याविषयी आपण निरूपणाला घेतलेल्या वचनामधून समर्थ रामदास स्वामी आपणाला कळकळीचा संदेश देतात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात.

आणि पुत्रांची अशा तऱ्हेने प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये मुला मुलींची संख्या वाढू लागली. तर प्रत्येक पालकाने किती जरी पैसा मिळवला तरी तो पुरणार नाही, कारण दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळं वेळेवरती पाऊस पडत नाही, धान्य भरपूर पिकत नाही, दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे आणि अशा संकटासमयी वाढत्या लोकसंख्येची समस्या दिवसेंदिवस आपल्याला भेडसावत आहे. तर या लोकसंख्येच्या वाढीला वेळीच जर आपण आवर घातला नाही तर फार फजिती होणार आहे. यासाठी आपले सरकार देखील अत्यंत कार्यरत आहे, समाजाला वेळोवेळी जागृत करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन त्याचं महत्त्व पटवून देत आहेत. छोटं कुटुंब सुखी कुटुंब, कुटुंब लहान सुख महान, एक पुरे दुसरे नको अशा घोषणांचे फलक सार्वजनिक ठिकाणी लावून प्रचार करीत आहेत. संत तुकाराम महाराज देखील आपल्या अभंगाद्वारे समाजाला सांगत आहेत, पुरे

तुकाराम महाराजांना या अभंगाचा विचार करीत असताना आपल्या लक्षामध्ये येईल की एकच मुलगा असेल अथवा मुलगी असेल तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी तो पालक चांगल्या तऱ्हेने पार पाडू शकतो. त्याच्या पोषणाची शिक्षणाची जबाबदारी त्याच्यावरती करण्याचे उत्तम संस्कार हे सर्वच तो योग्य रीतीने पार पाडू शकेल. त्याच्यावरच सर्व लक्ष केंद्रित केल्यामुळे तो आदर्श बनू शकेल. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असा तो गुंडा म्हणजे शूरवीर, बलवान, चारित्र्यवान, कीर्तिवान असा होऊ शकेल आणि तोच आपल्या राष्ट्राचा आधारस्तंभ होईल, देशाच्या प्रगतीमध्ये भर घालू शकेल. मुली जरी कुटुंबामध्ये जास्त असतील तर त्यांनाही मुलांच्या बरोबरीने शिक्षण द्यावं लागतं, त्यांच्या सर्व गरजा पुऱ्या कराव्या लागतात. अशा परिस्थितीमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांना त्या मुलीचे लग्न करीत असताना गुंड्याची समस्या भेडसावत असते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कन्या उपवर झाल्या त्याला उजवावया द्रव्य नाही. हुंडा कमी दिला असताना लग्नानंतर कित्येक मुली हुंडाबळी या समस्येला बळी पडतात. तर या सर्व गोष्टींचा दूरगामी विचार भारतातल्या प्रत्येक नागरिकाने करायचा आहे आणि आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त जनता ही गरीब परिस्थितीमध्ये जगत आहे आणि म्हणून आपण समर्थांचंच वचन ध्यानात ठेवूया की समर्थ रामदास स्वामी जे आपल्या मूळ आणि कवनामध्ये म्हणतात,

भगवान गोपालकृष्णांचे बालपणातील सवंगडी वर्ज्या वाकड्या पेंड्या सुदामा हे बालमित्र होते. त्यामधील सुदामा हा त्यांचा अत्यंत परममित्र होता. सांदीपनी गुरूंच्या आश्रमामध्ये गुरुग्रही राहून विद्याभ्यास गोपालकृष्ण आणि सुदामा शिकत होते. त्यामुळे त्यांची मैत्री अत्यंत दृढ झाली. वेदविद्या संपन्न झाल्यानंतर सुदामा याने ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार केला. त्याला सदाचरणी पतिव्रता अशी सुशीला नावाची पत्नी लाभली. एकंदर त्याच्या प्रपंचामध्ये

महा त्यांच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आणि आपला भिक्षुकीचा व्यवसाय करीत होता. एकंदरीत त्या व्यवसायामधून जे धन त्याला प्राप्त होत असे त्यातून त्याच्या प्रपंचाची जबाबदारी तो पार पाडित होता. निसर्ग नियमानुसार त्याच्या प्रपंचामध्ये आता मुलंबाळं झाली. दिवसेंदिवस आणि वाढत्या प्रपंचामध्ये त्याला मिळणारं धन हे कमी पडू लागलं. त्याच्या मुलाबाळांची आणि उपासमार होऊ लागली. एकंदर त्याच्या संसाराचं चित्र कसं होतं

आणि त्याप्रमाणे की भुकेचं शमन करण्यासाठी सुदामदेव आपल्या मुलांना उपदेश करीत असत, दयाळू महातात तो या जगाचा आणि तया चिंतनी शिणवावी स्वाचा. की बाळानो, आपण सर्वजण श्री हरीचं नामस्मरण करूया, तुमच्या भुकेचं आणि निवारण होईल. सुदामदेवांच्या सांगण्याप्रमाणे मुलांनी भगवंतांचं नामस्मरण करावं. बरेच वेळेला या बाळांना उपाशी निजावं लागत असे, नुसतं पाणी पिऊन सुद्धा राहावं लागे. या मुलांचं हे उपासमारीचं दुःख पाहून आणि सुदाम यांची पत्नी मात्र सुशीला ही अतिशय दुःखी होत असे. एक दिवस ती आपल्या पतीला सांगते की नाथ,

नाथ, या बाळांची होणारी उपासमार, त्यांची ही होणारी दुर्दशा मला बघवत नाही, तर या दारिद्र्याने आणि पिळलेले असताना आपण याचं दारिद्र्याचं निवारण करण्यासाठी मी एक आपल्याला उपाय सांगते, त्याचा आपण आणि विचार

तो गोपाळ कृष्ण जर तुमचा खरा मित्र असेल तर त्याला एकदा जाऊन भेटा, म्हणजे तो तुमची काहीतरी योग्य अशी सोय लावी. तुम्हाला जसा त्याचा अभिमान आहे ना, तसा त्याला तुमचा आहे किंवा नाही आपल्याला ते कळेल. सुदामजीने आपल्या पत्नीचं म्हणणं मान्य केलं आणि त्यांना भगवंताला आपल्या प्रपंचासाठी मुलाबाळांच्यासाठी मागणं आणि हे योग्य वाटत नव्हतं. भक्त हे आणि आपल्या संसारामध्ये ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान या वृत्तीचे असतात. परंतु त्यांनी विचार केला की या निमित्तानं भगवान गोपाळ कृष्णाचं दर्शन तरी आपल्याला होईल. बऱ्याच दिवसामध्ये आणि आपली आणि त्यांची भेट नाही आहे. सुदामजी आपल्या पत्नीला म्हणत आहेत की सुशीले, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आणि मी जायला तयार आहे, परंतु

अतिशय मुखाने भगवंताचं नामस्मरण करीत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। सुदामा द्वारकेला येऊन पोहोचला। द्वारकाधीशांची ती सुवर्ण नगरी धनधान्याने समृद्ध असलेली, तेथील ते सुखी संपन्न असे नगरवासी हे सर्व पाहून आनंदित झालेला सुदामा स्वतःकडे पाहून आणि लज्जित झालाय। तो म्हणजे मूर्तिमंत दारिद्र्याचा पुतळाच होता हो। अंगावरती फाटके तुटके कपडे आहेत, बुडभर पोहे काखोटीला फाटक्या पंचामध्ये आणि बांधलेले आहेत

आणि अशा अवस्थेमध्ये श्रीहरीला आपण कसं भेटावं आणि म्हणून विचार करू लागला. येता येता द्वारकाधीशांच्या राजवाड्याजवळ आलाय. द्वारपालाने विचारले, ती कोण आहेस? एकंदर त्याचा पोशाख, त्याची ती दरिद्री अवस्था पाहून ते द्वारपाल त्याच्या गरिबीची थट्टा करू लागले, हसू लागले. तुला कोण पाहिजे? तुझं नाव काय? ते सुदामा त्यांना सांगू लागलाय.

माझं नाव सुदाम आहे. द्वारकाधीश प्रभू गोपाळकृष्ण हा माझा बालपणचा मित्र आहे. आणि असं म्हटल्यानंतर द्वारपाल खदखदून हसले. परंतु गोपाळ कृष्णांची सक्त ताकीद होती की कोणीतरी मला भेटायला आला मग तो राव असो अथवा रंग असो त्याची वर्दी माझ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे द्वारपालाने भगवंताला निरोप दिला की तुम्हाला भेटण्यासाठी सुदामा नावाचा एक अत्यंत गरीब असा द्विजय आला आहे. सुदाम्याचे नाव गोपाळ कृष्णाने ऐकताच भगवंत आपल्या पितांबराचे सोगे सांभाळीत सिंहासनावरून धावतच सुदाम्याच्या भेटीसाठी राजवाड्याच्या द्वाराशी आले. सुदाम्याला कडकडून मिठी मारली. त्याला हात धरून दरबारामध्ये आणलंय. त्याला सिंहासनावरती बसवलंय. भूदेव म्हणून त्याचं पूजन केलं. यथायोग्य स्वागत केलंय. आणि इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी झाल्या. त्याच्या घरचं मुलाबाळांचं कुशल विचारलंय. आणि नंतर भगवान गोपाळकृष्ण सुदामजीला म्हणताय, सुदामा अरे वहिनीने माझ्यासाठी काय भेट दिली आहे? त्यावेळी सुदाम्याने फाटक्या पुरुसुंडीमधून बांधून आणलेले मुठभर पोहे भगवंतांच्या आणि त्यांच्या हाती दिलेले आहेत. भगवंतांनी प्रेमाने ते भक्षण केले. शुद्ध अंतकरणाने आणि प्रेमाने दिलेल्या मुठभर पोह्यांच्या बदल्यात विश्वकर्मा याला सांगून सुदाम्याला सुवर्ण नगरी आणि सर्व वैभव त्याला बहाल केलं. सुदाम हा भगवंतांचा एकनिष्ठ भक्त होता. निष्काम भक्ती करणारा असा श्रेष्ठ होता. आणि म्हणून त्याला हे सर्व वैभव मिळालं. परंतु आपल्या सख्या सामान्य माणसाला सुखी आणि समृद्ध जर व्हायचं असेल तर मात्र आपण निरूपणाला घेतलेल्या समर्थांच्या वचनाचा बोध लक्षात ठेवावा. आणि त्याप्रमाणे आपलं कुटुंब मर्यादित कसं राहील याचाच आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणूनच समथ रामदास स्वामी आपल्या मूळ वचनामध्ये आपल्याला हे सांगतायत,

लेकुरी उदंड झाली या विषयावर कीर्तनकार जानकीबाई पोद्दार यांनी केलेलं कीर्तन आत्ताच आपण ऐकलं. मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा या कार्यक्रमातनं मी दीप्ती आपली रजा घेते. पुन्हा भेटू उद्याच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
2: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
3: आता मी पण घेते.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
6: श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघरांनी अवघ्या 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून विक्रम नोंदवले.

0: आलाय. या अनुषंगाने पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नवीन सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कोणी केला नव्हता. जे आधी नेलामंगलाला झालं रेकॉर्ड ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत, आम्हाला त्या अडचणी आल्या.
0: बरोबर.
1: मग कोणीतरी म्हणाला 8:30 महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्य डिव्हिजनचा डे एंड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल. मग 9 होईल, 9 झालं नाही. मग कोणीतरी म्हणाला 12 प्रॉपर डेट बदलली की होईल, 12 झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. 2 आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
0: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
1: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
0: अरे वा. तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत. 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
2: 200 गौरव, 200 विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू। आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली। अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी

0: समर्पित केलं. त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. राजस्थानात अलवर इथं ते जाहीर सभेत बोलत होते. राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी शहा यांच्या हस्ते झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना किमान हमी भाव वारंवार वाढवून दिले आहेत असं सांगून सहकाराबद्दल ते म्हणाले.
1: सहकारिता मंत्रालय के माध्यम से देश के हर गांव को समृद्ध करने का हमारे प्रधानमंत्री जी का लक्ष्य है और मुझे विश्वास है सहकारिता का जो मंत्र उन्होंने दिया है सहकार से समृद्धि इसको चरितार्थ करते हुए हम हर गांव को समृद्ध करेंगे.
0: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शहा यांच्या हस्ते जमा करण्यात आला. राज्यात उपलब्ध झालेल्या 1440 डॉक्टरांची येत्या काही दिवसात नियुक्ती केली जाणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. त्यांनी आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांशी ऑनलाईन पद्धतीनं जन आरोग्य संवाद साधला. आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात दिली जाणार असून सुमारे 250 दंत चिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत उपलब्ध होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली. आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 6 लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधला असून आणखी 4 लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवल्या जातील असं त्यांनी सांगितलं. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम या तत्वाचं पालन करून राष्ट्रनिर्मितीसाठी आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नईजवळच्या कट्टन कुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी

सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला के एल राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला, मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत

0: पहिल्या डावात 426 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही आज मेहदी हसन मिर्झाच्या भेदक गोलंदाजीमुळे 284 धावांवर आटोपला. बांगलादेशानं दुसऱ्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात 57 धावा करत सामना जिंकला. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा प्रस्टो हे खेळाडू उतरणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर सुंगल बोगद्याचं लोकार्पण झालं. 2.79 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे प्रवासाचं अंतर 13 किलोमीटरनं कमी होईल. राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार असून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नियोजित वेळेआधीच तो खुला केल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आज परस्परांच्या देशातल्या महत्वाच्या शहरांवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये दोन्ही देशांचे मिळून किमान 11 नागरिक मरण पावले आहेत. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्कोजवळची 3 शहरं आणि 1 रेल्वे स्थानक उद्ध्वस्त झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी म्हटलं आहे. रशियाने युक्रेनच्या कीव शहराजवळच्या लष्करी सामुग्रीच्या कारखान्यांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 5 जण ठार आणि 14 जण जखमी झाल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. लष्कर प्रमुख जनरल धीरज शहा आजपासून नेपाळच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचं संरक्षण सहकार्य आणि दोन्ही लष्करांमधलं परस्पर सौहार्द वाढवणं हा या भेटीमागचा हेतू आहे. आग्नेय आशियातून आयात केलेली अरेका नट्स ही सुपारी बांगलादेशातून आयात केल्याचं घोषित करून साफ्टा अर्थात दक्षिण आशिया मुक्त व्यापार क्षेत्र कराराअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या एका मोठ्या टोळीचा DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीमुळे सुमारे 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल बुडाल्याचा अंदाज असल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9.460 धावा. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आता प्रसारित करतोय लोकसंगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया शाहीर निवृत्ती पवार यांनी गायलेल्या रत्नदीप गायकवाड यांच्या गीतानं. या गीताला संगीतबद्ध केलंय स्वतः शाहीर निवृत्तीनाथ पवार यांनी.

अशिरहाणी साधी पोणी तू निसावी इरकल पिवणी तुझ्या दंडात रुता विचोणी मारी तो कहतो

मळ्यामंदी गहू हरभरा उसावरती डुलतोय तोरा कोपण फिरू कर करा अशी राखण कर की जरा चुकी सरल्यावर घसरल्यावरती सफर ठरविना चुकी सरल्यावर

कार्यक्रमात आता ऐकूया श्रीराम पटवर्धन यांनी संगीतबद्ध केलेलं सुरेश शेळके यांचं गीत. गात आहेत मीरा.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघरांनी अवघ्या 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून विक्रम नोंदवलाय. या अनुषंगाने पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नवीन सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कोणी केला नव्हता. जे आधी नेलामंगलाला झालं रेकॉर्ड ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. आम्हाला त्या अडचणी आल्या. मग कोणीतरी म्हणाला 8:30 महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्य डिव्हिजनचा डे एंड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल. मग 9 वाजता होईल, 9 वाजताही झालं नाही. मग कोणीतरी म्हणाले 12 वाजता प्रॉपर डेट बदलली की होईल, 12 वाजताही झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. दोन माणसं आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
0: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
1: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
0: अरे वा. तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत. 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

अनंत चिपळेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मधुकर ठाकूर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया ज्ञानगीत आणि शैला चिखले यांनी गायलेलं ज्ञानगीत यांचं गीत.

0: श्रोते हो 1143 किलोहर्ट्स वर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
1: आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो
0: वेगवेगळ्या गाण्यांचा खजाना।
1: गाणी हसवणारी
2: नाद करके सिंगार, एक चतुर नाद करके सिंगार।
0: गाणी प्रेमात पाडणारी
3: प्यार करने वाले प्यार करते हैं शान से।
1: गाणी आठवणीत हरवणारी
3: यारा सिली सिली बिरहा की रात का जलना।
0: गाणी भक्तिरसात नाऊन निघालेली
1: फक्त आपल्यासाठी आपल्या आवडीच्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून।
0: ट्यून करायला विसरू नका 200

0: 67.47 मीटर्स
1: अर्थात 1143 किलोहर्ट्स वर
0: आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र।
2: श्रोते हो, आपला आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही। आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय। यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले। AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत। याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी।
3: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं विठ्ठल उमप यांचं गीत, आणि गातात स्वतः विठ्ठल उमप आणि सहकारी।

रंजना शिंदे यांनी गायलेलं जगदीश शिंदे यांचं गीत आत्ताचं पण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं लक्ष्मण केदार यांचं गीत. गातायत पुष्पा पागधरे आणि गोविंद माशेलकर.

पुष्पा पागधरे आणि गोविंद माशेलकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच श्रोतेहो लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 आणि 9:15 स्पॉटलाईट ही सर्व बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:30 वाजलेत. आता ऐकूया अखिल भारतीय नभोनाट्यांचा कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दोघे. लेखक प्रदीप तुंगारे, सादरकर्त्या गौरी लागू.

0: गए चहा लवकर, मला जरा आज लवकर आवरून जायचंय.
1: हो आंटे.
2: बाबा पेपरात एखादी नोकरीची जाहिरात आहे का?
0: आज तरी काही दिसत नाही रे बाबा.
2: बघू.
0: अरे बाबा पेपर घेतल्या घेतल्या मी पहिल्यांदा तुझ्यासाठी कुठं वॅकन्सी आहे का ते पाहतो.
2: बाबा एक वर्ष झालं ग्रॅज्युएट होऊन पण अजून नोकरीचा पत्ता नाही, अजून एकाही इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही, फार कंटाळा आलाय हो बेकारीचा.
1: अरे बाबा मिळेल नोकरी, उगीच काळजी नको करूस.
0: आणि हे बघ मी सुद्धा एक दोन ठिकाणी बोललोय, पाहूया काय होतंय ते.
2: मला नोकरी लागली ना की आधी अनिलला मुंबईला नेऊन एखाद्या स्पेशालिस्टला दाखवायचे.
0: त्याचा काही उपयोग नाही, त्याला असंच आयुष्यभर सांभाळावं लागणार.
1: असं कसं म्हणता हो? देवाच्या कृपेनं एखाद वेळेस उपयोग होईलही.
2: पॉझिटिव्ह विचार करायला काय हरकत आहे.
0: ओके ओके स्वप्न चांगलीच हवी.
1: अरे सुनील, अनिल उठला का रे?
2: नाही मी उठवतो त्याला, आवरून बाहेर चहाला पाठवतो.
1: हे बघ तुझी आंघोळ उरकून घे.
2: हा
1: जायचंय ना तुला बाहेर. दार उघड रे जरा.
2: सुषमा तू?
3: हाय.
2: हाय. बापरे 8 वाजले की.
1: कोण सुषमा का? ये ये ये
3: हे काय आणि तुझं आवरून नाही झालं अजून?
2: आत्ता 5 मिनिटात आवरतो.
0: बोल बेटी आज लवकर.
3: सुनील आणि मी नेट कॅफेवर निघालोय.
0: कशाला?
3: अहो सुनीलने इन्कम टॅक्सच्या नोकरीसाठी एंट्रन्स दिली आहे ना, तिचा रिझल्ट आहे, तोच पाहायला चाललोय.
0: अगं पण या शहाण्यानं चांगली तयारी केली होती ना.
3: अहो काका सुनील हुशार आहे आणि त्याने अभ्यासही चांगला केलाय.
1: हे बघ सुनील नक्की पास होईल. अगं आमच्या यांना ना आपला मुलगा आपल्यासारखाच.

0: असं वाटतं.
1: ये ये अनिल.
2: आई आई.
1: प्रत्येक आईला आपलं मूल चांगलंच वाटत असतं.
3: अरे अनिल, काय म्हणतोयस?
2: चॉकलेट.
0: अनिल अनिल, हे बघ, तुझं आवरायचं आहे ना, चल चला.
3: अरे हो हो हो, थांब थांब, हे घे, आणलं चॉकलेट तुझ्यासाठी.
2: दे चॉकलेट.
1: सुषमा, तू ही चॉकलेटची वाईट सवय त्याला लावतीयस.
3: राहू दे हो काका.
1: नाही, प्रत्येक वेळी तू भेटलीस की त्याला चॉकलेट लागतच.
0: असू द्या हो, असं काय करताय?
1: अगे शैलेश आलाय, सुषमा बरोबर त्यालाही चा कर.
0: हो हो करते.
1: बोल शैल्या, आज 4 महिन्यांनी उगवलायस.
4: अरे काम खासच आहे, एका इन्शुरन्स कंपनीची एजन्सी घेतली आणि त्याची पॉलिसी तुझ्या गळ्यात मारायला आलोय.
1: मला काही उपयोग नाही आहे त्याचा.
4: अरे का, टॅक्स बेनिफिट? अरे त्यासाठी तरी काहीतरी करतोस ना.
1: अरे आजकाल मी टॅक्सच भरतो, वाचवण्यासाठी नाही. वाचवण्यासाठी काहीही करत नाही.
4: बर,
1: करत नाही म्हणण्यापेक्षा परवडत नाही.
4: असं?
1: कारण अनिलच्या औषध पाण्याचाच खर्च कोणी टॅक्स कॅल्क्युलेशन मध्ये विचारात घेत नाहीये.
4: सगळं मान्य, पण ही पॉलिसी वेगळी आहे. अरे मुलांच्या नावाने पॉलिसी काढायची, आपल्या पश्चात मुलं पॉलिसीचे हप्ते भरू शकतात आणि वर्षाचा हप्ता फक्त 3,240 रुपये.
1: 3,240 होय. आणि कव्हर किती?
4: 2,50,000. ऍक्सिडेंटल बेनिफिट डबल.
1: म्हणजे मला 2 पॉलिसीज काढाव्या लागतील?
4: नाही, मुलांच्या नावाने तुला एकच काढावी लागेल.
1: अरे बाबा, मला जुळे 2 टोणगे.
4: हो, विलक्षण साम्य असलेले 2 टोणगे. सुनील कुठला आणि अनिल कुठला हेच कळत नाही बघ.
1: करे, अनिलच्या नावाने पॉलिसी काढता येईल का?
4: अनिलच्या नावाने पॉलिसी काढता येणार नाही.
1: हो का? बरं, ठीक आहे ठीक आहे, सुनीलच्या नावानं काढू.
4: बर, हे बघ, इथे खाली सही कर आणि 3,240 रुपयाचा कंपनीच्या नावाने चेक दे.
1: चेक 1 तारखेचाच देतो.
4: कर?
1: अरे सॅलरी 30 तारखेला आहे ना.
4: ओके ओके, नाहीतरी चेक भरायला मी 2 दिवसांनीच जाणार आहे. अर्थात?
5: हाय शेलू काका.
4: हाय.
5: काय रे, कसा आहेस?
4: एकदम ओके.
5: हा,
4: आणि बघ, तुझ्या बापाला जरा गंडवायला आलो होतो.
5: हा,
4: 10 मिनिटात गंडवलाय. आता दुसरा बकरा.
5: यात काय विशेष, मी बाबांना 2 मिनिटात गंडवतो.
4: असं?
1: हसा हसा हसा. अरे गरीब बकरा मिळाला ना, हसा.
4: भरते जाऊ दे. सुनील,
5: हा,
4: तुझं काय चाललंय सध्या?
5: अप्लाय अप्लाय, नो रिप्लाय. इन्कम टॅक्सची रिटर्न दिली आहे, त्याचा रिझल्ट नेटवर बघायला चाललोय.
4: ऑल द बेस्ट.
5: थँक्यू.
4: फक्त एक लक्षात ठेव, 12 जागांसाठी 2,200 लोकांना बोलवलं नसलं म्हणजे मिळवलं. ये तुम्ही.
5: हा ठीक आहे, बाय.

0: सुनील, सुनील, अय्या, दार तर लोटलेलंच होतं की, आणि हे काय, कोणीच घरात नाही.
1: सुमा, सुमा, चॉकलेट.
0: अरे हो हो हो, देतीये मी तुला चॉकलेट.
1: दे चॉकलेट.
0: अरे हो थांब
1: सुमा.
0: अरे हात नको पकडूस असा. सुदूर थांब बरं अनिल जरा.
1: अरे हो
0: अनिल थांब. आई बाबा भाऊ अनिल बघा कसा वागतोय.
1: छान सुमा छान.
2: अनिल अनिल बाजूला बाजूला हो.
3: अनिल अरे काय चालवलंयस काय
2: तू आरटीया.
1: सुमा छान चॉकलेट.
3: अहो मारू नका त्याला, असं काय करताय
1: बाबा.
3: सुषमा सुषमा सुषमा शांत हो, शांत हो जरा, शांत हो.
0: आई आई मला फार भीती वाटते हो.
3: हे बघ सुषमा, तू गेली 3-4 वर्ष त्याला ओळखतेस ना. अगं तो लाडाना जवळ आला असेल तुझ्या.
0: नाही आई, अनिलच्या आजच्या वागण्यात एक वेगळे पण होत, त्याचा स्पर्शच वेगळा होता हो.
3: अगं पण
2: मूर्ख साला, मी त्याला बेडरूम मध्ये बंद करून बाहेरून कडी लावली आहे.
3: अहो अहो, त्याला काय कळतंय?
2: कळत नाही काय, सगळं कळतंय. त्या त्या शेजारच्या आपट्या आजींना नाही मिठा.

0: मारत
1: अहो पण मी निघते. थांब ना, सुनील येईल अगं इतक्यात.
2: कुठे गेलाय?
1: सध्या तो सारखा नेट कॅफेत जात असतो ना.
2: मग मी त्या तिथेच भेटते.
1: अहो अहो, अनिल दार वाजवतोय. मी उघडते.
0: थांब, थोडा वेळ राहू दे त्याला आतच.
3: आई,
1: अहो त्याला काय कळते?
3: दार उघड.
1: एवढ्या मोठ्या मुलाला असं कोंडून ठेवणं योग्य आहे का?
3: बाबा दार.
0: त्याची तीच लायकी आहे. तो सुषमाशी कसा वागलास पाहिलंयस ना.
1: अहो पण चांगलं वाईट त्याला कळतंय का? हे बघा, मला नाही राग राहवत. तो बघा, हा का मारतोय.
0: थांब, मला जरा बोलू दे तुझ्याशी.
1: हा बोला.
0: हे बघ, आता अनिलला जास्त सांभाळायला हवं.
1: अहो आपण सांभाळतोयच ना त्याला.
0: अगं आत्तापर्यंत ठीक होत, पण तो आता वयात यायला लागलाय. बुद्धी नसली ना तरी शरीर वाढतंय. निसर्ग आपलं काम करतोय. कर्मभोग आपले. हे बघ, मी त्याला झोपेची गोळी दिली आहे.
1: अहो पण
0: झोपेल थोड्या वेळानं. या डॉक्टर साहेब, तुमचीच वाट बघत होतो.
4: तुमचा फोन आला आणि लगेच निघालो. काय म्हणतोय पेशंट?
1: डॉक्टर, तो ना आजकाल जरा विचित्रच वागतोय हो.
4: काही काळजी करू नका, मी आलोय ना. आता कुठे अनिल?
0: त्याला मी आतल्या खोलीत ठेवलाय.
4: डांबून वगैरे ठेवला नाहीत ना?
0: नाही नाही नाही
1: नाही, बाहेरच्या लोकांसमोर जरा विचित्रपणा नको ना, म्हणून त्याला आम्ही आतच ठेवतो.
4: त्याला असं आउटकास्ट करू नका. लेट हिम रिलॅक्स, बोलवा त्याला.
0: मी काय म्हणतो डॉक्टर, आपण आताच जाऊया ना.
4: नको, त्याला बाहेरच आणा.
1: डॉक्टर जरा झोपलाय होतो
4: का? त्याला काय बरं नाही का? म्हणजे काय ताप वगैरे?
1: नाही नाही, तसा बरा आहे. पण
4: मग त्याला उठवा आणि बाहेर आणा.
0: म्हणजे काय डॉक्टर, की म्हणजे
4: बोला, थांबलात का? बोला.
0: नाही म्हणजे मी त्याला झोपेची गोळी दिली आहे. दुपारीच.
4: आता उठवा त्याला. उठेल तो, घेऊन या इकडं.
0: बरं, मी जाऊन आणतो त्याला.
1: तरी मी यांना सांगत होते तुम्हाला विचारून गोळ्या द्या म्हणून. पण
4: आतापर्यंत किती वेळा अशा गोळ्या दिल्यात?
1: खरं सांगू का डॉक्टर, यांचं वागणं मला पटतच नाही हो. पण
0: ये, चल हळू हळू, नीट चल, नीट चल.
4: ये अनिल. काय अनिल, चहा पिणार का?
3: हो पिणार.
4: बिस्किट खाणार?
3: हो.
4: बरं वाटतंय का आता?
3: हो, मला झोप येते.
0: हो हो हो, चल चल आपण बेडरूम मध्ये जाऊ.
4: थांबा, खायला पण द्या, मी औषधं लिहून देतो. मला सांगा, या झोपेच्या गोळ्या किती दिवसापासून सुरू आहेत?
0: त्याचं असं झालं डॉक्टर की तो जरा फारच विचित्र वागायला लागला.
4: विचित्र विचित्र म्हणजे नक्की काय केलं त्यानं?
0: म्हणजे यानं आहे ना, आमच्या सुनीलच्या मैत्रिणीला एकदम पकडलं, हात धरून ठेवला, शेवटी झोपेची गोळी दिली. मला वाटलं त्याला थोडी रेस्ट मिळेल आणि शांत झोपेल तो.
4: रेस्ट देणं म्हणजे त्याच्यावर अन्याय करणं नाही का? एक लक्षात घ्या, ही इज अ स्लो लर्नर, ही इज नॉट मॅड. तो वयात येतोय. जर तुम्ही अशा कोणाला न विचारता झोपेच्या गोळ्या दिल्यात तर मात्र आहो, या गोळ्या डायरेक्ट ब्रेनवरच परिणाम करतात.
0: सॉरी डॉक्टर, सॉरी. पण डॉक्टर मला सांगा, आता त्याची कंडिशन कशी आहे?
4: जस्ट सेव्ड.
0: माझं चुकलंच. पण तो बरा होण्यासाठी काय काय करावं लागेल?
4: बी नॉर्मल, वातावरणात बदल. म्हणजे असं बघा, एखादी छोटीशी ट्रीप, फॅमिली फंक्शन वगैरे. हा, ही औषधं आणा सांगितल्याप्रमाणे.
0: बर.
4: रेग्युलर 15 दिवस द्या.
0: बर.
4: सर्व ठीक होईल. ओके, येतो मी. आणि हो, त्या झोपेच्या गोळ्या वगैरे?
0: नाही नाही नाही डॉक्टर, एकदम बंद करतो.
4: हा,
0: आता तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही देणार नाही.
4: दॅट्स इट.
0: थँक्यू डॉक्टर. या या.

0: हां बोल गं. हो, झाली प्रिपरेशन आत्ता 5 मिनिटात निघेन. बाकी
1: हे बघ, हां ही बॅग इथं ठेव. हां
2: हो.
1: हां
2: हाँ
1: बरं,
2: हाँ
1: या
2: मी
1: बॅग
2: पिशवी.
1: शेजारीच ठेव ना ती पिशवी.
2: हाँ हो.
1: हां.
2: ये अनिल ये.
1: अरे सुनील,
0: हाँ
1: जरा आटप लवकर.
0: 2 मिनिटं
1: अरे रोज रोज सुषमाशी बोलतोयस, भेटतोयस, तरी गप्पा कशा संपत नाहीत रे तुझ्या?
2: असू द्या हो. मुलांचं हे असंच असतं.
1: तुला म्हणायला काय जात आहे? अगं गाडीची वेळ होत आली आहे आणि अजून अनिलचं आवरायचं आहे.
2: चांगला 1.5 तास आहे अजून गाडीला.
1: हो पण सगळं आटपून तयार असतील की कसं एकदम रिलॅक्स वाटतं. पण काय गं, बरेच दिवसांनी दिवसांनी काय म्हणा, जवळजवळ 5-6 वर्षांनी आपण सगळे बाहेरगावी जातोय. नाही
2: हो ना.
1: मला वाटतं तुषारच्या मुंजीनंतर आपण कुठंच बाहेर गेलो नव्हतो, नाही का?
2: हो ना. कसं जाणार, आपल्याकडची परिस्थितीच तशी आहे ना. आता सुनीलमुळे हा योग जुळून आलाय.
1: हो ना, सुनीलला मुंबईची माहिती नसल्यामुळे मलाच निघावं लागलं. मी जरा विचार केला की सगळेच जाऊ, नाहीतरी डॉक्टर म्हणालेच होते थोडा हवा पलट करून या म्हणून.
2: हो ना. ही नोकरी तरी सुनीलला मिळावी म्हणजे सुटलो बुवा आपण.
1: पाहूया काय होतंय ते. अगं पण तुला माहिती आहे का, अशा नोकऱ्यांसाठी दांडगा वशिला लागतो.
2: किती प्रयत्न करतोय हो तो, पण यश काही येत नाहीये. परवाच न्यूझीलंडचा अप्लाय केलाय त्यानं. मी त्याला म्हणाले, बाबा कशाला जातोयस इतक्या लांब? तर म्हणतो कसा, आता नोकरीच मिळत नाही म्हटल्यावर कुठेही जायची तयारी ठेवलीच पाहिजे.
1: अरे सुनील, अरे आटोपत घे,
0: आलो
1: किती
0: आलो. दोन
1: बोलशील.
0: मिनटं दोन मिनटं.
1: ए अनिल ठीक आहे ना?
2: हो. अहो, मनू मावशीकडे जायचंय म्हटल्यावर स्वारी एकदम खुश आहे.
1: मनू मुंबईत आहे म्हणूनच हे शक्य होत आहे.
2: हो ना. आणि तिची जागा देखील मोठी आहे.
1: सुनील
0: हो, झालंच काही नाही. हो, सुषमाला बाय म्हणत होतो.
1: काय रे, फक्त बाय म्हणाला अर्धा तास लागतो तुला?
0: काय हो
2: सुनील, तू यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हा, हे तुझा आवरला का? जा रिक्षा घेऊन ये बघू.
1: आणि हे बघ, आपण चौघोत,
0: ओके.
1: दोन रिक्षा लागतील.
0: हो य
1: हा आणि सगळं व्यवस्थित घेतलंयस ना? इंटरव्ह्यू लेटर, सर्टिफिकेट्स?
0: बाबा, आता यात मी सीझन झालोय. फाईल अगदी व्यवस्थित तयार केली आहे, ठेवलंय सगळं बॅगेत.
1: बरं.
0: हां बाबा, तुम्ही अनिलला घेऊन खाली उतरा, मी बॅग्स घेऊन पुढे होतो.
1: हो, ठीक आहे.
2: हे बघा, मी अनिलला घेऊन पुढे जाते, तुम्ही कुलूप लावा. सगळ्या खिडक्या नीट बंद आहेत का बघा हा जरा.
1: अगं हो, बाई सगळं बघतो. हा
2: अनिल ये ये.
1: अगं त्याची त्याचं अगं शर्ट नीट खोच त्याचा. हा
2: हो.

नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। कोल्हापूर मुंबई अप 1292 या गाडीला अपघात, मृतांची संख्या 12, जखमींवर खासगी इस्पितळात उपचार सुरू।

0: छे, विश्वासच बसत नाही आज. एखादा अपघात सगळं आयुष्यच बदलून टाकतो ना.
1: काही वेळा चुकीचे विचार सुद्धा आयुष्य बदलून टाकतात.
0: कुणाचे विचार चुकले?
1: पोटचा पोर गेला आता काय.
0: सरकारी मदत सुद्धा एवढ्या लवकर मिळेल असं वाटलं नव्हतं. नाही का
1: मदत कसली कसली मदत. आपला मुलगा गेल्याची किंमत आहे ती.
2: बाबा
0: अनिल,
2: बाबा
0: अनिल, दार उघडच आहे. हे बघ कोणीतरी आलंय, आता विषय बंद करा.
1: हो, नुसतं ओरडून तोंड बंद करणं एवढंच माहिती आहे तुम्हाला.
0: अरे ये शैलेश, ये.
3: काय नाही, क्लेमचे फॉर्म आणलेत
2: बघू मला.
0: अनिल,
2: हां,
0: तुला काही हवंय का?
3: अनिलला या प्रकाराचा फारसा धक्का नाही ना बसला.
0: नाही रे, थोडंसं वेगळंच घडलंय.
3: काय घडलंय?
0: अरे अनिलमध्ये जरा चांगला बदल घडलाय असं आम्हाला वाटायला लागलंय.
3: मलाही अनिल जरा वेगळाच वाटलाय.
0: बरोबर. अरे आपल्या सगळ्या घरच्या लोकांनाच हा बदल जाणवणार.
3: हो.
0: बरोबर. सह्या कुठं करू ते सांग.
3: हां हे बघ,

0: हा जर बरा झाला ना तर अगदी हिंदी पिक्चरच्या स्टोरी सारखं.
1: नाही नाही नाही, एकदम ड्रास्टिक फरक पडेल की नाही काही सांगता येत नाही. पण ते जाऊ दे. हे बघ, मला सांग, हा क्लेम कधी सेटल होईल?
0: ही एजन्सी घेतल्यापासून हा पहिलाच क्लेम करतोय मी. कंपनीतही चौकशी केली नाहीये, फक्त फॉर्म घेऊन आलोय. कंपनी नाहीतरी सर्व चौकशी करूनच क्लेम सेटल करते ना. बर, येऊ मी. आणि हे बघ, काही लागलं तर परत येईनच.
1: हो, निश्चितच.

0: काय म्हणत होते शैलेश भाऊजी?
1: काही नाही ग, क्लेमचे फॉर्म घेऊन आला होता. चला, आता तेही काम मार्गी लागलं.
2: साहेब कुरियर.
1: हां हे घ्या. अगे फॉरेनहून कुरियर सुनीलच्या नावानं.
3: काय
1: अनिल,
0: कसलं पत्र आलंय?
1: अगं सुनीलला न्यूझीलंडहून नोकरीचा कॉल आलाय.
0: अरे वा.
1: अगं कॉल सुनीलसाठी आलाय.

0: कसं झालं होय?
1: थोडी शांत हो पोरी. हे बघ, हे बघ, धीर धर सुषमा, रडू नको सशी.
2: सुषमा,
1: सुषमा,
2: अनिल
0: असं कसा गेलास रे? का गेलास मला सोडून? अरे अरे, माझं प्रेम होत तुझ्यावर, व्यक्तच करता नाही आलं रे, राहूनच गेलं सगळं.
2: अगं
1: सुषमा, सुषमा शांत हो जरा. सुषमा
0: आई, माझं प्रेम होत सुनीलवर, प्रेम होत.
1: सुषमा, मला कल्पना आहे ग तुमच्या मैत्रीची, पण पण स्वतःला सांभाळ आता जरा.
2: हे बघ सुषमा, आमच्या हातातोंडाशी आलेला मुलगा गेलाय, आता आमच्या सगळ्या आशा अनिलवरच आहेत.
3: ऐक तरी,

0: फार लागलाय हो पोरीच्या मनाला.
1: बाबा आतापर्यंत मी तुमचं ऐकलं, पण आता मला अनिल म्हणून राहणं शक्य नाही.
2: हळू बोल, हळू बोल. भिंतींनाही कान असतात.
1: फक्त भिंतीच्या कानाची काळजी आहे तुम्हाला, माझ्या मनाची नाही.
0: सुनील, मला हे सगळं अजिबात पसंत नाहीये, पण आजवर यांच्या पुढे माझं काही चाललंय का? माझा आवाजच बंद करून टाकला यांनी. अनिल गेला पण तुझ्या नावानं रडले मी.
2: बोला बोला, चांगलं मोठ्यानं बोला, बोंबला. अरे सगळ्या जगाला कळू द्यात की मी किती वाईट आहे. मी मुलाला मारला, खोट्या साया करून सरकारी मदत लाटली.
0: उगीच आरडा ओरडा करू नका, ब्लड प्रेशर वाढेल तुमचं.
1: हे बघा बाबा, मला अनिल म्हणून राहणं मान्य नाहीये. मी न्यूझीलंडला जातोय.
2: अरे कॉल लेटर सुनीलच्या नावानं आहे.
1: मग मी कोण आहे?
2: हे बघ, सगळं तुला ठाऊक आहे. अपघातात सुनील वारला असं लिहून दिलंय मी सगळीकडे. 2 लाख रुपयांचा चेक सुद्धा घेतलाय. अरे तुझं डेथ सर्टिफिकेट मी प्रोड्यूस केलंय. आता गेलेला अनिल होता हे जर कळलं तर सरकारला फसवल्याबद्दल मला शिक्षा होईल. मी फ्रॉड ठरेन. नुसती मलाच नाही तर मला मदत केली म्हणून तुलाही शिक्षा होईल. न्यूझीलंड सोडाच, पण इथं इंडियात नोकरी तुला मिळणार नाही.
1: 2 लाख

0: तर तुम्हाला अनिल गेला म्हणून सुद्धा मिळाले असतेच की.
1: कबूल, पण त्या इन्शुरन्स क्लेमच्या मोहात पडलो ना मी. मला त्या 2 लाखांची अपेक्षाही नव्हती रे, पण मला इन्शुरन्स कंपनीचे 15 लाख रुपये दिसत होते.
0: ते तर न्यूझीलंडला जाऊन मी 1 वर्षात कमावले असते.
1: अरे सुनील, तुला कॉल आत्ता आलाय, काय गॅरंटी होती? हा हे बघ, आता वेळ कधीच निघून गेलीय.
2: पैसा पैसा पैसा, काय वाईट होतं हो आपलं? काय करणार आहात या पैशाचं?
1: तुला फक्त घरात आलेला पैसा दिसतोय, माझी कर्ज दिसत नाहीयेत. अगं, प्रत्येक वेळी पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेत आलोय मी.
0: हो पण बाबा, माझ्या न्यूझीलंडच्या नोकरीमुळे तुमची सर्व कर्ज सहज फेडली असती मी.
1: पुन्हा तेच. अरे अपघात झाला त्यावेळी तुला नोकरी लागलेली नव्हती आणि नोकरी मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती. तुझ्यासाठीच केलं रे बाबा हे सगळं, तुझ्यासाठीच. या पैशातून तुला एखादा छोटासा बिझनेस काढून देण्यासाठीच हा खटाटोप केलाय ना मी.
0: पण बाबा, सुषमा काय म्हणाली ते ऐकलत ना?
1: अरे हो, पण हे बघ, त्यावरही काहीतरी उपाय शोधून काढेन मी, अगदी नक्की.
0: काय उपाय काढणार? माणूस जाईपर्यंत तुम्हाला उपाय नाही काढता आला आणि अनिल गेल्यावर तुम्हाला माझ्या बिझनेसची कल्पना सुचली. आता सुषमासाठी काय सुचतंय तुम्हाला?
1: हे बघ हे बघ हे बघ हे बघ, थोडा धीर धर.
0: कुठपर्यंत धीर धरायचा? मी म्हातारा होईपर्यंत कि सुषमाचं दुसऱ्या कोणाशी लग्न होईपर्यंत?
1: अरे
0: बाबा बाबा, माझं करिअर संपलं, माझं प्रेम संपलं, एवढंच नाही तर माझं नावही संपलं. डेथ सर्टिफिकेटमुळे माझं अस्तित्वही संपलं. आता फक्त मनविरहित शरीरानं जगावं लागणार, आयुष्यभर अनिल म्हणूनच जगावं लागणार. त्यापेक्षा मरण परवडलं.
2: सुनील, नको रे असं अभद्र बोलूस. एक मुलगा आधीच घालवून बसले मी.
1: हे बघ हे बघ, मी काहीतरी उपाय नक्कीच शोधेन.
0: काढा, आणखी नवीन शक्कल काढा. त्यापेक्षा माझी वाचा गेली म्हणून डिक्लेअर करा ना, फारच सोयीचं होईल तुम्हाला. म्हणजे मी काही पाहू नये म्हणून आंधळाही करा.
1: आता बस का सुनील? अरे किती बोलशील.
0: बघा, तुम्हाला देखील सुनील विसरता येत नाहीये आणि मी मात्र स्वतःला विसरायचं, अनिल म्हणून जगायचं. आपल्या मुलाची वाट लागलीये याचा विचारही त्यांच्या डोक्यात नाही.
2: अरे सुनील,
1: अरे हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय ना.
0: ज्यात आम्हाला आनंद मिळतो ते आमच्यासाठीच. बाबा सांगा ना, आम्हाला कोणता आनंद मिळाला ते? सुषमा दुरावल्याचं दुःख मला आलं आणि आईला अनिल गेल्यावर तिला माझ्या नावानं टाहो फोडावा लागला. या सगळ्यात आनंद फक्त तुम्हाला मिळाला, 2 लाख रुपये मिळाल्याचा.
2: मला हे असे पैसे मिळणं अजिबात मान्य नाहीये.
1: गप्प बस, उगाच त्याच्या सुरात सूर मिसळून बोलू नकोस.
2: नुसतं ओरडून मला गप्प करायचा प्रयत्न करू नका. आजपर्यंत तेवढंच केलं तुम्ही, आता मात्र मी गप्प बसणार नाही. कारण प्रश्न सुनीलच्या आयुष्याचा आहे. एक मुलगा तर गेलाच आहे, आता दुसऱ्याचं आयुष्य वाया घालवणं मला मान्य नाहीये.
1: आता वेळ निघून गेलीये, आता मागं फिरणं शक्य नाही, कारण मी सरकारी मदतीचा चेक घेतलाय.
2: कोण? शैलेश भाऊजी, बरं झालं तुम्ही आलात.
3: हे बघ, जगात प्रत्येक कठीण समस्येला उपाय असतो.
1: कठीण समस्या? कशाबद्दल बोलतोयस तू?
3: हे बघ, सरकारी मदत मिळणार होतीच, मुलांच्या नावाची गफलत झाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त कर.
1: कसली गफलत, काय बोलतोयस तू?
3: बस झालं रमेश, फार काळ या गोष्टी लपवता येत नाहीत. वहिनींनी सांगितलंय मला सगळं.
1: तू मला न विचारता?
2: मग तुम्हाला काय वाटेल तसं वागू देऊ मी.
3: आणि प्रश्न राहिला विम्याच्या पैशांचा, ते तू अजून घेतलेलं नाहीस. क्लेम आपण परत मागे घेऊ, यात तुला थोडा त्रास होईल, पण सुनीलचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य तरी वाचेल.

0: प्रदीप तुंगारे लिखित दोघे हे नभोनाट्य आताच आपण ऐकलत. यातील भूमिका आई गीता भुरके, बाबा निवास भिसे, सुनील प्रतुल पवार, शैलेश राजन कुलकर्णी, सुषमा मैथिली पागे, डॉक्टर श्रीकांत साठे आणि सादरकर्त्या होत्या गौरी लागू.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित आणि आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित दोघे हे नभोनाट्य आपण अखिल भारतीय नभोनाट्यांच्या कार्यक्रमांतर्गत आताच ऐकलत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया अखिल भारतीय संगीतकार रविवासरीय कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकणार आहोत रितोम सरकार यांचं गिटारवादन. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.